दिनांक 26 वैशाख, शके 1948, म्हणजेच 16 मे 2026. श्रोते हो, मी संतोष पोद्दार आपल्या सर्वांचं या प्रसारण सभेत सहर्ष स्वागत करीत आहे. सकाळचे 5:55 झाली आहेत आणि या सभेची सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

नमस्कार धाराशिव FM 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारणी सोनेर बाजलेली मंगलधून आत्ताच आपण ऐकलीत. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6 वाजतात. हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली, गौतम सुत्रावे यांची बुद्धरचना आपण ऐकलीत, पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात पंडित जितेंद्र अभिषेक यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली अशोकजी परांजपे यांची भक्तीरचना.

संत जनाबाई यांची भक्ती रचना आपण ऐकलीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. मंगल प्रभात या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात अनुप जलोटा यांनी गायलेली

गदी माडगुळकर यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत आशा भोसले आणि सहकार यांच्या आवाजात. संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. आणि श्रोते हो, या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा आपला मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही तर संपवित आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:35 झाली आहेत. ऐकूयात आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर लगेच म्हणजे सकाळी ठीक 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात जीवामृत तयार करण्याची योग्य पद्धत याविषयीची माहिती आम्ही प्रसारित करू. संकलन निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं. सकाळी 6:45 प्रथम आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोनही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. चित्रपट संगीतापण ऐकू शकाल सकाळी 6:55. सकाळी 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू सकाळी 7:25. सकाळी 7:40 आणि 8:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारापण ऐकू शकाल. सकाळी 8:15 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलक चंदिरी आपण ऐकू शकाल. सकाळी 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. मिश्र संगीत सकाळी ठीक 10:00. सकाळी 10:30 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली आम्ही प्रसारित करू. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आज सकाळी ठीक 11:00 यामध्ये पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर वाजवलेला राग सोहोनी आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 11:30 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतभार आम्ही प्रसारित करू. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर दुपारी 1 ते 5:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकाळी 5:00 एक ही फिल्मचे. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू.

सायंकाळी 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. सायंकाळी 6:10 मिश्र संगीत घे भरारी हा योग मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम सायंकाळी 6:30. वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून क्षेपित करू आज सायंकाळी 6:15. सायंकाळी 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी यामध्ये काकडीवरील कीड नियंत्रण याविषयीची माहिती आम्ही प्रसारित करू. संकलन निवेदन पल्लवी निपाणीकर यांचं. त्यानंतर आरोग्य बळीराजाचे या सदरात कोरफड या वनस्पतीचे औषधी गुणधर्म याविषयी माहिती दिली आहे डॉक्टर वंदना मेंढेकर यांनी. आणि दिनांक 17 मे 2026 साठीचा हवामान अंदाज वाचक स्वर दौलत निपाणीकर यांचा. आणि या कार्यक्रमाचे सादर करते किशोर पवार. रात्री 7:15 लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनी मंडळ मेडसिंगा तालुका जिल्हा धाराशिव यांनी गायलेले अभंग आम्ही प्रसारित करू. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आणि 10 मराठी पत्रके. तर श्रोते हो, हे होते आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात जीवामृत तयार करण्याची योग्य पद्धत याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा. संकलन निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं.
2: नमस्कार मंडळी. मंडळी, जीवाणू वाढीसाठी वेस्ट डी कंपोजर NPK, कॅन्सोडिया किंवा EM द्रावण देखील वापरू शकता. हे सर्व घटक 200 लिटर पाण्यात एकत्र करून सावलीत ठेवा. हे मिश्रण तयार होण्यासाठी साधारण 48 तास लागतात. या 48 तासांच्या काळात दिवसातून किमान 3 वेळा हे द्रावण लाकडी काठीनं हलवणं अत्यंत गरजेचं आहे. द्रावण हलवल्यामुळं त्यात हवा खेळती राहते, ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळं जीवाणूंची वाढ होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते. जीवामृताचा वापर दर 15 दिवसातून एकदा केल्यास त्याचे सर्वोत्तम परिणाम आपल्या शेतामध्ये दिसून येतात. प्रति एकर क्षेत्रासाठी साधारण 200 लिटर जीवामृत पुरेसं असतं. तुम्ही हे द्रावण सिंचनासोबत देऊ शकता. यासाठी 10 लिटर जीवामृत 100 लिटर पाण्यात मिसळून पिकाला द्यावं. यामुळं पोषक तत्व थेट पिकाच्या मुळापर्यंत पोहोचतात. मंडळी, तसंच रासायनिक खतांमुळे सुप्त अवस्थेत गेलेले गांडूळ जीवामृताच्या वासामुळं आणि पोषणामुळं जमिनीच्या वरच्या थरात येतात. गांडूळ जमिनीला नैसर्गिकरित्या भुसभुशीत करतात, त्यामुळं मुळांना हवा मिळते आणि जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते. शाश्वत शेती आणि नफ्याची हमी जीवामृताच्या नियमित वापरामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि उत्पादित मालाची गुणवत्ता आणि चव कमालीची सुधारते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रासायनिक खतांवरील आपला खर्च जवळपास 0 होतो, ज्यामुळं शेतकऱ्यांचा निव्वळ नफा वाढतो. विषमुक्त शेती आणि समृद्ध जमिनीसाठी जीवामृत हा एकमेव शाश्वत पर्याय आहे. मंडळी, निसर्गानं दिलेल्या या अमूल्य भेटीचा वापर करून आपण आपली शेती पुन्हा सुजलाम सुफलाम करू शकतो. देशी गाईचं संवर्धन आणि नैसर्गिक शेतीचा हा मार्ग आपल्याला समृद्धीकडे नेणारा आहे.
1: जीवामृत तयार करण्याची योग्य पद्धत याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकलात आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. संकलन निवेदन होतं पल्लवी निपाणीकर यांचं.
3: शेततळे शेततळे शेततळे उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी. फोन 82 37 83 19 90.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. प्रथम आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोनही कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
1: श्रोते हो, या भागात आपण टेनिस एल्बो म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊयात. टेनिस एल्बो हा कोपराचा एक वेदनादायी आजार आहे जो की मनगटाच्या व हाताच्या अतिवापरामुळे होतो. टेनिस एल्बोच्या कारणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर हाताच्या वारंवार होणाऱ्या हालचालीमुळे हातांच्या स्नायूंना थकवा येतो. हातांचे सर्व स्नायू एकाच टेंडॉनद्वारे कोपराला चिटकलेले असतात. त्यामुळे वारंवार हालचालीमुळे जेव्हा स्नायू थकून जातात तेव्हा सर्व भारतीय एकाच टेंडॉनवर येतो, मग त्यावर सूज येते व टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. टेनिस एल्बोच्या लक्षणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर कोपराच्या बाहेरील बाजूस वेदना व जळजळ होते, हाताची पकड कमी होते किंवा त्रास होतो. विशिष्ट हालचालीमध्ये हा त्रास जास्त जाणवतो, जसे की टेनिस खेळणाऱ्यांना बॅकहँड मारायला त्रास होतो, बांधकाम करणाऱ्या मिस्त्री बांधवांना प्लास्टर करताना त्रास होतो, घरातील रोजच्या कामातही गृहिणींना त्रास होतो, जसे की झाडू मारणे, भांडे धुणे, कपडे पिळणे इत्यादी कामामध्ये विशिष्ट स्नायूची हालचाल झाली की वारंवार अशी हालचाल झाली तर टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. वेदना सुरुवातीला सौम्य असू शकतात व वारंवार हाताच्या त्याच हालचालीमुळे त्याची तीव्रता वाढते. अशी लक्षणे दिसल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञाचा सल्ला व मार्गदर्शन घ्यायला हवे. टेनिस एल्बोचे निदान हे मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारे म्हणजेच बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी केल्यानंतर होते. तसेच गरज पडल्यास एक्सरे किंवा MRI आवश्यकता भासू शकते. टेनिस एल्बोच्या उपचाराबद्दल बोलायचं झाल्यास 80-90% रुग्ण विना ऑपरेशननेच ठीक होतात. यामध्ये योग्य औषधोपचार, वेदना कमी करण्याची औषधे, सूज कमी करण्याची औषधे, तसेच फिजिओथेरपी, मशीन थेरपी जसे की लोकल अल्ट्रासोनिक थेरपीज किंवा विशिष्ट शारीरिक व्यायाम, तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काम करताना किंवा कृती करताना टेनिस एल्बोचा कोपराच्या जवळ पट्टा लावणे, तसेच कार्यशैलीमधील काही विशिष्ट बदल हे देखील टेनिस एल्बोला कमी करण्यामध्ये मदत करतात. ऑपरेशनद्वारे देखील उपचार केलेले जातात. आता आपण एक विशिष्ट आजाराबद्दल माहिती जाणून घेऊया, ज्याला म्हणतात कार्पल टनल सिंड्रोम. हा हाताचा व मनगटाचा असा एक आजार आहे ज्यामध्ये हाताच्या अंगठा व बाजूच्या दोन बोटांना संवेदना देणाऱ्या मेडियन नर्व म्हणजेच मेडियन मज्जातंतूवर दबाव आल्यामुळे हाताला मुंग्या येतात, बोटं सुन्न होतात, बोंद पडतात व ठणक लागते. जेव्हा ही महत्वाची मेडियन नर्व मज्जातंतू मनगटाच्या कार्पल टनल मध्ये म्हणजे बोगद्यामध्ये दाबली जाते तेव्हा ही लक्षणे दिसायला लागतात. लक्षणामध्ये हात, मनगट व बोटांच्या टोकामध्ये टिपमध्ये वेदना होणे, नसांची वेदना होणे, बोधपणा येणे, मुंग्या येणे, तसेच बोधपणामुळे मुंग्यामुळे हाताची पकड ढिली होणे ही लक्षणे दिसायला लागतात. सुरुवातीला ही लक्षणे प्रामुख्याने रात्री दिसतात, नंतर जसे जसा हा आजार वाढायला लागतो तशी तशी ही लक्षणे दिवसाही दिसायला लागतात. श्रोते हो, ज्यांचा हातांचा व बोटांचा वापर जास्त आहे अशांना हा आजार जास्त प्रमाणात होतो, किंवा डायबिटिकच्या रुग्णांमध्ये सुद्धा हा आजार जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचाराबाबत बोलायचं झालं तर नसेवरील दबाव कमी करण्यासाठीची योग्य औषधी, ठराविक फिजिओथेरपी व व्यायाम सुरुवातीच्या टप्प्यात उपचार करू शकतात. जीवनशैलीतील बदल देखील या कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचारामध्ये मदत करतो. ऑपरेशन करून मनगटामध्ये जी मेडियन नस दबलेली आहे ती खोलण्याचेही ऑपरेशन करू शकतो. नमस्कार
0: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता श्रोते हो कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. राज्यस्तरीय परिसर या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं स्वागत आहे. श्रोते हो, सौर चूल हे थेट सूर्यप्रकाशातील उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारे एक पर्यावरणपूरक साधन आहे. यात लाकूड, गॅस किंवा वीज यासारख्या पारंपरिक इंधनाची गरज नसते. आता सौर चुलीचे भरपूर असे प्रकार आहेत, त्याचे फायदे देखील आहेत. तर हे सगळं आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज आपण सौर चूल याविषयी माहिती ऐकूयात. लेखन धनंजय मुदगलकर, निवेदन सिमंतिनी कुंडीकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण सौर चूल याविषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. सौर चूल ही सूर्याच्या उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारी एक पर्यावरण पूरक, इंधनमुक्त आणि किफायतशीर पद्धत आहे. श्रोते हो, हे उपकरण सूर्यप्रकाश थेट उष्णतेमध्ये रूपांतरित करतं, ज्यामुळं गॅस किंवा लाकडाची बचत होते. सौर चुलीची काही वैशिष्ट्य आणि माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊयात. सौर कुकर मधील आरसा किंवा परावर्तक धातू सूर्यकिरण एका लहान जागेवर केंद्रित करतो, ज्यामुळं पेटीतील तापमान वाढतं आणि अन्न शिजत. या सौर चुलीचे दोन प्रकार आहेत, जसं की पेटी सौर चूल आणि पॅराबोलिक सौर चूल. पेटी सौर चूल घरगुती वापरासाठी, डाळ भात भाज्या शिजवण्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि पॅराबोलिक चूल जास्त तापमानासाठी, म्हणजे तळणं किंवा भाजण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. श्रोते हो, या चुलीचा वापर केल्यामुळं इंधनाची बचत होते, यातून शून्य प्रदूषण निर्माण होतं, अन्नातील पोषक तत्व टिकून राहतात आणि वापरण्यासाठी अत्यंत सोपी अशी ही सौर चूल आहे. सूर्याच्या प्रकाशावर चालणारी ही चूल असल्यानं सूर्यप्रकाश असतानाच आपण यावर अन्न शिजवू शकतो. या चुलीवर अन्न शिजवण्यासाठी 1 ते 3 तास आपल्याला लागू शकतात. आणि हो, सौर चुलीवर जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा काही गोष्टी पाळणं खूप आवश्यक आहे, जसं की पाण्याचं प्रमाण योग्य राखणं खूप आवश्यक असतं. श्रोते हो, ही पद्धत पूर्णपणे धूरमुक्त आणि पर्यावरण पूरक आहे. यामुळं श्वसनाचे आजार होण्याचा धोका कमी होतो, विशेषतः ग्रामीण भागात जिथे चुलीचा वापर अधिक होतो त्या ठिकाणी सौर चूल अतिशय उपयुक्त आहे. एकदा सौर चूल खरेदी केल्यानंतर तिचा इंधन खर्च शून्य असतो. आरसे स्वच्छ ठेवण्याव्यतिरिक्त त्याला फारशा देखभालीची गरजही नसते आणि हो, यात उघड्या ज्वाला नसतात, त्यामुळं आगीचा धोकाही नाही आणि यात अन्न जळण्याची शक्यताही नाही. फक्त वरण भात शिजवण्यापुरतंच याचा वापर होत नाही, तर भाज्या बनवणं, शेंगा दाणे, रवा भाजणं, बासुंदी बनवण्यासाठी या सौर चुलीचा वापर आपण करू शकतो. श्रोते हो, सौर चुलीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं ही काळाची गरज आहे, कारण यामुळे पर्यावरणाचं रक्षण आणि पैशांची बचत दोन्ही होतं. एकदा आपण या सौर चुलीसाठी खर्च केला की आपल्याला आयुष्यभर मोफत इंधन मिळतं. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींपासून आपली सुटका होऊन आपला मोठा फायदा होऊ शकतो. सौर चूल आरोग्याच्या दृष्टीने देखील आपल्याला खूप फायदेशीर आहे. सौर ऊर्जेचा वापर म्हणजेच झाडांची कत्तल थांबवणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं, म्हणजेच पर्यावरण पूरक अशी ही सौर चूल प्रत्येकाच्या घरोघरी असावी, हो ना? तेव्हा श्रोते हो, सौर चुलीचा वापर घरोघरी व्हावा यासाठी चला जनजागृती करूया. सूर्य देतो मोफत ऊन, सौर चूल वापरा मनापासून. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
0: श्रोते हो, आताच आपण सौर चूल या विषयीची माहिती ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं.
2: EM आकाशवाणी.
3: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम सहक्षेपित केले आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रानं. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चित्रपट संगीत.

हरित क्रांतीचा वसा घेऊनी धवल क्रांतीचा विडा उचलुनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ऐकत रहा घर शिवार अन किसान वाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी.

0: आणि शोधू या गीताबरोबरचा आपला चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही तर संपवित आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. ठीक 7:10 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.
1: करकलिका प्रीत आगळी जरी आपुली उभारू दुसरी अलकापुरी.
2: FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर सर्वजनात सर्वांच्या मनात. अर्थनीती बचत गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
3: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
2: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
4: ए नेहा, अग कसला एवढा विचार करतीयस? अग मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
5: अग त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
4: अरे वा,
5: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
4: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
5: आजच कॉल करा
4: 9637 35 49 85 9637 35 4985.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील, पण त्याआधी

0: ಮಾನ್ಸೂನ್ ಮಂಡಳ.
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात 12.35 रुपये प्रति किलो दरानं कांदा खरेदी, केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा. प्रधानमंत्री आवास योजनेत 5 लाख घरांचं वितरण, 5 वर्षात राज्य बेघर मुक्तीचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची येत्या 21 जून रोजी नीट यूजी फेरपरीक्षा. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक चिराग जोडी उपांत्य फेरी.

0: दाखल आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा केरळमध्ये 26 मेच्या दरम्यान येण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात नाफेडच्या माध्यमातून 12.35 रुपये किलो या दरानं कांदा खरेदी सुरू करत असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमधील 5 लाख घरांचं वितरण चौहान यांच्या हस्ते काल साताऱ्यात करण्यात आलं त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. या ठिकाणी 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घराच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी कांद्यांच्या मुद्द्यावर बोलताना चौहान म्हणाले,
1: प्याज का उत्पादन बंपर हो गया, बांग्लादेश हमारी प्याज जा नहीं पा रही. ये पश्चिम एशिया मिडिल ईस्ट के संकट के कारण प्याज मिडिल ईस्ट के देशों में जाती थी, वहां भी नहीं जा पा रही, इसलिए प्याज के रेट गिर गए. प्याज उत्पादक किसान बहनों और भाइयों, आज से ही नेफेड प्याज की खरीदी 12.35 रुपया किलो शुरू करेगा.
0: ऊस उत्पादकांच्या प्रश्नाबाबत पुढील आठवड्यात दिल्लीत बैठक आयोजित करणार असल्याचंही चौहान यांनी यावेळी सांगितलं. व्हीबी जीरामजी योजना 1 जुलैपासून कार्यान्वित होणार असल्याचं ग्रामविकास मंत्री चौहान यांनी सांगितलं. राज्यातील 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यासाठी सक्रिय राहणार असल्याची माहिती चौहान यांनी दिली. ते म्हणाले,
1: या संकल्प हमारा, जितनी हमारी गरीब बहने हैं उनको लखपती बनाकर ही चैन की सांस लेंगे. 1 करोड़ बहने लखपती दीदी बनाई जाएगी, कोई बहन गरीब नहीं रहेगी, यह हमारा संकल्प है. और अब 1 जुलाई से विकसित भारत जी राम जी योजना शुरू हो रही है. गांव के विकास की पूरी योजना गांव में बना लो, गांव का हर महत्वपूर्ण काम उस योजना से पूरा होगा, गांव का संपूर्ण विकास करेंगे.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गेल्या वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. येत्या 5 वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले,
2: 30 लाख घरं आपल्याला दिली, 45 दिवसांमध्ये घरांना मान्यता, 10 लाख घरांना पहिला हप्ता, आणि आज तर हा रेकॉर्ड बघा, 1 वर्षामध्ये 5 लाख घरं पूर्ण करून त्याच्या चाव्या आज आपण त्याचं वितरण केलेलं आहे. हा देशातला रेकॉर्ड महाराष्ट्राने पूर्ण केलाय.
0: दरम्यान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात कोकण, नाशिक आणि नागपूर हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत, तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नागपूर, अमरावती आणि नाशिक हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीणमध्ये विभागात गोंदिया जिल्हा पहिल्या स्थानी, पालघर दुसऱ्या आणि अकोला तिसऱ्या स्थानी आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नांदेड पहिल्या, अमरावती दुसऱ्या आणि वर्धा जिल्हा तिसऱ्या स्थानी आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएकडून काल ही माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना 14 जून पर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. परीक्षार्थींना यापूर्वी भरलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल, तसंच ही परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरमधून निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी याला ताब्यात घेतलं होतं. त्याला काल चौकशीअंती पुण्यात अटक करण्यात आली. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीचे सदस्य असलेल्या कुलकर्णीनं एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही विद्यार्थ्यांना पुणे इथल्या आपल्या निवासस्थानी विशेष शिकवणी दिली होती. या प्रकरणातली सह आरोपी मनीषा वाघमारे हिनं विद्यार्थ्यांची जमवाजमव करण्यात त्याला मदत केल्याचंही चौकशीत उघड झालं आहे. या विशेष शिकवणीत विद्यार्थ्यांना प्रश्न, त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरं सांगण्यात आली. 3 मे रोजी घेतलेल्या परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी हे प्रश्न तंतोतंत जुळत असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. लातूर इथल्या एका खासगी शिकवणी वर्ग चालकाची काल सीबीआयनं चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. सीबीआयच्या पथकानं त्याच्या घरातून तसंच शिकवणी वर्गातून काही कागदपत्र ताब्यात घेतल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर

सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होईल. उमेदवारांना 16 जून पासून महाटीईटी.इन या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांवरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये केलं जातं हे योग्य नसल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं आहे. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. ज्येष्ठ मनोविकारतज्ञ आणि लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांचं काल सकाळी मुंबईत एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे 2026 या वर्षाचे मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार लातूरचे ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलडाण्याचे राजेंद्रदास बैरागे आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांना जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत काल ही माहिती दिली. या पुरस्कारांचं वितरण येत्या 20 तारखेला जागतिक मधमाशी दिनी छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित कार्यक्रमात होणार आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी नैसर्गिक जैविक तसंच सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करावा असं आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केलं आहे. भविष्यात रासायनिक खतांची उपलब्धता सुरळीत राहावी आणि खतांचं वाटप पारदर्शक तसंच योग्य पद्धतीनं व्हावं यासाठी शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक या प्रणालीवर आपली नोंदणी करणं अनिवार्य असल्याचं त्यांनी सांगितलं. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टीच्या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. या जोडीनं जपानच्या ताकुमी नोमिरा आणि युईची शिमोगामीचा 21-12 आणि 21-13 असा पराभव केला. याच स्पर्धेत महिला एकेरीत उपउपांत्य फेरीत PV सिंधूचा जपानच्या अकाने यामोगची हिनं तर पुरुष एकेरीत उपउपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा थायलंडच्या कुंदलावूत विदित्सरनं पराभव केला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल लखनौ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. या स्पर्धेत आज कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्ससोबत होणार आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. येत्या 24 तासात अंदमान समुद्र तसंच अंदमान आणि निकोबार द्वीप समूहाच्या काही भागात मान्सून पुढे सरकण्याच्या दृष्टीनं अनुकूल वातावरण तयार होत आहे. दरम्यान राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक 45.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 43.4, परभणी 43.9 तर धाराशिव इथं 41.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात 12.35 रुपये प्रतिकिलो दरानं कांदा खरेदी, केंद्रीय कृषीमंत्र्यांची घोषणा. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची येत्या 21 जून रोजी नीट यूजी फेर परीक्षा आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा केरळमध्ये 26 मेच्या दरम्यान येण्याचा अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 7:20 आणि 30 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, ऐका आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्र.
2: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:21 होत आहेत.

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: श्रोते हो, आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: शेततळे शेततळे शेततळे उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखे डॉक्टर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर बारशी. फोन 82 37 83 19.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधू वरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
4: श्रुती हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज वन AIR या मोबाईल ऍप वरून.
5: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी, तंत्रज्ञान, तज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी, काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची. ऐकायला विसरू नका कृषी कार्यक्रम घर शिवार, कृषीवाणी आणि किसानवाणी. ऐकत रहा आपलीच धाराशिव आकाशवाणी.
6: FM 103.3 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ट्यून केले आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्र आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.
7: दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृणमयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर

0: जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखलेलं आहे आणि अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमाला आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, अनेक उद्योग आता उदयाला येत आहेत, तर त्याच्यामध्ये प्रॉडक्ट पर्यंत चांगलं आहे, पण पुढे ब्रँडिंग आणि मार्केटिंग मध्ये काही लोक कमी पडत आहेत, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
2: आम्ही आता एक सेंट्रलाइज एजन्सी सेक्टर स्पेसिफिक करायचा प्रयत्न करतोय. अजून एक आमची याला जोडून एक असं आहे की आता स्टार्टअप्स मध्ये काम करताना जसं मेडिकलमध्ये झालं की पूर्वी 25-30 वर्षापूर्वी एकच डॉक्टर असायचा, तो पूर्ण शरीरातल्या कुठल्याही व्याधीचा इलाज करायचा,
1: फॅमिली डॉक्टर.
2: पण आता फक्त चेहऱ्यापुरतं पाहिलं तर 50 डॉक्टर होतील. तसंच आता स्टार्टअप्स मध्ये झालेलं आहे, सेक्टर स्पेसिफिक सबसेक्टर्स खूप झाले. तर आम्ही आता एक पॅनल करायचा प्रयत्न करतो, ऍडव्हायझरी बोर्ड क्रिएट करतोय की प्रत्येक सेक्टरसाठी एक सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असावा आणि त्याच्या सब्जेक्ट मॅटर खाली सबसेक्टरचे सब्जेक्ट मॅटर्स असावे. तर त्या माध्यमातून एखाद्या स्टार्टअपला एखादा प्रश्न असेल, त्याची आयडिया डेव्हलप करण्यासाठी असेल, त्याचा प्रयत्न करतो. मी चेन्नईमध्ये एक चांगलं AI मॉडेल बघितलं की तुम्ही जर एखादी आयडिया त्याच्यात टाकली की मला रॉ थॉट आहे ही आहे, तर एक कम्प्लीट रिपोर्ट जनरेट होतो आणि त्याच्यामध्ये त्याला मार्केट व्हायबिलिटी किती आहे, टेक्नॉलॉजिकल परसिवन्स किती आहे, तुम्हाला प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी किती खर्च येऊ शकतो, कुठला स्किल सेट लागू शकतो आणि मोर ओव्हर हे जर तुमची आयडिया सक्सेसफुल झाली तर तुम्ही कोणाला विकू शकता.
1: सर, आपण जेव्हा इनोव्हेशन म्हणतो तर तेव्हा त्यामध्ये नवीन गोष्टी तर येतातच, पण ज्या गोष्टी आता आहेत म्हणजे एक्झिस्टिंग आहेत, तर त्याच्यामध्ये देखील इनोव्हेशन, तर हे पण इनोव्हेशन धरलं जातं का?
2: हो, म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे जसं प्रगती हा विषय कधीच स्टॅटिक नसतो, इट्स अ डायनॅमिक, इट्स अ फ्लोइंग. तर इनोव्हेशन मध्ये सुद्धा हे आम्ही जे प्रयत्न करतोय, नवीन प्रॅक्टिसेस आणणं, इनोव्हेशनला अजून स्मूथ करणं. दुसरा गोष्ट आहे की इनोव्हेशन प्रत्येक खेड्यात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक गावात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक वस्तीवर पोहोचलं पाहिजे. जे अंत्योदयाचा विषय आहे की प्रत्येक घटकापर्यंत सरकारने जावं, समाजाने जावं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणावं. मी जेव्हा मध्य प्रदेशमध्ये होतो, स्किलचा माझ्याकडे विषय होता, तर आम्ही एक कौशल समरसता म्हणून लिहिलं. समरसता हा विषय म्हणजे प्रत्येकाला इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा म्हणतो आपण. मग सगळ्या क्षेत्रात असेल तर कौशल्यातही असावी म्हणून आम्ही अनुसूचित जातीच्या 250 मुलांना उद्यमितेचे प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक करायचा प्रयत्न केला. तर ही समरसता आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ही सगळीकडे आली पाहिजे मला असं.
1: बरोबर. सर, आता महाराष्ट्रात असलेलं एखादं यशस्वी स्टार्टअप, त्याचं एखादं तुम्ही उदाहरण, अनेक असतील पण एखादं उदाहरण देऊ शकाल का जे आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल?
2: एक पॅड केअर म्हणून आहे, जे महिलांच्या समस्यांच्या रिलेटेड त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. दुसऱ्या एक आमचं इन्क्युबेटर मॅजिक म्हणून आहे, ते मराठवाड्यामध्ये चांगलं काम करतंय. IIM नागपूर आहे, ते आमचं इन्क्युबेटर आहे, ते काम करतंय. VGTI आम्ही रिसेंटली इन्क्युबेटर सुरू केलेलं आहे. मुंबई विद्यापीठामध्ये आम्ही एक मोठ्या लेवलचं इन्क्युबेशन करायचा प्रयत्न करतोय. तर सगळेजण त्या त्या क्षेत्रात काम करतात, पण यांना अजून स्ट्रेंथन करणं, अजून मजबूत करणं ही प्राथमिकता आमच्यासाठी.
1: बरोबर. आपण म्हणतो की पारंपरिक पद्धतीने जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात मुख्यत्वे करून नोकरी केली जाते, किंवा एक असा एक माइंडसेट असतो एक की नोकरी कर म्हणजे कुठेतरी सेटल हो अशा पद्धतीने. तर ह्या स्टार्टअपच्या माध्यमातून सामान्य एखादा तरुण तर त्याला उद्योजक बनण्यासाठी काय काय फायदे तुम्ही सांगाल की कशा पद्धतीने तो उद्योजक बनू शकतो आणि ह्या स्टार्टअप पॉलिसीज त्याला कशा उपयोगी पडू शकतात?
2: आम्ही आयडिएशन स्टेजपासून सपोर्ट करतोय. जिल्हा लेवलला हा उपक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे थँक्यू फॉर दिस क्वेश्चन की आम्ही आता एक स्टार्टअप यात्रा म्हणून करणार आहोत. म्हणजे ती यात्रा आता आणि एक स्टार्टअप वीक हे दोन मोठ्या स्कीम्स आहेत. स्टार्टअप यात्रेचा उद्देश असा आहे की ते प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचायचं आहे, प्रत्येक गावापर्यंत पोहोचायचं आहे. तर स्टार्टअप्स काय आहे आणि स्टार्टअप्स तुमच्या याच्यासाठी काय करू शकतं आयुष्यासाठी की तुमच्या करिअरसाठी, तर त्याच्यासाठी आम्ही स्टार्टअप यात्रा करतोय. महाराष्ट्रातल्या सगळ्यात तालुक्यांमध्ये ती यात्रा जाणार आहे. त्याच्यामध्ये विमेनसाठी एक वेगळी विंग असेल, मॉडर्न टेक्नॉलॉजीसाठी वेगळी विंग असेल आणि रुरल एंटरप्रेन्युअर आणि स्टार्टअपसाठी एक असेल. तर त्यांना कम्प्लीट इकोसिस्टीम तिथे मिळेल. एक छोटासा तिथे हाफ डे वर्कशॉप होईल. तिथल्या सगळ्या ज्या घटक आहेत, म्हणजे तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, त्या गावातले नगरपालिका, जे काही संविधान

0: अनेक संस्था आहे त्यांचं इन्क्लुझिव्ह असेल, तिथल्या शाळा असतील, त्या सगळ्या मुलांना आम्ही हाबडे वर्कशॉप प्रत्येक तालुक्यात करून उद्यमिता काय, त्याची मानसिकता काय आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला एक प्रत्येकदा मोटिवेशन लागतं. तर रुरल हिरोज कोणकोण आहेत आणि ज्याच्यात व्ही वाला जो कॉन्सेप्ट आहे, विमेन एंटरप्रेन्योरशिपवाला, ज्या महिला उद्यमी मोठ्या झाल्यात, त्यांच्या कथा असतील, त्यांचं कथन असेल किंवा त्यांच्या लाईफमधले एक्सपिरियन्सेस असतील. आपण कुणी जर पाहायला गेलो कुठल्याही फील्डमध्ये, किंवा आपण तर अहिल्यादेवींना सगळ्यात ग्रेट मानतो, विमेन, सी वॉज नॉट ओनली दी ॲज अ गव्हर्नर पण सी डीड लॉट ऑफ थिंग्स फॉर दी विमेन, स्किल डेव्हलपमेंट पासून. तर हे मोठे उदाहरणं समाजात पोहोचवणं, माझी जाऊचं उदाहरण समाजात पोहोचवणं, हे सगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना प्रेरित करणं आणि करिअरमध्ये उद्योजकता किती इम्पॉर्टंट आहे तर त्याचं महत्त्व सांगणं हे या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे. स्टार्टअप ही एक अजी वेगळी कॉन्सेप्ट आहे की ज्याच्या माध्यमातून सगळे स्टार्टअप्स त्याच्यात कॉम्पीट करतील. आणि आत्ता मुख्यमंत्री साहेबांनी एक खूप चांगला विषय बजेटमध्ये घेतला की जनरली आपण असं म्हणतो की माझी स्टार्टअप रेडी आहे, माझ्याकडे आयडिया आहे, प्रोडक्ट आहे, पण विकू कोणाला. तर कॉर्पोरेटमध्ये प्रयत्न करताना खूप त्रास होतो. तर आत्ता बजेटमध्ये अनाऊन्स झालं की 50 जे स्टार्टअप्स असतील सिलेक्टेड, आम्ही त्यांना एक त्यांची कॉम्पिटिशन घेऊ, ज्युरीज फायनल, या 50 स्टार्टअप्सला 25 लाखापर्यंत डायरेक्ट ऑर्डर सरकार देईल. म्हणजे सरकारमध्ये काम करण्याची जी पात्रता आहे त्यांची इमिडिएट इस्टॅब्लिश होईल. तर हा प्रयोग आम्ही उद्यमितेच्या माध्यमातून
1: नक्कीच, कारण कुठेतरी मार्केट मिळणं आपल्या
0: हे सुरुवात गरजेचं
1: महत्वाचं आहे. आताची जी युवा पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल आणि त्यांच्या पालकांना देखील तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने उद्योग क्षेत्रात येणं किंवा स्टार्टअप मध्ये येणं हे त्यांच्या भविष्यासाठी उत्तम असेल?
0: युवकांसाठी तर आजची पिढी जर आपण पाहायला गेलो तर जेनझीज आहेत, अल्फा आहेत, दे आर स्मार्टर दॅन अस, त्यांना सगळ्यात जास्त गोष्टी माहीत आहेत, अपडेट त्यांना खूप लवकर येतो आपल्यापेक्षा. तर त्यांना सगळ्या गोष्टींचं अवेअरनेस आणि ही सगळ्यात लकी पिढी आहे ज्यांना टिप ऑफ द फिंगर सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतात. म्हणजे जेव्हा रिसर्च करायची लोक तेव्हा पुस्तकं चाळायची, आता तुम्ही गुगलवर प्रॉम्प्ट टाकलं तर तुम्हाला भरपूर PDFs मिळतात, रिपोर्ट मिळतो, स्पेसिफिक मिळतो. तर लकी जनरेशन आहे, दे आर अपडेटेड. पण तुम्ही सेकंड प्रश्न जो विचारला, तर आम्ही सगळे 80s 90s आहोत, तर आम्हाला आमची जडणघडण जशी झाली त्या माध्यमातून जर विचार करायला गेलो तर मला पालकांना एक अशी विनंती आहे की त्यांना घरातल्या फिनान्शियल डिसिजनमध्ये इन्वॉल्व्ह करा. म्हणजे एखादा TV घ्यायचा आहे, घरातलं फर्निचर करायचं आहे, किंवा एखादी काही प्लॉट घ्यायचा आहे, घर घ्यायचं आहे, तर इन्वॉल्व्ह देम. म्हणजे मी माझा मुलगा जेव्हा 3rd-4th होता तेव्हा मी त्याला कॉन्फरन्सेसला घेऊन जायचो. म्हणजे कुठल्याही टेक्नॉलॉजीचा कॉन्फरन्स, ऑटोमोबाईलची कॉन्फरन्स असेल, CII असेल, FICCI असेल, तर तो आता खूप लर्नेड झाला या सगळ्या याच्यामध्ये. तर मला अशी विनंती आहे की जनरली मराठी आणि महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये आपण जेव्हा पैसे मोजतो किंवा एखादं व्यवहाराचं डिस्कशन करतो त्यावेळेस मुलांना म्हणतो तुम्ही बाहेर जा. आणि हेच तर तुम्ही जे बिझनेस कम्युनिटीवाली जी कम्युनिटी आहे, बिझनेस कम्युनिटी, त्यांच्यामध्ये साधी प्रॅक्टिस असते की मी बाहेर चाललो तू दुकानावर थोडा वेळ था, तर त्याला किती पैसे द्यायचे, किती घ्यायचे, हे व्यवहार ज्ञान खूप आधीपासून येतं. तर मला असं वाटतं की पालकांना ही विनंती आहे की घरातली जे काही प्रमाणातले आर्थिक विषय असतील ते मुलांसोबत चर्चा करा, त्यांना नवीन उद्योगाच्या स्टोरीज सांगा. काही पुस्तकं अशी आहेत जे बिलिनियर्स घडलेले आहेत, त्या लोकांच्या पण घरामधल्या ज्या काही स्टोरीज असतील, काही बुक्स असतील, ते असे तुम्ही मुलांना गिफ्ट द्या, जेणेकरून त्यांची मानसिकता लवकर तयार होईल. एखाद्या एज नंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही त्याला परत रिव्हर्स मायग्रेशन इज व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामुळे प्रत्येक घरात उद्यमिता हसत खेळत चर्चा झाली पाहिजे.
1: खूपच छान सर. आणि अजून एक मला प्रश्न असा विचारायचा आहे की आज बरेचसे असे लोक आहेत की जे मिड एज आहेत आणि त्यांना काहीतरी नवीन सुरू करायचं आहे, तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की स्टार्टअपच्या काही वेगळ्या योजना आहेत का आणि कशा पद्धतीने ते जाऊ शकतात तिथे?
0: असं मिडल एज साठी वेगळी योजना असा काही नाहीये, कारण मला इनोव्हेशन काय आवडतं, कारण इनोव्हेशन जात, धर्म, पंथ, वय या सगळ्या डिस्क्रिमिनेशनला किक ऑफ करून इनोव्हेशन सुरू होतं, म्हणजे कोणी पण करू शकतं ते. पण मिडल एजच्या जी लोक आता आहेत त्यांना एक संधी अशी आहे की AI डिस्रप्शन आहे. म्हणजे जे टिपिकल वर्क करणारी, आता जसं आपण एखादा फोटो एडिटिंग आहे, तर चॅट जीपीटी सहज करू शकतो, म्हणजे यू जस्ट पुट अ प्रॉम्प्ट

0: you change the color of shirt, you change the color of hat. It within a second it did. ही लोक पुन्हा काय करतात तर यांना अपस्किल होणं गरजेचं आहे. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये संधी पण आहे. काही गोष्टी अशा आहेत, जसं पर्यटन आहे, तर तुम्हाला पर्यटनासाठी जर टुरिस्ट गाईड पाहिजे असेल तर तो अजून रोबो नाही करू शकत, तर त्या याच्याकडे जायला पाहिजे. तर आपल्याला जे अनटॅप्ड एरियाज आहेत त्याच्यामध्ये स्टार्टअप अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. तर जे एका एजपर्यंत आले आणि असं वाटतं की आपण स्पीडप्रमाणे अपस्किल नाही झालोय, तर आपल्याला अपस्किल होण्याची आता संधी पण कमी आहे, तर त्यांनी अनटॅप क्षेत्राकडे स्टार्टअप सुरू करायला काही हरकत.
1: जाता जाता तुम्ही सर्व जे उद्योजक आहेत, तरुण आहेत आणि नवीन उद्योग ज्यांनी सुरू केले, अशा सगळ्यांना काय सांगाल?
0: सिंपल लाईन, स्टार्ट अर्ली, खूप कमी वयात ही जोखीम घ्यायला शिका. आणि आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत, म्हणजे मार्क झकरबर्ग असेल, आपल्याकडे बिल गेट्सनी पण खूप लवकर सुरुवात केलं होतं, आपल्या देशातलं पाहिलं तर अडाणींनी पण लवकर सुरुवात केली, धीरूभाई अंबानींनी पण लवकर सुरुवात केली. आताच्या जनरेशनमध्ये जे सगळे बिलिनियर्स आहेत, जसं निखिल कामत असेल, हे सगळे अर्ली स्टार्टर आहे. आणि आत्ताचा जग खूप स्पीड आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही जितक्या लवकर एखादी आयडिया सुरुवात करा, आणि सरकार म्हणून, समाज म्हणून, उद्योजकतेची व्यवस्था म्हणून प्रत्येकाला नोकरी मिळणार नाही. तुम्हाला स्वतःचं काहीतरी सुरू करावं लागणार आहे. सरकारचा सपोर्ट तुमच्यासाठी आहे. आम्ही नेहमी म्हणतो की महाराष्ट्र शासन हे प्रत्येक तरुणांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सज्ज आहे. आणि परत एकदा ती सांगतो की मुख्यमंत्री साहेबांचं पण हे विजन आहे की हा तरुण जो मोर्चातला आहे, एका कळपातला आहे, तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे. त्यांनी दिवसभर कुठेतरी मोर्चे हे ते काढण्यापेक्षा त्याचा स्वतःचा व्यवसाय असावा, त्याचा स्वतःचा उद्योग असावा, आणि तो आर्थिक स्वरूपात, सामाजिक स्वरूपात राज्याच्या प्रगतीमध्ये सम्मिलित व्हावा. आणि ह्या सगळ्या घटकांना जर आपण एकत्र आणलं तर विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आणि 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न ही येणारी पिढी आणि आत्ताची पिढी जी आहे हे साध्य करू शकतात, आणि यांच्या माध्यमातूनच आपण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो.
1: नक्कीच सर. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी स्टार्टअप्सनी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने ब्रँडिंग केलं पाहिजे हे आपण जाणून घेतलं. तसंच ग्रीन आणि सस्टेनेबल स्टार्टअप्स यांच्यासाठी काय वेगळा फोकस आहे हे देखील जाणून घेतलं. शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्यातील समन्वय कशा पद्धतीने मजबूत केला जातोय याविषयी देखील आपण माहिती घेतली. सर, आपण इथे आलात आणि अतिशय उत्तम माहिती आमच्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत, त्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सहक्षेपित केला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रानं. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: शेततळे शेततळे शेततळे उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध। सुलाखे डॉक्टर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी। फोन 82 37 83 1990।

0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करत, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशी साठी 99606551381.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

श्रुती हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण ऐकूयात. बेताब या चित्रपटासाठी शब्बीर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत राहुल देव बर्मन यांचं.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

दिल या चित्रपटासाठी अनुराधा पोडवार आणि उदित नारायण यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिंदी यांचं. आणि शोध हो या गीताबरोबरच आजचा आपला लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही तर संपवित आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026 परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं एनटीएकडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. उद्यापर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300 अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था

कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये अबुधाबीमध्ये होते. पंतप्रधानांनी राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीत ऊर्जा सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार या विषयांवर चर्चा झाली. आपल्या प्रास्ताविक भाषणात पंतप्रधान मोदींनी UAE अर्थात संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. कठीण काळात UAE नेतृत्वानं दाखवलेल्या धैर्याची मोदींनी प्रशंसा केली. तसंच अमिरातीला भारताचा पाठिंबा व्यक्त करून सध्याच्या जागतिक संघर्षाच्या काळात संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं सांगितलं. सर्वांना पक्की घरं देणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून त्यानुसार महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्रानं महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या 30 लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचा उद्घाटन सोहळा आणि महाआवास अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा इथल्या सैनिक शाळेच्या मैदानावर नुकताच पार पडला त्यावेळी ते बोलत होते. देशातील इतर कोणत्याही राज्याला इतकं मोठं लक्ष मिळालं नसल्याचं सांगून याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. शून्य वीज बिल सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घराला सौर ऊर्जा पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट UG परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस अर्थात व्यवसाय सुलभता आणि ईज ऑफ लिव्हिंग अर्थात जीवन सुलभता सुधारण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी परदेश प्रवासावर उपकर कर किंवा अधिभार लावण्याबाबतच्या एका प्रसारमाध्यम अहवालाचं खंडन केलं. हा अहवाल पूर्णपणे असत्य असून परदेश प्रवासावर अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध लादण्याचा प्रश्नच येत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर इस्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांनी युद्धविरामाला मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली आहे असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितलं. 16 एप्रिल रोजी लागू करण्यात आलेला युद्धविराम आणखी 45 दिवसांसाठी वाढवण्यात येणार असून पुढील वाटाघाटी 2 आणि 3 जूनला होणार आहेत. या चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित होऊन एकमेकांच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला मान्यता मिळेल आणि सीमा सुरक्षा प्रस्थापित होईल अशी आशा अमेरिकेला आहे असं पिगॉट यांनी म्हटलं आहे. दरम्यान इस्रायली वायुदलानं लेबनॉनमधील इराण समर्थित सशस्त्र गट हिजबुल्लाशी संबंधित पायाभूत सुविधांवर आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महिला सक्षमीकरण समितीची स्थापना केली आहे. लोकसभेतील भाजप खासदार डॉ दग्गुबती पुरंदेश्वरी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून समितीत लोकसभेतील 18 आणि राज्यसभेतील 10 सदस्यांचा समावेश आहे. लोकसभेतील हेमा मालिनी, हरसिमरत कौर बादल आणि इकरा चौधरी यांचा तर राज्यसभेतून सुधामूर्ती, PT उषा आणि स्वाती मालिवाल यांचा समितीत समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कथित चिथावणीखोर विधानांच्या संदर्भात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टिप्पणीसह काही विशिष्ट विधानं समाज माध्यमावर तसंच खासदारांच्या अधिकृत पेजवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली होती असं तक्रारकर्त्यानं म्हटलं आहे. मेड इन इंडिया कागदी उत्पादनं गुणवत्ता, उपयुक्तता आणि शाश्वततेवर केंद्रित असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रोडा नोट्सचे संस्थापक तरुण उद्योजक अपर्णा आणि दिनेश यांची भेट घेतल्याचं सांगून उत्तम दर्जाचं लेखन साहित्य हा विषय

0: मीच आपल्या जिव्हाळ्याचा राहिला असल्याचं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव यांनी म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल पहाटे 6:15 सुमारास झालेल्या एका रस्ते अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 1 जण जखमी झाला. 600 किलो चांदीची लगड घेऊन जाणाऱ्या एका खासगी व्हॅनचं नियंत्रण सुटून गुजरातहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या ट्रेलरला ती धडकली. अपघातानंतर कासा पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचाव आणि सुरक्षा कार्य सुरू केलं. अपघातग्रस्त वाहन हटवून चांदीचा साठा सुरक्षिततेसाठी आणि पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. बॅडमिंटनमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरी जोडी आज बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इझुद्दीन आणि गोह झे फेई या खेळाडूंचा सामना करतील. तत्पूर्वी काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत या भारतीय जोडीनं जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युईची शिमोगामी या जोडीचा 21-12, 21-13 अशा गुणांनी पराभव केला होता. दरम्यान पी व्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामुगुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुनलावूत विडिट सरननं पराभूत केलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण आणि गोव्यातही दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं पुढील 2 दिवसात दक्षिण आणि ईशान्येकडील काही भागातही अशाच प्रकारची स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या 2ऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 1 वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं एनटीएकडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. तत्पूर्वी जाहिरात आणि संदेश.
2: किडनी स्टोन, मुतखडा, इरट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606655381

0: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधू वरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात अमय दाते यांनी गायलेलं रमेश उबाळे यांचं गीत, संगीत मधुकर झिराडकर यांचं.

लग्नकार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

साधना सरगम यांनी गायलेलं रमेश विबाळी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर झिराडकर यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आम्ही तर संपवित आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 9 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित करत

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: श्रोते हो विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राने। सकाळचे 10 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत।

0: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकूया निरागस वाणी। चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून।
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये। चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
2: शेततळे शेततळे शेततळे, उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध। सुलाखे डॉक्टर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी। फोन 82 37 83 1990।

वेज म्हणाली धरतीला या नाटकासाठी फैयाज यांनी गायलेलं कुसुमाग्रज यांचं नाट्यपद आपण ऐकलं. संगीत होतं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं. श्रोते हो, मी

0: संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन. अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली धाराशिव आकाशवाणी.

0: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: श्रुती हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून.
0: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: किशोर या मोंडकर यांनी गायलेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग पण ऐकलात. आणि श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही तर संपवित आहोत.
1: संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या संत साहित्याची कासधरू. श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती, दर बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ॲप वरून, अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
0: FM 101.3 MHz वर श्रोतेहो, आपण ट्यून केलं आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र. सकाळचे 10:30 आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूयात कलंक शोभा या चित्रपटासाठी सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात मधुसूदन कालेलकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

0: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी,
1: तंत्रज्ञान, तज्ज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी,
0: काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची
1: ऐकायला विसरू नका कृषी कार्यक्रम
0: घर शिवार कृषीवाणी आणि किसान वाणी.
2: ऐकत रहा आपलीच धाराशिव आकाशवाणी.

देवमाणूस या चित्रपटासाठी आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात पुन्हा एकदा

0: अफलातून या चित्रपटासाठी सुदेश भोसले, बेला सुलाखे आणि सहकारिणी गायलेलं, प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल मोहिले यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली आम्ही तर संपवित आहोत.
1: श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही. जगतो आहोत कशासाठी, काहीच कसला मेळ नाही. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या. पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ. घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास, संध्या छाया. जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता कार्यक्रम संध्या छाया.

0: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम नादब्रह्म.
2: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर चाटला चौक सोलापूर.
3: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट. मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधू वरांसाठी स्पेशल कलेक्शन तेही होलसेल दरात. आद्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर. लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
1: श्रोते हो नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर वाजवलेला राग अहिर भैरव.

श्रोतेहो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर वाजवलेला राग अहिरभैरव आपण ऐकलात. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही तर संपवित आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 11:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

तेजाब या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि सहकारिणी गायलेलं, जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं, संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारलाल यांचं.

0: सुरेल आणि गोड आवाजाची मैफिल आकाशवाणी माणसापासून माणसांपर्यंत हृदयापासून हृदयांपर्यंत मनापासून मनांपर्यंत आपल्या मधुर संवाद लहरींनी आपलं प्रेमळ नातं जोडते आकाशवाणी.
1: एक नया इतिहास बनाए
0: ऐकत रहा लोकवाणी आपली धाराशिव आकाशवाणी.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर ठीक 1 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

हिरो या चित्रपटासाठी मनहर उदास आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारलाल यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आम्ही तर संपवित आहोत.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांची मुलाखत आणि त्यानंतर चला कुटुंब जपूया हा संवाद. चला तर मग सखींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

सखींनो, निर्जीव धातूला जेव्हा कलाकाराच्या स्पर्शाची ऊब मिळते तेव्हा त्यातून जन्म घेतो एक जिवंत भावविश्व. हातातील कौशल्य, मनातील कल्पकता आणि संस्कृतीची जाण यांचा सुंदर संगम म्हणजे शिल्पकला. दगड, धातू किंवा माती यांना आपल्या कला साधनेतून आत्म्याचा स्पर्श देतो तो एक शिल्पकार. तेव्हा मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील शिल्पकार रेखा रमाकांत सूर्यवंशी. मैत्रिणींनो, गेल्या 40 वर्षांपासून त्या सातत्यानं शिल्पनिर्मिती करत असून त्यांच्या कलेमध्ये भारतीय संस्कृतीची गोडी, श्रद्धा आणि सौंदर्याची सूक्ष्म जाण स्पष्टपणे दिसून येते. नुकताच त्यांना कला संचलनालय महाराष्ट्र यांच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे, जो त्यांच्या कलेप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेचा गौरव आहे. चला तर मग आपण रेखाताई यांचं कार्यक्रमात स्वागत करूया. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे.

0: कार्यक्रमामध्ये
1: धन्यवाद.
0: आपल्या कलेच्या माध्यमातून आपण भारतीय संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याचं अत्यंत मोलाचं कार्य करत आहात. आज आपल्या सुंदर प्रवासाविषयी श्रोत्यांना सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर ताई, आम्हाला सुरुवातीला सांगा की आपल्या या शिल्पकलेच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली, की लहानपणापासून आपल्याला याची आवड होती, किंवा तुम्हाला कोणाकडून या कलेची प्रेरणा मिळाली, त्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: लहानपणापासून माझं फक्त 7वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर इथे जे जे स्कूल ला शिक्षण झालेलं होतं त्यांचं, जी डी 8 झालं त्यांचं. लग्न झाल्यानंतर मग इथे आल्यानंतर मिस्टरांसोबत काम करता करताच मला कामाची आवड निर्माण झाली, त्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली.
0: बरं.
1: आणि मी सुरुवात केली कामाला.
0: बरं, म्हणजे तुमचं लग्न झाल्यापासून या शिल्पकलेमध्ये तुमचा रस वाढायला लागला.
1: हो.
0: आणि तेव्हापासून तुम्ही तुमच्या पतींसोबत ह्या कामाला
1: सुरुवात केली.
0: कुठल्या वस्तू बनवायला तुम्ही सुरुवात केली, जे तुमचे पती बनवत होते त्याच्यापासूनच सुरुवात केली, की तुम्हाला काही नवनवीन कल्पना सुचत गेल्या?
1: ते गणपतीच्या मूर्त्या वगैरे करायचे. मला याच्यातलं काही शिक्षण नव्हतं, त्याच्यासाठी मी फक्त काही मदत करायची म्हणून त्यांना हात लावू लागायचा. मग त्यांनी सांगितलं की थोडं आता अशी मदत करते तू, तर याच्यामध्ये तू करू शकशील म्हणे, शिक म्हणे. त्यांच्याकडनंच प्रेरणा मिळत गेली आणि त्यांच्या हाताखाली मी तयार झाले.
0: बरं. आणि मग सुरुवातीपासून तुम्ही गणपती बनवायला सुरुवात केली?
1: आधी गणपतीच्या मूर्त्या करायचे, मोडायचं, ते सर्व असं करत 5-6 वर्ष प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर मला छान जमायला लागलं.
0: वा, खूपच छान. म्हणजे तुमच्या पतींनी तुम्हाला हे काम शिकवलं आणि त्यांच्याकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि तुम्ही नवनवीन या कलेमध्ये रस तुम्हाला येत गेला आणि तुम्ही अशा प्रकारे शिल्प निर्मिती करत गेल्या. वा, खूपच छान. ताई, आता गेल्या 40 वर्षांपासून तुम्ही ही शिल्पकला करता आहात, त्याच्यापासून नवीन नवीन शिल्प तुम्ही बनवत आहात. मग या प्रवासामध्ये तुम्हाला कोणते महत्वाचे टप्पे अनुभवायला मिळाले?
1: आम्ही वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रदर्शनच केले मूर्त्यांचे, त्यामुळे वेगवेगळे राज्य बघायला मिळाले, वेगवेगळी संस्कृती बघायला मिळाली. त्यांच्यासोबत शिक्षण नसताना मला जयपूरचं रत्न प्रशिक्षण ते शिकायला मिळालं.
0: वा.
1: तर हे 40 वर्षामध्ये खूप काही शिकायला मिळालंय त्यांच्यासोबत.
0: ताई, जसं तुम्ही सांगितलं की पूर्ण भारत तुम्ही फिरले आहात तुमच्या पतींसोबत, विविध प्रदर्शनं तुम्ही बघितली, तुमच्या ज्या शिल्पकलेचं प्रदर्शन तुम्ही सुद्धा विविध राज्यांमध्ये जाऊन भरवलं, तर मग ताई, आता पूर्ण भारतामधले जे जे राज्य आहे तिथली लोककला आणि आपल्या खानदेशातली लोककला यांच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का?
1: हो.
0: जो तुम्ही तुमच्या कलेमध्ये साकारण्याचा प्रयत्न केला?
1: हो. पूर्ण राज्यामध्ये जे शिल्प बघितले, जी कला संस्कृती बघितली, ती आपल्या खानदेशपेक्षा खूप वेगळी आहे. खानदेशची कला ठळक वैशिष्ट्य आहे तिची, आणि जी खानदेशची कला आता पूर्ण लयाला गेलेली होती.
0: बरं.
1: आता आमच्या शिल्पामध्ये पूर्ण खानदेशचेच शिल्पे आम्ही करतो, ती पूर्ण खानदेश आर्ट म्हणूनच आमची ओळखली जाते.
0: ओळख,
1: कारण जे बारीक काम असतं इथे खानदेशमध्ये, डोळे, कान, नाक जरा उठावदार असतात. बाकी राज्यामध्ये नक्षीदार बारीक काम असतं, आपलं खानदेशचं काम थोडस ठळक उठावदार असतं इथे. तर हा फरक जाणवला मला, म्हणून आम्ही खानदेशचे शिल्प, खानदेश आर्ट जी पूर्ण लयाला गेलेली आहे ते पूर्ण जीवन करून आम्ही खानदेश आर्ट म्हणून आता आमची कला शिल्पामध्ये उदयास आणतोय.
0: खूपच छान ताई. आणि तुम्ही ही जी आपल्या भागातली जी कला तुम्ही पूर्ण भारताला म्हणाव किंवा आपण पूर्ण विश्वाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मग ताई, आता पारंपरिक धातू शिल्पकला निवडण्यामागे तुमचं काही विशेष कारण होतं का?
1: मिस्टर तेच पारंपरिक धातू शिल्प तयार करायचे, त्यांचं बघूनच मी पारंपरिकच बनवायचे, कारण आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे.
0: हो. आणि आपला भारत देश विविध संस्कृतीने नटलेला आहे.
1: भारतीय संस्कृती निसर्गाशी जोडलेली आहे.
0: हो.
1: त्या संघानं आपल्या महाराष्ट्रामध्ये देवी देवताची पूजा होत राहते.
0: हो, हो.
1: तर त्या पूजेचं महत्व भरपूर आहे, त्याच्यासाठी आम्ही हे देवी देवताचं मूर्त्यांचं क्षेत्र निवडलं मी.
0: बरं, खूपच छान. आता ताई, मग तुलसी पूजेची परंपरा आणि स्त्रीची भूमिका आपण आपल्या कलाकृतींमध्ये कशा प्रकारे साकारतात?
1: आता

0: प्रत्येक स्त्री कुठल्याही क्षेत्रामध्ये असली तर सकाळी उठल्यानंतर तिचं देवपूजा, तुळशी पूजा कार्यक्रम असतोच,
1: तिची ती
0: दिनचर्या असते. तर मग मी ते असं एक विषय घेतला की आपण तुळशी पूजेचं महत्व आधी ऋषी मुनी पासून चालत आलेलं आहे,
1: पूर्वजांपासून.
0: तर त्याच्यासाठी मग मी तुळशी वृंदावन केलं. सर्व ज्या स्त्रिया ज्या क्षेत्रामध्ये आहे त्याचं सर्व मूर्ती तशी तयार केली, गणपतीची मूर्ती तयार केली आणि ती तशी शिल्प तयार केली आणि तो विषय घेऊन मी ते शिल्प तयार केलंय.
1: वा, खूपच छान. तुमच्या कलेवर ताई प्राचीन मोहन जोदड संस्कृती काळातील शिल्प परंपरेचा प्रभाव आहे का? तर तो कशा प्रकारे?
0: हो, भारतीय कले हजारो वर्षापासून इतिहास आहे. मोहनजोदडो आणि हडप्पा आपली भारतीय संस्कृतीचा छोटासा भाग आहे. त्याच पद्धतीनं आम्ही हे काम करतो. कारण एक संघ वन पीस त्याला म्हणता की पूजेमध्ये गणपतीची मूर्ती नाहीतर देवी देवताची मूर्ती जोड म्हणून असं ठेवायची नसते. म्हणून आम्ही एक संघ पद्धतीनं काम करतो. म्हणून जे मोहनजोदडो हडप्पा संस्कृतीमध्ये वन पीस कास्टिंगचं महत्व आहे म्हणून आम्ही त्या पद्धतीनं काम करतोय.
1: बरं, आणि मग मोहनजोदड संस्कृती काळातील शिल्पकलेचा प्रभाव अशा प्रकारे तुमच्या कलेवर पडलाय. ज्या क्षणी माहिती पडलं की तुम्हाला राज्य पुरस्कार साठी तुमचं नाव घेण्यात आलेलं आहे, तो क्षण कसा होता तुमच्यासाठी?
0: मला तर विश्वासच वाटत नव्हता की मला पुरस्कार मिळालाय. पण माझ्यापेक्षा माझ्या पतींना जास्त आनंद झाला. जे मी सांगत होतो की तू मूर्तिकलेमध्ये पुढे चांगलं शिल्प बनवून आपण हे करू, खूप छान वाटलं, आनंद झाला. परत नातेवाईकांचे फोन आले, त्यांनी अभिनंदन केलं, त्याच्यात अजून भर पडली, खूप छान वाटलं. एक अनुभव आहे माझा, मी तुम्हाला सांगते. आता इथे गेलो होतो आम्ही मुंबईला पुरस्कार घ्यायला, आम्ही गेलो होतो तर तिथे सर्व खुर्चीवर नाव टाकले होते ज्या लोकांना पुरस्कार मिळाले होते. तर सरांना मी जाऊन माझ्या खुर्चीचं नाव वाचलं आणि तिथे बसलो आम्ही. तेव्हा ज्या मॅडम होत्या तिथे त्यांनी सांगितलं म्हणे या ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांच्यासाठी खुर्ची आहे. तर मी सांगितलं की हो मला माहिती आहे. नाही म्हणे तुम्हाला कळलं नाही म्हणे मॅडम ज्यांना पुरस्कार मिळाला. म्हटलं मॅडम मलाच पुरस्कार मिळाला आहे मी म्हणून ह्या खुर्चीत बसलेली आहे. तर त्यांना विश्वास वाटत नव्हता. मी साधारण आपल्या याच्यामध्ये गेली होती, मग माझ्या शेजारी ते ठाण्याचे होते त्यांनाही पुरस्कार मिळाला होता. त्यांनी मला सांगितलं त्यांना विश्वास वाटत नाहीये तुम्हाला पुरस्कार मिळाला म्हणून. म्हटलं मला नाही मिळालाय, माझ्या कलेला पुरस्कार मिळालेला आहे असं सांगितलं. तो अनुभव खूप याचा होता.
1: आपलं व्यक्तिमत्व कसंही असो पण आपल्या कलेवर आपलं प्रेम हवं. आणि ताई आता हा जो तुमचा जो शिल्पकलेचा प्रवास आहे, तुम्ही सांगितलं जसं की या प्रवासामध्ये तुमच्यासोबत तुमचे पती सुद्धा आहेत आणि त्यांच्याचकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे. स्त्री म्हटलं की घरची जबाबदारी, मुलं बाळ यांना सांभाळून सगळं काम करणं, मग याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचा आधार तुम्हाला कसा मिळतो?
0: आधी सासू सासरे होते, त्यांच्या मुलं लहान होते तेव्हा. तेव्हा जेव्हा आम्ही प्रदर्शनाला जायचे आमची सासूबाई मुलांना सांभाळायची, माझी आई येऊन माझ्या मुलांना सांभाळायची. आईनं इतकं सांगितलं की बघ तुझे मिस्टर इतकं छान काम करताय. मला रांगोळीची आवड होती लग्नाच्या आधी. तेव्हा आईने सांगितलं होतं की तू जशी रांगोळी मन लावून अंगणामध्ये घालते तसं हेही काम तू काही अवघड नाहीये तुला. तर हेही तू मन लावून काम केलं ना तर 100% सक्सेस होशील याच्यामध्ये. तर आईची प्रेरणा तर जास्त होती आणि पाठिंबा पण होता आणि सासूबाईचा बी पाठिंबा होता. म्हणून हे श्रेय त्यांच्यासाठी आहे.
1: खूपच छान, तुम्हाला सासूबाईंचा पाठिंबा मिळाला, आईचा पाठिंबा मिळाला. आणि एक स्त्रीला स्त्रीच आधार किंवा पाठिंबा असते आणि ती तिला पुढे करते तर याच्यापेक्षा विशेष गोष्ट कुठलीही नाही. आणि त्याच्याचमुळे स्त्रीमुळे तुम्ही पुढे गेलेल्या आहात, आईमुळे आणि सासूमुळे. तुम्हाला ही प्रेरणा, तुम्हाला मदत सुद्धा त्यांनी केली ताई. आता ताई, आजच्या या आधुनिक काळामध्ये पारंपरिक कलेचं जतन करण्यासाठी काय प्रयत्न करणे आवश्यक आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल?
0: मेहनत, जिद्द, चिकाटी हे सर्व आपल्याजवळ असलं ना तर कुठल्याही कला क्षेत्रामध्ये आपण श्रीमागे राहू शकत नाही. आता मी कमी शिकलेली असताना सुद्धा इतकं छान काम करू शकते. आता शिकलेल्या मुली आहे, त्यांना खूप सरकारचं स्कीम आहे, त्याच्यामध्ये खूप

0: करू शकता.
1: हो,
0: चिकाटी, मेहनत, जिद्द सर्व हे असलं तर यश मिळू शकतं.
1: हो, ताई, आता धातू शिल्पकलेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
0: या कला क्षेत्रामध्ये उलट जितकी स्त्री पुढे जाईल तितकं छान आहे. ते स्त्री बारीक डिटेल काम या शिल्पकलेमध्ये करू शकते. तिचे बोट नाजूक हे असता छान छान कलाकृती घडवू शकते.
1: हो,
0: ज्या आता तरुण पिढी आहे त्यांनी तर आवर्जून याच्याकडे कल हे करायला पाहिजे त्यांचं.
1: बरं ताई, आता तुम्ही ही जी शिल्पकला साकारली, मग ह्या ज्या शिल्पकला तुमच्या आहेत ताई, तर मग याचं प्रदर्शन तुम्ही भारतामध्ये कुठे कुठे घेऊन गेलेला होतात?
0: आम्ही चंदीगडला नेलाय, चेन्नईला नेलाय, दिल्लीचे सूरजकुंड मेला आहे, आग्रा आहे, लुधियाना आहे, मुंबई आहे, पुणे आहे, औरंगाबाद आहे. सर्व दूर आम्ही भारतामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये ना महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी प्रदर्शन भरवले.
1: बरं, आणि मग तुम्ही विविध राज्यांमध्ये तुमच्या कलेचं प्रदर्शन भरवलं, मग तुम्हाला तिथले अनुभव कसे आले?
0: वेगवेगळं काहीतरी नवीन शिकायला मिळालं.
1: हो,
0: वेगवेगळ्या राज्यात गेलो तर आम्ही संग्रहालय बघितले, जुने मंदिर बघितले, आधीचे जे मंदिर कसे जडणघडण केलेले आहे. हो, आधीच्या लोकांना जेव्हा तंत्रज्ञान नाही होत, हाताने जे काम केलेलं आहे तर किती छान पद्धतीने आपले जुने पारंपरिक मंदिर आहे ते बघून इतकं छान वाटतंय. ते उलट ते संवर्धन जतन आपल्या या नवीन पिढीनं ते जतन करायला पाहिजे. ते सर्वात महत्वाचं आहे की जे आपल्याजवळ वारस हक्कानं आलेलं आहे ते छान सांभाळून ठेवायला पाहिजे.
1: हो, नक्की
0: त्याच्यात काम करायला पाहिजे. थोडं नवीन पिढी आहे, आता तरुण मुली आहे, त्यांनी ते जुनं ते सोनं म्हणतो आपण, ते खूप छान आहे.
1: खरंय. बरं ताई, आपल्या शिल्पकलेद्वारे समाजाला तुम्ही कुठला संदेश देण्याचा प्रयत्न कराल?
0: नवीन पिढीने पुढे जाऊन शिल्पकलेमध्ये हिरेहिरीने भाग घ्या, छान काम करा, स्वतःच कलाकौशल्य सर्वांना दाखवा.
1: तुमची स्वप्न काय आहे की मी या क्षेत्रामध्ये अजून काहीतरी नवनवीन करू शकेल?
0: आता मला पुरस्कार मिळाला तर पुरस्कार मिळाल्यानंतर थोडं चांगलं काम करायची हे असते, आपली चांग काम केलं हे पोच पावती असते.
1: हो,
0: की खूप छान काम करताय म्हणून. मग ते पुरस्कार मिळाला तर अजून छान वाटतं की अजून काहीतरी नवं करायचं.
1: हो,
0: म्हणून चांगले चांगले शिल्प बनवायचे. त्याचं सरांचं माझं स्वप्न आहे की संग्रहालय करायचं, आर्ट गॅलरी करायची आताच्या पिढींसाठी, की असं काम अशा पद्धतीनं होत होतं. आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये जाऊन मला आपल्या ह्या पारंपरिकतेचं प्रचार प्रसार सर्व करायचं आहे, असं स्वप्न आहे माझं.
1: एकंदरीतच जुनं ते सोनं असतं हे तुम्हाला आजच्या पिढीला दाखवून द्यायचं आहे ताई. तुम्हाला असं वाटतं की मी संग्रहालय करावं, की माझी भारतीय संस्कृती कशी महान आहे, त्यानी त्या संस्कृतीला तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये जाऊन जवळून त्या संस्कृतीला पाहिलेलं आहे, तिथला जो वारसा आहे लोककलेचा, शिल्पकलेचा, जी कला आहे ज्या राज्यामध्ये, ते तुम्ही तिथे भेट देऊन ती जवळून पाहिलेली आहे, आणि तुम्हाला कळकळीनं असं वाटतं की आजच्या तरुण पिढीसाठी मी ते संग्रहालय बनवावं आणि त्यांना पारंपरिक कलेची ओळख करून द्यावी. नक्कीच ताई, हे स्वप्न तुमचं खूपच छान आहे की आजच्या या नवीन पिढीनं खरोखर की जुनं ते सोनं आहे हे नक्कीच ओळखावं. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या कलेतून भारतीय संस्कृतीचं जतन, परंपरेचं संवर्धन आणि आधुनिकतेशी साधलेला सुंदर संगम आपल्याला अनुभवायला मिळाला. गेल्या 4 दशकांपासून ताईंनी अत्यंत निष्ठेनं केलेले कार्य आणि त्यांना प्राप्त झालेला हा राज्यस्तरीय सन्मान हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कलेतून समाजाला संस्कार, श्रद्धा आणि सांस्कृतिक मूल्यांचा संदेश मिळतो हे नक्कीच. ताई, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल आकाशवाणी जळगावच्या वतीनं आपले मनपूर्वक मी आभार मानते आणि पुढील वाटचालीसाठी आकाशवाणी जळगाव केंद्रातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते.
0: नमस्कार.
1: धन्यवाद ताई, थांबूया.
0: धन्यवाद.
1: शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत सखींनो आता आपण ऐकलीत.

0: कुटुंब हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा आधारस्तंभ असते. कुटुंबातील नाती, जिव्हाळा आणि एकोप्यामुळे जीवन अधिकच आनंदी आणि समृद्ध बनत जातं. कुटुंबाचं बदलणारं रूप हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. तेव्हा मैत्रिणींनो, जागतिक कुटुंब दिवसाच्या अनुषंगानं ऐकूया संवाद चला कुटुंब जपूया. संवादाचं लेखन केलंय प्रिया सफळे यांनी आणि संवादात त्यांच्यासोबत सहभाग आहे सारिका दांडगे यांचा.
1: हो हो, आले आले छोटी. वा वा, आज काय एकदम सरप्राईज.
0: अग ताऊ ताऊ, कसला सरप्राईज आणि कसला सनराईज ग ताई. शाळेला सुट्टा आहे की नाही सध्या? पण जाऊ दे. अग इतकी वैतागले ना मी, नुसता कंटाळा आलाय बघ मला. आणि बोर तर इतकं होतंय ताई, विचारू नको.
1: वैताग कंटाळा बोर झालीस की मग माझी आठवण येते हो ना.
0: नाही ग असं काही नाही ताई. आणि फोनवर बोलतो ना ग आपण. पण ते किती
1: स्पष्टीकरण असं ग यावं अधून मधून. एका गावात असून लवकर भेटत नाही. घे पाणी घे, निवांत राहता. 2 दिवस सुट्ट्या आहेत शाळेला.
0: हो ताई, दे दे पाणी दे ग. अगं उन्हातून आल्यावर असं कसं तरी होऊन येत ताई. काय हे ऊन ग बाहेर. आणि काय म्हणते तुम्हाला, 2 दिवस राहा.
1: 2 दिवस
0: अगं 2 तास थांबायला मिळाले तरी पुष्कळ आहे.
1: बाईसाहेबांचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय.
0: अगं काय म्हणालीस, काय म्हणालीस ग तू.
1: काहीच नाही ग. बाईसाहेब का वैतागल्यात, अहोंशी भांडल्यात की सासूबाईंशी नगझ.
0: काही नाही ताई. अगं हे बघ, घरात ऑल इज वेल. पण ताई आसपास जे चाललंय ना ग, ते पाहून मन अगदी उदास होतय ग.
1: बापरे, तुला आसपासच्या घटना पाहून उदास होता येत
0: जास्त होतय ताई. जरा
1: मोठी झाली ग माझी छोटी.
0: मग काय तुला काय वाटलं मी लहानच आहे का. ए तायडे. अगो हे तायडे, हे बघ तुला ती माझी कॉलेज फ्रेंड मृणाल आठवते का ग.
1: हा हा, किती सुंदर आणि सुस्वभावी आहे ग. तुझ्याकडे एकदा भेटली होती मला.
0: हा हा, अगं हो हो तीच.
1: तिचं काय ओके आहे ना सगळं.
0: अगं तिचं एकत्र कुटुंब, सासू सासरे, मोठे दीर, जाऊ, त्यांची 2 मुलं, हिची 2 मुलं, अधून मधून एक ननन येत असतेच ग.
1: अरे वा, कौतुक आहे गो. आजच्या जमान्यात असं एकत्र कुटुंब पाहायला कुठं मिळतं.
0: अगं हो ना ताई, दृष्ट लागण्यासारखं. पण लोकांना नाही सहन होत ग. काय रोजच भांडण, नेमकी कारण कळतच नाहीत ग. पण ती खूपच अपसेट आहे बर का ग ताई.
1: खरंच ग, असं आहे ना ग की घर म्हंटलं की भांडायला भांडं लागायचं.
0: हो ग ते तर आहेच.
1: पण तो आवाज 4 भिंतीतला असेल तर लवकर निपटली जातात.
0: खरंय खरंय.
1: पण त्या भांडणांचे आवाज आणि भांड्यांचे आवाज 4 भिंती बाहेर जाऊ लागले की समजावं भिंतीला तडे पडतात.
0: हो ना, आपली कुटुंब पद्धती खर तर जगासमोर आदर्शवत होती. पण

0: आज त्या आदर्शाला स्तरे पडतायत ग.
1: हो ना.
0: तुला माहितीये काल आपण कोणता जागतिक दिन साजरा केला?
1: कोणता?
0: जागतिक कुटुंब दिवस.
1: अरे हो ताई, काल 15 मे झाला की नाही आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस. चला मग आपण याच विषयावर गप्पा करूया की आज आणि साजरा करूया तो दिवस.
0: येस, या निमित्तानं माझ्या विचारांचा वारूही जरा धावेल ग.
1: आणि काय, माझ्या ज्ञान शिदोरीत सुद्धा भर पडेल.
0: आता कुटुंब म्हणजे काय सांग.
1: सांगते ना, एकाच घरात रक्त संबंधानं एकत्र राहणारी माणसं. हो ना.
0: अगदी बरोबर. तुला रेशमाचा किडा माहित आहेच.
1: मग अर्थातच त्यानंच विणलेल्या कोशात राहतो, अगदी सुरक्षित.
0: अगदी तसंच माणसाच्या आयुष्यात सुरक्षेची ऊब देणारा हा कोश म्हणजे त्याचं कुटुंब.
1: वा, काय छान उपमा दिलीस ग ताई तू.
0: नात्यांचे धागे विणून स्वतःसाठी आणि लेकरांसाठी हा कोश तो कुटुंब प्रमुख विणत असतो.
1: हो ना ताई, आईच्या प्रेमाची ऊब, बाबांच्या आधाराची विश्वासक सावली, ही तर कुटुंबातच मिळते ना ग.
0: कसं असतं ना छोटी, माणसाच्या आयुष्यात त्याला सुख मिळण्यासाठी फक्त सधन सुसंस्कृत सुहृदयी कुटुंबात जन्मास येऊन नाही भागत.
1: नाही नाही,
0: हाताची 5 बोट सारखी नसतात.
1: नाही,
0: आणि त्याप्रमाणेच एकाच कुटुंबात रक्त संबंधानं बांधली गेलेली माणसं देखील परस्परांहून भिन्न असतात.
1: अगदी,
0: त्यांच्यात मानसिक शारीरिक भावनिक पातळीवर भेद असतो.
1: अगदी खरंय ताई. अन्न या भेदातूनच मतभेद, संघर्ष, हेवे दावे, मत्सर, भावनिक तिढे पडतात.
0: मग कुटुंबाच्या कोशातील सुरक्षिततेची ऊब कमी पडत जाते किंवा तिला इतके चटके बसतात करायची वेळ येते ग.
1: आणि म्हणूनच वरवर किरकोळ वाटणारी कारणं, समस्या, त्यांची उकल होण्यासाठी सामोपचाराची गरज असते.
0: खरंय, सामोपचार हा शब्द खूप छान आहे. पण असं आहे ना, मी का माघार घ्यायची.
1: हो ना ग, तेच तर.
0: एक पाऊल माग का जायचं.
1: अगदी खरंय खरंय.
0: माझी एकट्याची चूक आहे का वगैरे वगैरे अहंकार, दुसरं काही नाही. छोटी, माझ्या वाचनात ना एक मानसशास्त्रीय गोष्ट आली आहे, ती सांग.
1: कोणती ग, सांग सांग.
0: एक फ्रॉइड नावाचा मानस शास्त्रज्ञ होऊन गेला.
1: बर.
0: त्यानं मानवी मनाची तुलना कुणाशी केली असेल?
1: कुणाशी ग?
0: हिमनगाशी केली.
1: हो का?
0: हिमनगाचा जवळजवळ 3/4 भाग पाण्याखाली असतो आणि उरलेला वर असतो. मानवी मनाची अबोध पातळी हिमनगाच्या पाण्याखाली असलेल्या भागाप्रमाणे असते असं फ्राईड यांना वाटलं.
1: बर.
0: अगदी तसंच कोणत्याही कुटुंबातील परस्पर संबंधांचा विचार केला तर त्यातील सुख दुःख यांचे संबंध असेच पाण्याखाली असलेले आढळतील.
1: हो.
0: वरवर अत्यंत सुखी वाटणारे गोंगुळ्या गोविंदानं नांदणारं कुटुंब प्रत्यक्षात अनेक प्रकारच्या समस्यांच्या जंजाळात
1: अगदी खरंय ग ताई तुझं. विचार भिन्न, मत वेगळी, भावनिक परिपक्वता भिन्न, अशी कारण असतातच गे. आणि मग या साऱ्याच पर्यावसन
0: भांड.
1: मग भांडण दुसरं काय ग ताई.
0: अगं, आपला समाज अनेक सामाजिक संस्थांनी बनलाय.
1: हो.
0: आणि आपली कुटुंब संस्था ही सर्वात महत्वपूर्ण
1: आहे. अशा अनेक कुटुंबाचाच तर समाज बनतो की. खरं तर ताई, आपल्या भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब रचना ही जगातील अत्यंत आदर्श, सुंदर, रेशीम बंधांनी गुंफलेली, भावभावनांची उच्चतम पद्धती मानली जाते. बरं,
0: आता मानली जायची असं म्हणावं लागेल ग. किती जग बदललंय पाहतीयस ना.
1: तेच तर ना ताई.
0: अगं, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून दोन प्रकार सांगितले जातात, माहीतच आहे.
1: मग एकत्र कुटुंब पद्धती विभक्त.
0: एकत्र कुटुंब पद्धतीत पती पत्नी, आजी आजोबा, आत्या काका काकू, त्यांची मुलं असं रक्त संबंधानं बांधले गेलेले जवळचे दूरचे नातेवाईक असतात.
1: हो ना.
0: एकाच घरात सामायिक खर्च, कामाचं वाटप करून मोठं कुटुंब असं छान आनंदात राहत असत.
1: हो हो.
0: पूर्वी एखाद्या कुटुंबाचा एकच व्यापार किंवा उद्योगही असायचा.
1: हो ना ताई.
0: त्यामुळं अशा प्रकारची रचना सर्वांना सर्व दृष्टीनं उपयुक्त ठरायची.
1: मग हो ना, एकाच छताखाली राहणं, घरातील सर्व उत्पन्न एकत्रित करणं,

0: खर्चही एकत्रितपणेच करणं, मोठ्या व्यक्तीचा सन्मान करणं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाचे निर्णय घेणं, किती छान. आणि यामुळेच कुटुंबाला शिस्त आणि कुटुंबाचा एकोपा टिकून राहायचा.
1: खरंय बघ, एकत्र कुटुंब पद्धतीचे अनेक फायदे आहेत.
0: हो आहे.
1: सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे काय? परस्पर सहकार्य, अडचणीत कुटुंबातील सदस्य एकमेकांना आधार देतात, कठीण प्रसंगात मॉरल सपोर्ट हवाच गो,
0: हो ना,
1: एकमेकांची काळजी घेणं, प्रेम माया देणं आणि हे नात्यातील स्नेहबंध पाहत मुलं मोठी होतात. आपसुकच संस्कार मिळतात. आजी आजोबांच्या संस्कारात वाढणाऱ्या मुलांची जडणघडण किती छान होते. आपलंच उदाहरण घे, आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरतं.
0: हो ना. आणि
1: खर्च वाटून घेतला जातो
0: मग. आणि ताई, आपण अशाच परिस्थितीत अशाच एकत्र कुटुंबात वाढलोय की नाही ताई? पण ही एकत्र कुटुंब मोडकळीस येण्याची कारण नेमकी कोणती होती ग?
1: हे बघ, अनेक लोक एकत्र मग मतभेद होऊ शकतात.
0: हो ना.
1: प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य कमी मिळतं.
0: बरोबर. मुलांची स्त्रियांची भांडणं आणि हेही कारण आहेच ना ताई त्याला.
1: मुख्य कारण आहे बघ. प्रत्येक पुरुषाची कमाई भिन्न आणि मिळणाऱ्या सुख सोयी सारख्या.
0: हो.
1: मग ज्यादा आर्थिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये हाच विचार, माझा पगार जास्त पण त्यात इतके वाटेकरी.
0: बरोबर. आणि त्याच्या पत्नीला हे वाटेकरी अकारणी आले म्हणून तिचा काय तर त्रागा. मग आणि भांडण असच ना?
1: हो अगदी असच.
0: अगं, एकत्र कुटुंबात प्रत्येक पालक आपल्या मुलांचं संगोपन आपल्या मनाप्रमाणे करू शकतोच असं नाही ग?
1: हो ग. आणि स्त्रियांना स्वतःच मन मारून राहण्याची वेळ अनेकदा येते.
0: हो ग, हो ताई.
1: पण याला ना अपवाद काही कुटुंब आहेत बरं, आजही समाजात दिसत.
0: हो मग.
1: तुला माहितीये, माझ्या मैत्रिणीला 5 काका 2 आत्या.
0: बर.
1: तिचे आजी आजोबा देवाघरी जाऊनही बरीच वर्ष झाली, पण या साऱ्या भावंडांचं गोकुळ आजही एकत्रित राहतय.
0: वा, किती छान.
1: चांगलंय. प्रत्येकाच्या स्वतंत्र खोल्या पण किचन एकच.
0: वा.
1: मोठ्या काकांनी आणि काकूंनी हे कुटुंब इतकं छान बांधून ठेवलंय ना.
0: हो ना ताई, खरंच ग, किती कौतुक वाटत ना त्यांचं.
1: आणि माहितीये का, ही सारी चुलत भावंड त्यांची पण लग्न झाली आहेत. त्यांची मुलं सारेच गुण्यागोविंदानं राहत आहेत आजच्या काळात. बरं. आणि तुला सांगायची गंमत म्हणजे गेल्याच वर्षी एका मोठ्या सामाजिक संस्थेनं यांचा आदर्श कुटुंब म्हणून
0: सत्कार
1: केला.
0: ताई किती भारी ना ग. आणि ताई तुला सांगू का, हे बघ ना, सण समारंभात, लग्न कार्यात त्यांच्याच कुटुंबातील किती जण ग एकत्र. इतर पाहुण्यांची तर त्यांना गरजच नाही. अगं, खरं तर कुटुंबातील प्रत्येकानं आपल्या स्वभावास मुरड घालून त्याग करून परस्परांशी समायोजन केल्यास या समस्या सहज सुटू शकतात ग.
1: पण पेशन्स आहेत का आजकाल? फास्ट लाईफ झालंय.
0: मग तेच तर नाही ना ग आजकाल.
1: मॉडर्नायझेशनच्या काळात आम्ही दोघं, आमचं एक किंवा दोन,
0: हम दो हमारे दो. मग काय, शहरीकरणामुळं नोकरीच्या निमित्तानं लोक मोठ्या शहराकडे धाव घेत आहेत. आई वडील गावी, छोट्या शहरात, खेड्यात. मग यातूनच निर्माण झाली ती विभक्त कुटुंब पद्धती.
1: अगदी खरंय बघ. आर्थिक संगोपनात्मक दृष्टिकोनातून ही रचना पद्धती अत्यंत सोयीची आणि सुटसुटीत वाटते.
0: स्वतंत्र राहणं, उत्पन्न खर्च आणि कुटुंबातील निर्णय दोघं घेतात. काही ठिकाणी तर ताई फक्त तोच घेतो.
1: पण ती जर नोकरी करत असेल ना, तर एकमेकांच्या सल्ल्यानं निर्णय होतात.
0: हो हो.
1: आणि वैचारिक स्वातंत्र्य असतंच ग.
0: मग असतं ना. आणि पती पत्नीवरच घरकाम, मुलांचं संगोपन, अर्थार्जन, यात येणाऱ्या सर्व समस्या सोडवणं दोघांच्या हातीच असतं ना.
1: आणि दोघही जर नोकरी करणारे असतील तर कामाची श्रम विभागणी होते.
0: मग
1: आणि ती विभागणी सोय आणि तडजोड या तत्वावर जर केली ना, तर घरात शांतता आनंद.
0: अगदी खरंय ताई तुझं. ही कामं बायकांची मग तीनच करावीत असा अट्टहास नको ना ग ताई.
1: नको. आणि ती जर सकाळी उठून जॉब साठी लवकर बाहेर पडत असेल, तर तिच्या अपरोक्ष मुलांची जबाबदारी त्यानं घ्यायलाच हवी.
0: अगदी खरंय. आणि त्यात कमीपणा न बाळगता हातभार लावायलाच हवा ना,
1: कारण ती पण कमावती आहे ना.
0: मग
1: हे लक्षात घ्यायला हवं.
0: हो.
1: हे बघ, सुसंवाद असेल तर विसंवाद होणारच
0: नाहीच. आणि कुटुंबातील आई बाबा नोकरीचे आहेत ना, मग हे म्हंटल

0: आल्यावर वाढती मुलं आपोआपच छोटी छोटी कामं करू लागतात.
1: एकूणच काय तर एकमेकांच्या सहकार्याने कामं यू पार पडतात.
0: अगदी, आर्थिक नियोजन चांगलं होतं हाही एक त्यातलाच भाग आहे ताई.
1: पण ना विभक्त कुटुंबाचे काही तोटेही आहेत. अडचणीच्या काळात तत्काळ मदत मिळणं कठीण होऊ शकतं.
0: हो, हो.
1: मुलांना घरात आजी आजोबांचा सहवास मिळत नाही,
0: नाही.
1: त्यामुळे संस्कारांवर परिणाम होऊ शकतो. आणि आजचं हे मोबाईलचं जग आणि त्याच्यात जर ते मूल एकटंच असेल तर एकटेपणाची भावना निर्माण होण्याची
0: शक्यता असतेच. हो ग ताई, एकूणच काय कालाय तस्मय नमहा.
1: आजच्या आधुनिक अनवेगवान जीवनशैलीत विभक्त कुटुंब लोकप्रिय झाली आहेत. नोकरी, शिक्षण, स्थलांतर ही कारण तर आहेत आणि आधुनिक जीवनशैलीशी ते सुसंगती आहे.
0: आणि अगं ताई, तिचे तोटे आहेतच ना, पण जर योग्य समतोल राखला ना तर ही पद्धती आनंदी आणि समाधानकारक जीवन जगू शकते आणि दुसऱ्यांनाही देऊ शकते. ताई, आज नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चाललीये. पण वाईट या गोष्टीचं वाटतं ग. आई बाबा बाळाला पाळणा घरात ठेवतात, पण त्यांना घरात आजी आजोबा नको आहेत ग.
1: हे वास्तव आहे आणि खूप गंभीर समस्या.
0: खरंय ना ग ताई,
1: उदाहरण पाहायला मिळतात. खर तर यालाही अनेक कारण आहेत. वाढणारं शहरीकरण, फ्लॅट संस्कृती,
0: हो ना,
1: मग वृद्ध आई वडिलांची अडचण वाटते.
0: खरंय,
1: त्यांनी खर तर कष्टानं मुलांना शिकवून शहरात नोकरीसाठी पाठवलं. मग मुलांची लग्न होतात आणि त्यांना स्वतंत्र राहण्याची सवय होते. विचारांच्या कक्षा दिशा भिन्न असतात ग.
0: काय मग हा जनरेशन गॅप.
1: अगदी खरं. आणि एकत्र राहिली की भांडणं आणि भिंतीला
0: तडे. आपल्या लहानपणी ताई नाती कशी जपायची हे आई बाबांकडून शिकत शिकत असता आपण मोठे झालो ग.
1: पण आज प्रत्येक घरात एक किंवा दोन अपत्य. ही नात्यांची साखळी मुलांना आवडतच नाही.
0: हो ना,
1: पै पाहुणे आले तर त्यांना नाही चालत.
0: अजिबात नाही ग.
1: कुणाकडे जायलाही नाही आवडत. याला कारण काय?
0: अर्थातच ग ताई, घरातलं वातावरण.
1: घरातील प्रौढांनी संस्कृतीचे मानदंड घालून द्यायला हवे.
0: हो हो,
1: जन्मतः मुलांमध्ये कोणतीच नैतिकता नसते. परंतु बरं वाईट, इष्ट अनिष्ट, नैतिकता अनैतिकता यांचे जे मानदंड आहेत ते प्रत्येक समाजात असतात.
0: हो,
1: मोठ्यांचं अनुकरण लहान मुलं करत असतात.
0: हो मग, आणि ताई म्हणूनच कुटुंबातील मोठ्यांनी आचरण असं ठेवावं ना की मुलं सुद्धा तेच अनुकरण करतील. वेळीच मुलांना नैतिक मूल्य समजावून द्यावीत. घरातलं वातावरण हे हस्तखेळतं ठेवावं. प्रसंगी मुलांचंही मत घ्यावं, म्हणजे घर फुलतं, आनंद तिथे नांदतोच ग ताई.
1: खरंय ग. छोटी एक समाजशास्त्रज्ञाच्या मते मानवाच्या आयुष्यात दोन प्रकारच्या कुटुंबाची निर्मिती होत असते.
0: हो,
1: सांग बरं, तुला सांगता येते का?
0: लहानपणी आई बाबा भावंडांबरोबर राहणे ते एक कुटुंब.
1: आणि त्या कुटुंबात प्रत्येकाच्या भावी जीवनाचा पाया रचला जातो.
0: हो,
1: हे कुटुंब मानवी जीवनात अत्यंत महत्वाचं आहे.
0: हो ना, तेवढंच महत्व विवाहानंतर आपले जे कुटुंब तयार होतं ना, आणि त्यामुळं दोन्ही बाजूंनी जे सासर माहेरचे संबंध जोडले जातात त्यालाही असतच ग.
1: कुटुंब पालकत्व हे एक समीकरणच आहे. आई बाबांनी दोघांनी पालकत्वाची जबाबदारी घेणं आणि पार पाडणं ही कसोटीच आहे बघा.
0: हो, अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा, आणि त्या भागवणं म्हणजे पालकत्वाची धुरा निभावणं असं नाही बरं का?
1: खरंय बघ, त्यांना मानसिक आधार देणं, अपयश येता खचून न जाता पुन्हा धडाडीनं उभं राहण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहणं हे खरं पालकत्व आहे.
0: हो, आई फक्त प्रेमळ, क्षमाशील, मुलांचे 100 अपराध ती पोटात घालते अशी पारंपरिक समजूत आपल्यात आहे ग.
1: पण ती देखील कडक, शिस्तप्रिय आणि मुलांमध्ये सकारात्मक विचारांसाठी वेळीच कान उघडणी करू शकते.
0: आणि वडील सुद्धा नेहमीच धाकात ठेवणारे, मार देऊन सरळ करणारे असेच नाही तर कनवाळू, प्रेमळ आणि मातृहृदय असतात अशी उदाहरणं आपल्या आसपास सुद्धा दिसतात ताई.
1: एकंदरीत काय तर आई बाबांचा समजूतदारपणा, सहानुभूती, मानवता, तारतम्य भाव, जबाबदार प्रवृत्ती या गुणांनी युक्त आणि मुलांना आदरयुक्त भीती वाटणारे आणि तसंच मुलांचे मित्र मैत्रीण होणं आवश्यक आहे. आणि हेच तर सुजाण पालक

0: आहे हो ना?
1: हो ना ताई, कुटुंबात आई वडील मुलं यांच्यातील संबंध निकोप हवेत. आई बाबांनी मुलांमध्ये तुलना अजिबात करायला नको बरं, कारण प्रत्येक मूल हे वेगळं आहे. कुणी खेळात हुशार, कुणी अभ्यासात.
0: अगदी बरोबर. एकूणच काय तर कुटुंबात आनंदी वातावरण राहण्यासाठी सामंजस्य असणं, दुसऱ्याच्या मताचा आदर करणं, समजून घेणं, प्रेम स्नेह देणं, आणि शेवटी काय
1: जे पेराल तेच उगवेल.
0: म्हणूनच आई बाबांनी त्यांच्या आई वडिलांचा आदर करावा, त्यांना मान द्यावा, त्यांची सेवा शुश्रूषा करावी. आणि हे सारं पाहतच तर आपली मुलं मोठी होतात. आपलं आचरण ते करत असतात.
1: अगदी खरंय ना ताई. मग आपलं बघून तर त्याचं ते अनुकरण करत असतात की नाही?
0: कुटुंब म्हणजे आपला परिवार एवढीच सीमित संकल्पना नको,
1: अजिबात नको,
0: तर वसुधैव कुटुंबकम हा व्यापक विचार करायला हवा.
1: अगदी वा, हा विचारही लहानपणापासूनच रुजवायला हवा सर्वांच्या मनामनात.
0: वसुधा म्हणजे पृथ्वी.
1: हो,
0: सारी पृथ्वी हेच एक कुटुंब. ही आपल्या भारतीय संस्कृतीतील उदात्त आणि मानवतावादी विचारसरणी अंगीकारायला हवी.
1: बालपणी घर, शाळा, सामाजिक संस्थांनी हे बाल मनावर अगदी बिंबवायला हवं ताई.
0: खरंय बघ. हे बघ, जगातील सर्व मानव प्राणी एकमेकांशी जोडलेले आहेत.
1: हो.
0: नाना जाती, धर्म, पंथ, भाषा, देश, खंड या पलीकडे जाऊन सर्वांशी समानतेनं प्रेमानं वागायला.
1: हा उदात्त दृष्टिकोन केवळ सहिष्णुता शिकवत नाही बरं ताई, तर परस्पर आदर, सहकार्य आणि बंधुभाव वाढवत असतो.
0: बघ छोटी, आज हे जे युद्धाचं चित्र दिसतंय ना,
1: हो ग ताई, खरंय अगदी.
0: पाहून असं विषण्ण होऊन जात मन. अगं कितीतरी निष्पाप जीव बळी जात आहेत या युद्धात
1: ताई. आणि काय मिळणार आहे ग, अगदी बातम्या रोजचे ते पेपर वाचून अगदी मन उदास होतं ग ताई. काय मिळणार ग हे युद्ध करून, सांग ना. हा सर्वसामान्यास आज पडलेला मोठा गंभीर प्रश्न आहे ताई.
0: आणि म्हणूनच वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना जगाला एकत्र बांधणार जीवन मूल्य.
1: हो ना
0: छोटी, जर प्रत्येकानं हा विचार आचरणात आणला तर मग का होतील युद्ध?
1: हो ना खरंय ताई.
0: निष्पापांचे जीव जातील?
1: नाही ना, अजिबात जाणार नाही ताई. कुटुंब दिवसावरून वसुधैव कुटुंबकम या विचारांच्या गप्पात ना वेळ कसा गेला ग ते समजलंच नाही ग ताई. पण काही म्हण बर का, असं बौद्धिक खाद्य व्हायलाच हवं, त्याशिवाय काय विचारांची शिदोरी भरणार आहे का?
0: छान छान, खूप छान वाटलं ग, गप्पा पण छान झाल्या.
1: हो ना.
0: आणि आता भूक लागली आहे ना. जागतिक कुटुंब दिवस तर आपण गप्पातून साजरा केला.
1: हो हो.
0: पण आता बाकी जरा पोटात कावळे उरटत, चल आपण मस्त लस्सी पिऊया. आणि तुझ्या आवडीचा नेहमीचा खाऊ आहेच.
1: हो हो ताई, चल चल. आणि तो मस्त पैकी फस्त करूया.
0: येस चलो.

चला कुटुंब जपूया हा संवाद सखींनो आपण ऐकलात. संवादाचं लेखन केलं होतं प्रिया सफळे यांनी आणि त्यांच्यासोबत संवादात सहभाग होता सारिका दांडगे यांचा. आणि मैत्रिणींनो याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आलीये. तेव्हा मैत्रिणींनो सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता अनुमती घेतेय. पुन्हा भेटूस एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेला वदिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे.

0: मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षानिमित्तानं कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. लेखक आणि सादरकर्ते सतीश रेवे.

0: मेरे दुखी भाइयों और बहनों, मुझे कोई पता नहीं है कि सिवाय आपके मुझको कोई भी सुनता है या नहीं। ये अनुभव मेरी जिंदगी में मेरे लिए दूसरा है। पहला अनुभव इंग्लैंड में हुआ था, जब मैं राउंड टेबल कॉन्फ्रेंस में गया। मुझको पता ही नहीं था कि मुझको इस तरह से कुछ बोलना है। मैं तो एक अनजान पुरुष हूँ, मैं कोई दिलचस्पी भी नहीं लेता हूँ।
1: श्रोते हो, हा आवाज तर ओळखलात ना? जनमनांच्या हृदयात वसलेला हा आवाज आहे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा। त्यांच्या आवाजातील ही तळमळ आणि आर्तता आहे त्यांनी 12 नोव्हेंबर 1947 साली दिल्ली येथील आकाशवाणी स्टुडिओमध्ये दिलेल्या संदेशाची। पण का आपल्या राष्ट्रपित्याला आपला हा संदेश आकाशवाणीतून द्यावा लागला?
2: अरे तू बघा, तू पडतोय, पकडा त्याला, पकडा, मारा मारा त्याला,
3: मारा मारा,
2: सोडा मारा सोडा मारा, काय मारा त्याला,
3: अरे सोडा बोला सोडा नाही सोडा बोला।
1: फाणी एक कटु सत्य। भारताच्या इतिहासातील अत्यंत भयावह रक्तरंजित कालखंड, मृत्यूचा खेळ, चहूबाजूंनी पसरलेला रक्ताचा सडा आणि सर्वत्र शवांचा ढिगारा। कित्येकांना या फाळणीत आपली प्रस्थापित घरं सोडावी लागली, तर कित्येक जण या फाळणीत मृत्युमुखी पडले। उरलं होतं ते फक्त हताश, भकास आणि मृत्यूचं भय सतावणारं बेघर जगणं। फाळणीनंतर विस्थापित झालेल्या लाखो शरणार्थ्यांनी आपले प्राण वाचवण्यासाठी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील शिबिरामध्ये आश्रय घेतला। तेव्हा गरज होती त्या सर्व लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचून त्यांना सांत्वना देऊन त्यांचं मनोधैर्य वाढवण्याची, आणि हे काम केलं आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी रेडिओच्या माध्यमातून। त्यांच्या या संदेशातून प्रसारणाच्या तंत्रज्ञानाला थेट समाजाच्या सुखदुःखाशी जोडल्या गेलं।
0: दुख के साथ मिल जाना, वो तो मेरा जीवन भर का प्रयत्न है, जीवन भर का मेरा पेशा है। जब मैंने सुना कि आप लोगों ने करीब 2.5 लाख रिफ्यूजी पड़े हैं, और मैंने सुना कि अभी भी लोग आते ही रहते हैं, तो मुझको बड़ा दुख हुआ, मुझे चोट लगी, और मुझको ऐसा ही हुआ कि मैं आपके पास पहुंच जाऊं।

0: म्हणतात ना, परिस्थिती सांगून येत नाही. सुखानं आयुष्य जगत असलेल्या व्यक्तींच्या जीवनात कुठलं मानवी किंवा नैसर्गिक संकट डोकावेल याचा काही नेम नाही. अशात गरज असते ती अशा एका सोबतीची जी आपल्याला हे सांगू शकेल की या परिस्थितीतून तुम्ही काय करावं आणि काय करू नये. एका अशा मित्राची जो या संकट काळात तुमच्या पाठीशी सतत उभा राहून तुमचं मार्गदर्शन करेल. आणि सोबतच जी माहिती मिळते आहे ती तितकीच खरी आणि विश्वासार्ह असायला हवी. आणि हेच काम वर्षानुवर्षे दशकानुदशके आकाशवाणीने एक हाती पार पाडलं. नैसर्गिक आपत्ती असो व मानवनिर्मित संकट, तेव्हा दळणवळणाची आधुनिक साधनं निकामी होतात तेव्हा एकच माध्यम आशेचा किरण म्हणून उभं राहतं आणि ते म्हणजे आकाशवाणी. आजही डिजिटल युगात जेव्हा मोबाईलचे टॉवर कोसळतात आणि इंटरनेट बंद पडतं तेव्हा आकाशवाणीची विश्वासार्हता आणि पोहोच तिचे महत्व अधोरेखित करते. आपत्कालीन परिस्थितीत अचूक माहिती मिळणं अत्यंत महत्वाचं असतं. भूकंप, पूर, वादळ किंवा युद्धासारख्या परिस्थितीत लोकांना काय करावं, कुठे जावं आणि सुरक्षित कसे राहावं याची माहिती आकाशवाणीवरून सतत दिली जाते.
1: नमस्कार, मी समाधान शिकेतोड, धाराशिव. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटाच्या काळात संवाद आणि अचूक माहिती ही जीवनरक्षक ठरते. अशा वेळी आकाशवाणी हे माध्यम आपत्ती व्यवस्थापनात एक भक्कम कणा म्हणून उभे राहते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ, अतिवृष्टी किंवा पूर यांसारख्या संकटांची माहिती आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केली जाते. यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. संकटात सापडलेल्या लोकांना धीर देण्यासाठी आकाशवाणीवरून प्रेरक संदेश प्रसारित केले जातात. आपत्ती व्यवस्थापन कक्ष व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून आकाशवाणी काम करते. 1993 मध्ये लातूर व धाराशिव जिल्ह्यात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आकाशवाणीने अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती. पहाटेच्या भूकंपाची बातमी काही तासातच प्रसारित करून परिस्थितीची जाणीव संपूर्ण देशाला करून दिली होती. मदत कार्य आणि पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय राखण्यासाठी आकाशवाणीचे केंद्र रात्रंदिवस कार्यरत होते. लातूरच्या भूकंपग्रस्तांसाठी आकाशवाणी जीवनवाहिनी ठरली होती. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या भीषण पूर परिस्थितीत विशेषतः जेव्हा मोबाईल नेटवर्क व वीज पुरवठा खंडित झाला होता तेव्हा आकाशवाणी म्हणजेच ऑल इंडिया रेडिओने महत्वाची भूमिका पार पाडली होती. आकाशवाणी हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आपत्तीच्या काळात ते लोकांचा मित्र आणि मार्गदर्शक म्हणून कार्य करते. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपून संकटाच्या काळातील अंधारात आकाशवाणी माहितीचा प्रकाश पसरवण्याचे मोलाचे काम करत आहे. धन्यवाद.
0: भारतासारख्या देशात काही दुर्गम भागात इंटरनेट किंवा टीव्ही पोहोचला नाही, तिथे बॅटरीवर चालणारा रेडिओ हा त्यांचा खरा मित्र. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा हेच रेडिओ सेट लोकांना जगाशी जोडून ठेवतात. आकाशवाणी केवळ बातम्या देत नाही तर तज्ज्ञांचे सल्ले, प्रशासकीय सूचना आणि मदत कार्यातील अपडेटही पोहोचवते. पुराच्या काळात पाण्याचे स्तर, सुरक्षित निवारा केंद्र, मदतीसाठी संपर्क क्रमांक आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केले जातात. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये आकाशवाणीने स्थानिक केंद्राद्वारे दिलेल्या सतर्कतेचे इशारे, चक्रीवादळाच्या वेळी आकाशवाणीनं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे दिलेले सल्ले आणि किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करणारी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने, उष्णतेच्या लाटे संबंधीच्या सूचना, कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी आणि सरकारी नियमावली याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आकाशवाणीने केलेले विविध कार्यक्रम, पुरामुळे आणि चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कसे करावे, सरकारची मदत कशी मिळवावी आणि रोगराई टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याविषयीची माहिती

0: अशा अनेक उदाहरणातून आकाशवाणीने आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे.
1: मी वैशाली मेहर, जेव्हा करोनाची लाट सर्वत्र जगात पसरलेली होती तेव्हा माझे पती व सासूबाई यांना करोना झाला होता. तसेच आमच्या वेटाळामध्ये सुद्धा भरपूर जणांना करोनाची लागण झाली होती. आम्ही रोज पेपर वाचायचो की आज करोनामुळे एवढे मृत्यू झाले, एवढ्या लोकांना करोनाची लागण.

0: लोकांना कोरोनाची लागण झाली आणि कोरोना एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो, त्यामुळे संपूर्ण घरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. तर अशा या वातावरणामध्ये आम्हाला रेडिओ ऐकण्याची खूप सवय होती आणि माझ्या पतीने स्वतःला क्वारंटाईन केले होते आणि माझी दोन लहान मुलं सुद्धा त्यावेळेस आमच्या सोबत होते. पण आम्ही नेहमी ते रेडिओचे कार्यक्रम त्यावेळी ऐकायचो आणि या कार्यक्रमात जे मार्गदर्शन सूचना आणि जे काही सल्ले सज्ञ सांगायचे त्याचे काटेकोरपणे पालन करायचो. आणि असा एकही दिवस गेला नाही की आम्ही त्या काळात रेडिओ ऐकला नाही किंवा प्रशासनाकडून ज्या सूचना रेडिओ प्रसारित होत होत्या त्या सर्वांचे आम्ही काटेकोरपणे पालन केले. काही दिवसात माझे पती व सासूबाई या कोरोना रोगातून बाहेर पडल्या तर मला असे वाटत होते की या कोरोना काळात आकाशवाणीच्या कार्यक्रमातून ज्या काही सूचना दिल्या गेल्या, जे काही आकाशवाणीद्वारे प्रयत्न केले गेले ते अत्यंत सराहना होते. त्यामुळे आम्हाला काय करावे आणि काय करू नये याचे योग्य मार्गदर्शन मिळाले आणि त्यासाठी मी आकाशवाणीचे खूप खूप आभार मानते आणि अशी आशा करते की आकाशवाणीने हे काम निरंतर करत राहावे. धन्यवाद.
1: थोडक्यात आकाशवाणी ही आपत्ती काळात केवळ माहिती देत नाही तर प्रादेशिक केंद्राच्या विस्तृत जाळ्याद्वारे स्थानिक भाषा आणि बोली भाषांमध्ये तात्काळ धोक्याची सूचना देऊन लोकांना सावध करून योग्य दिशा दाखवून जीव वाचवण्याचे काम करते. सन 2019 साली ओडिशातील फानी चक्रीवादळात किनारपट्टीतील भागात आकाशवाणी केंद्रांनी लवकर आणि सातत्यपूर्व सूचना दिल्या ज्यामुळे अनेक मच्छीमार आणि रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित होणे शक्य झाले. 2015 सालची तमिळनाडूतील पूरपरिस्थिती, बेलथगंडी कर्नाटक येथील मुसळधार पावसात सापडलेल्या लोकांना केलेली मदत, 2014 सालच्या काश्मीर येथील महापूर, उत्तराखंड येथील भूस्खलनाच्या वेळी ओढावलेली आपत्कालीन परिस्थिती, अशा अनेक नैसर्गिक आपदांच्या वेळी आकाशवाणी आपत्तीपूर्व इशाऱ्यांपासून ते आपत्तीनंतरच्या पुनर्वसनापर्यंत आपत्तीच्या प्रत्येक टप्प्यात मदत करते आणि यातून एक प्रमुख पूर्वसूचना प्रणाली म्हणून तिची भूमिका जगप्रसिद्ध आहे. युद्ध असो वा फाळणीनंतर उद्भवलेली स्थिती, आणीबाणी ते हिंदी महासागरातील सुनामी, या सर्व आपदांमध्ये जेव्हा भारतीय जनता निराशेच्या गर्तेत गेली तेव्हा त्यांचं मनोबल उंचावण्याचं कार्य आकाशवाणीनं केलं. राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री यांच्या जनतेला उद्देशून केलेले संदेश किंवा समाजातील दुर्बल घटकांनी केलेल्या कार्याचा प्रसार यात रेडिओची महत्ता एक छत्री आहे. श्रोते हो, जेव्हा इतर प्रसार माध्यम प्रसारणाची अस्मिता पणाला लावतात त्यात आपल्या आकाशवाणीनं आपल्या संस्कृतीला आजही जपून ठेवलं आहे आणि कायम जपत राहणार. कुठलीही आपत्ती आली तरी हा रेडिओ सतत तुमच्या पाठीशी उभा राहून लोकसेवा प्रसारणाचं कार्य अविरत करत राहील.

0: श्रोतेहो, आपण ऐकत होतात ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्ष निमित्तानं कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आजच्या या कार्यक्रमाचा विषय होता आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. या कार्यक्रमाचे लेखक आणि सादरकर्ते होते सतीश रेवे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम निरंतर स्वरलहरी आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण

0: 0001 मंच है गीत विविध भारती राष्ट्रीय सेवा पोस्ट बॉक्स नंबर 19750 मुंबई 400091 आपकी चिट्ठियों का हमें इंतजार है।
1: सुहाने सुरीले सफर की बात जब हो रही है तो हमारी एक श्रोता ने याद किया है, हमें एक हल्की सी याद है कि गलियों और सड़कों पर
2: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्स मध्ये जल्लोषात स्वागत। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा। पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात। जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू। आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले। नेदरलँड्समध्ये अॅम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं। द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेनादलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली। नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत। ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील। या दौऱ्यात उभय देशांमध्ये सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे। या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे। भारतात 300 हून अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे। पाकिस्ताननं भारतविरोधी कारवाया तात्काळ थांबवल्या नाहीत तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील। त्यांनी हे तात्काळ थांबवायचं आहे की नामशेष व्हायचं आहे हे त्यांनी ठरवावं, अशा कठोर शब्दात लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे। नवी दिल्ली इथं सेना संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते। ऑपरेशन सिंदूर सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर भारतीय लष्कर कशी प्रतिक्रिया देईल असा प्रश्न द्विवेदी यांना विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं। पाकिस्ताननं दहशतवादाला पोषण आणि भारताविरोधात कारवाई करणं थांबवावं असं द्विवेदी म्हणाले।
3: अगर आपने मुझे पहले सुना है तो मैंने यही कहा था कि अगर पाकिस्तान आतंकवादियों को पनाह देना और भारत के खिलाफ गतिविधियां चलाना जारी रखता है तो उसे ये खुद तय करना होगा कि वो भूगोल और इतिहास का हिस्सा बना रहना चाहता है या नहीं।
2: पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे। अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली। विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आलं आहे। हे दर आजपासून पुढील 15 वाड्यापर्यंत लागू असतील। सिक्कीम राज्य आज स्थापना दिन साजरा करत आहे। 1975 राजेशाहीतून मुक्त होत सिक्कीम देशातलं 22वं राज्य म्हणून या राज्याची स्थापना झाली। या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिक्कीम राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीमचं भव्य नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा

आणि पर्यावरण संवर्धनाप्रती नागरिकांची असलेली दृढ वचनबद्धता यामुळे सिक्कीम हे राज्य शाश्वत विकासाचं आदर्श मॉडेल ठरतं असं त्यांनी समाज माध्यमावर संदेश देताना म्हटलं आहे. तर भारताच्या विकासात सिक्कीमचं योगदान अभूतपूर्व आहे अशा शब्दात सिक्कीम राज्याला 50व्या स्थापना दिनाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीम हे राज्य जगातलं पहिलं संपूर्ण सेंद्रिय राज्य असून पर्वतीय पर्यटनाला या राज्यानं नेहमीच नवी ओळख दिली आहे असे गौरवोद्गार काढत केंद्रीय गृहमंत्री यांनी सिक्कीमवासियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या सिक्कीम दौऱ्यावर जाणार आहेत. गंगटोक इथं आज ते स्थापना दिनाच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओम प्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग आणि इतर मान्यवर सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. देशात आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळला जात आहे. डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती करणं आणि पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे याचं उद्दिष्ट आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी साचलेलं पाणी काढून टाकणं आणि पाणी साठवण्याच्या भांड्याची स्वच्छता करणं यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांना या दिवसानिमित्त प्रोत्साहन दिलं जातं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रासह 4 राज्य आणि दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा होत आहे. शाश्वत भविष्यासाठी प्रकाश ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. भौतिकशास्त्रज्ञ थिओडर मेमन यांनी 1960 लेझरचा पहिला प्रयोग केला त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून साजरा केला जातो. प्रकाशाच्या अभ्यासानं पर्यायी ऊर्जास्रोत, जीवनरक्षक वैद्यकीय साधनं, उपचार, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोनं वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ करण्याचं तसंच शांतता आणि शाश्वत विकासासाठी प्रकाशाच्या शक्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायल आणि लेबनन या दोन्ही देशांनी युद्धविराम आणखी 45 दिवस वाढवण्यावर सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी ही माहिती दिली. चर्चेची पुढची फेरी 2 आणि 3 जूनला होणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईलच तसंच अमेरिका इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या कारवाईचं समर्थन केलं तसंच जे योग्य आहे तेच करू असं ते म्हणाले. इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटीबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केलं. इराण दरवेळी केलेल्या कराराचं उल्लंघन करतो असा आरोप ट्रम्प यांनी केला. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह जे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. या जोडीला महिला एकेरीत पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुंडलाउत विडिटर्सनं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा

0: अंतिम फेरीत प्रवेश। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। 1:40 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम। आमची यानंतरची उद्घोषणा ऐका लगेचच।
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र।
3: परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश। परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रमांनी साजरा। आणि CCTNS अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्हा पोलीस दलाचा राज्यात प्रथम क्रमांक।
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती।
3: परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश करण्याचा शासन निर्णय गेल्या महिन्यात नियोजन विभागानं जारी केला। जिल्ह्याच्या विकास कामांसाठी आता राज्य योजना, जिल्हा वार्षिक योजना आणि केंद्र पुरस्कृत योजनांमधून प्राधान्यानं निधी मिळणार आहे। परभणी पोलीस मुख्यालयात उभारलेल्या संरक्षणगड किल्ल्याचं उद्घाटन आणि पोलीस दलात नव्यानं दाखल होणाऱ्या 31 वाहनांचं लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं। या वाहनांमुळे गस्त वाढेल, प्रतिसादाचा वेळ कमी होईल आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची क्षमता अधिक बळकट होईल असं त्या यावेळी म्हणाल्या। माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गंगाखेड पंचायत समितीच्या वतीनं तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली। यावेळी पंचायत समितीचे सभापती मनोज मुंडे यांनी या अभियानात सर्व गावांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचं आवाहन केलं। परभणी जिल्ह्यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या सुनावणीमध्ये संबंधित केंद्र चालकांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली। परभणी तालुक्यातल्या सुलतानपूर आणि पूर्णा तालुक्यातल्या सातेगावनं 100% स्वगणना पूर्ण केली आहे। प्रशासनानं गाव पातळीवर नियोजनबद्ध जनजागृती करत नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला। आगामी पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिले आहेत। मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते। विविध कामांचा आढावा घेत आवश्यक सूचना त्यांनी यावेळी दिल्या। महाराष्ट्र दिन परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला। परभणी इथं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं। जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन बोर्डीकर यांनी यावेळी केलं। पोलीस पथसंचलनानंतर त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि नागरिकांच्या भेटी घेतल्या। तसंच पोलीस महासंचालक यांनी जाहीर केलेल्या पदकाचं वितरण यावेळी करण्यात आलं। बालविवाह प्रतिबंधक जनजागृती चित्ररथाचं आणि लघु चित्रपटाचं उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं। हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं। यावेळी त्यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी विविध विकास योजना राबवण्यात येत असल्याची माहिती दिली। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीदांच्या स्मृतींना यावेळी अभिवादन करण्यात आलं। हिंगोली इथं खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली। जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाढती मागणी लक्षात घेता रासायनिक खतांचा कोणत्याही परिस्थितीत तुटवडा पडता कामा नये, खत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आवश्यक ती खबरदारी घेऊन साठा वितरण आणि उपलब्धतेवर सातत्यानं लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले। गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली CCTNS अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्हा पोलीस दलानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक तथा नोडल अधिकारी कमलेश मीना यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे हे यश मिळाल्याचं पोलीस विभागाकडून सांगण्यात आलं। महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम 2015 प्रभावी अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा राज्य सेवा हक्क आयोगामार्फत विशेष सन्मान करण्यात आला। नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं राबवलेल्या कार्यपद्धतीची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे। हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरी, औंढा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये गेल्या आठवड्यात भूगर्भातून आवाज आणि भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला। सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवली।

बोलो कुछ तो बोलो बोलो बोलो हे बोलो।

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल एप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या ACIDs द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून 21 जून याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या महा TET परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रांचं वाटप येत्या सोमवारपासून 8 जून पर्यंत केलं जाणार आहे. पात्र उमेदवारांनी या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावं असं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर असताना सरकार मोठे मोठे अनावश्यक प्रकल्प राबवत आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला नकार देत आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे निधी नाही, तरीही सरकार अनावश्यक प्रकल्प राबवत आहे, हे चिंताजनक आहे असं पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली काल कोकणातल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा निघाला. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी टीका केली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत

0: पोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या. 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावीत अशी त्यांची मागणी आहे. सातारा औंध आणि इतर गॅझेट तत्काळ अंमलात आणावी. मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्यात असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. मुंबई आणि परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांची पाणी पातळी खालावत असल्यानं मुंबईत 10% पाणी कपात लागू केली असताना जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररित्या पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांचा वापर करणाऱ्या नागरिकांविरोधात फौजदारी गुन्ह्यांसह कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलसाठ्यांमध्ये वार्षिक गरजेच्या तुलनेत केवळ 23.52% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे. अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आला आहे. हे दर आजपासून पुढील 15 आठवड्यापर्यंत लागू असतील. भारत सध्या अभूतपूर्व बदलांमधून जात असून मोठमोठे प्रकल्प यशस्वीपणे राबवणं ही भारतवासियांची ओळख बनली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नेदरलँड्समध्ये द हेग इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काही वेळांपूर्वी बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: प्रधानमंत्री सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले. नेदरलँड्समध्ये अॅम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं. द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेना दलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली. नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत. अग्रगण्य डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट ते घेणार आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह झे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. महिला एकेरीत PV सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुलानवुद विटीर सननं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्जचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. मुंबई गोवा महामार्ग

काम पूर्ण झाल्याशिवाय या मार्गावरील टोल सुरू करू नये या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं आंदोलन केलं. मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरण पत्रकार कृती समितीनं देखील टोलला विरोध केला असून रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल वसूल केला जाऊ नये अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. भंडारा जिल्ह्यात मानेगाव बाजार इथं गोठ्याला आग लागून 8 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. विजेची तार तुटून गोठ्याच्या पत्र्यावर पडल्याने ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. गोठ्यावरचे पत्रे पशुखाद्य आणि इतर साहित्य आगीत पूर्णपणे जळून खाक झालं आहे. नागपूरमध्ये आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज आंदोलन सुरू आहे. सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी कालपासून धरणं आंदोलन सुरू केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलेत. हे कार्यक्रम सहक्षेपित केले आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. सायंकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म से हा कार्यक्रम. यामध्ये आजचा चित्रपट आहे हम है राही प्यार के. संकलन निवेदन आहे श्वेता माळी यांचं.

श्रोते हो, आजच्या एक ही फिल्म से या कार्यक्रमामध्ये मी श्वेता माळी आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करते. श्रोते हो, हम हे राही प्यार के हा आजचा चित्रपट 1993 साली प्रदर्शित झाला. आमिर खान आणि जुही चावला यांच्या उत्कृष्ट अभिनयाने नटलेला हा चित्रपट सतत पहावासा वाटतो.

श्रोते हो, या चित्रपटामध्ये आमिर खान आणि जुही चावला यांच्या व्यतिरिक्त दलीप ताहिल, नवनीत निशान, के डी चंद्रन, वीरू कृष्णा, टिकू तलशानिया, मुस्ताक खान आणि जावेद खान यांनी देखील सहकलाकाराच्या भूमिका साकारल्या आहेत.

समीर यांच्या गीतरचनेला संगीत हे नदीम श्रवण यांचं आणि स्वरसाज चढवला आहे कुमार सानू, अलका याज्ञिक आणि साधना सरगम यांनी. श्रोते हो, समीर यांनी किती अर्थपूर्ण असे गीतलेखन केलं आहे. प्रत्येक वाक्याचा अर्थ मनाला स्पर्श करून जातो. मुंबई से गई पुणा, पुणा से गई दिल्ली, म्हणजे पाहना नायिका एवढा प्रयत्न करते आहे ते तिच्या प्रियकराला, तिच्या जीवनसाथीला मिळवण्यासाठी. आणि नंतर म्हणते त्याच्यासाठी संपूर्ण दुनियेला विसरण्याची तिची तयारी आहे. त्याच्या स्वप्नांमुळे नायिकेची झोप उडाली आहे. ती म्हणते आहे की त्याला बागेमध्ये, रस्त्यावर नव्हे तर त्याला चराचरामध्ये शोधते आहे, पण तो काही सापडेना. एवढा कसा बेदर्दी आहे तो. एका जत्रेमध्ये नायिका आणि तीन छोटी मुले हे गाणं गात असतात. कुमार सा

या चित्रपटातील आणखीन एक गीत म्हणजे मुझसे मोहब्बत का इजहार करता. नायक नायिका स्वप्न पाहत असतात. नायिका म्हणते, माझ्यावर कोणीतरी प्रेम करणारा असावा, प्रेम व्यक्त करणारा. परत म्हणते, रुसवा घालवण्यासाठी मनवणारा असावा, तो नायिकेला जाणणारा असावा आणि त्याचं प्रेम स्वीकार करणारा. इकडे नायक म्हणतो, तिच्या स्वप्नात फक्त माझाच चेहरा असावा आणि लाजत लाजत ती माझ्या जवळ यावी. नायिका पावसामध्ये मदमस्त चिंब होऊन गाणं म्हणत असते. नंतर ती स्वप्नात हरवून जाते. नायक संध्याकाळच्या वेळी शेकोटी पेटून त्याच उजेडामध्ये नायक आणि तीन छोटी मुले नाचत असतात. असं या गीताचं दृश्य या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलंय.

नंतर या चित्रपटातील एका सॅड सॉंगबद्दल बोलायचं म्हटलं तर नायिका अतिशय दुःखी असते, कारण नायक माया नावाच्या एका मुलीसोबत लग्न करणार असतो. नायिका आपले दुःख व्यक्त करताना म्हणते

चित्रपटाची कथा कॉमेडी, रोमॅन्टिक, ड्रामा तसेच गीत संगीत अशा सर्वांनी परिपूर्ण आहे. नायकाच्या मोठ्या बहिणीचा मृत्यू झालेला असतो. तिची तीन मुले अतिशय शरारती खोडकर. त्यांच्या अशा खोडकरपणामुळेच त्यांचा मामा म्हणजेच नायक आमिर खान एका खोलीमध्ये बंद करतो, पण ते तिघे तिथून पळून जातात. इकडे नायिका जुही चावला तिला पसंत नसलेल्या मुलासोबत लग्न करायची नाही म्हणून वडिलांशी भांडत असते, आणि तिचे वडील देखील तिला एका खोलीमध्ये बंद करतात. आणि श्रोते हो, नायिका देखील तिथून पळ काढते. नंतर ते तीन लहान मुले आणि नायिका यांची घट्ट मैत्री होते. नायिकेला ते तिघे त्यांच्या घरी आणतात, परंतु नायकाला हे माहीत नसतं. अशात अनेक वेगवेगळे विनोद झालेले या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले. इकडे नायकाला 1,00,000 शर्ट शिवून देण्याची ऑर्डर मिळालेली असते, ते तो पूर्ण करत असतो.

नंतर नायकाला नायिकेबद्दल समजते तेव्हा मुलांना सांभाळण्यासाठी दाई म्हणून तिला राहण्यास सांगितले जाते आणि अशातच नायिका नायकाच्या प्रेमात पडते. पण नायक मात्र यापासून अंजान असतो. तो माया नावाच्या एका मुलीसोबत लग्न करणार असतो. हे जेव्हा नायिकेला समजते तेव्हा ती ते लग्न मोडते आणि नायकाला आपल्या प्रेमाबद्दल सांगते आणि नायक त्याचा स्वीकार करतो. परंतु माया आणि तिचे वडील नायकाच्या बिझनेसमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु नायक शेवटी नायकच असतो आणि चित्रपटामध्ये विजय नेहमी नायकाचाच होतो. यामध्ये देखील विजय नायकाचाच होतो. पण अडचण असते ती म्हणजे नायिकेच्या वडिलांची. परंतु नायिकेच्या वडिलांना सर्वजण या लग्नासाठी राजी करतात आणि चित्रपटाच्या ठरलेल्या नियमानुसार नायक नायिका एकत्र येतात.

श्रोते हो, आपण पण असं म्हणायला काही हरकत नाही की हम हे राहित दोस्त के। चला तर, वेळ झाली आहे कार्यक्रम समाप्त करण्याची।

आणि श्रोते हो, खास आपणांसाठी आता न्यूज ऑन AIR या ॲप्लिकेशनवर देखील उपलब्ध आहे. म्हणजे आपण कधीही कोठेही ऑनलाईन ऐकू शकता. मग वेळ न दवडता न्यूज ऑन AIR हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या. आता एक ही फिल्मचं या कार्यक्रमामधून मी श्वेता माळी आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, एकी फिल्मचे हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. यामध्ये आज आपण ऐकलं चित्रपट हम हे राहे प्यार के. या चित्रपटाविषयीची माहिती संकलन निवेदन होतं श्वेता माळी यांचं. यावरच आजचा हा एकी फिल्मचे कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

आकाशवाणी धाराशिव केंद्र सायंकाळचे 5:30 वाजत आहेत. युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर सायंकाळी 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: नमस्कार सत्रियाकाल खम्मा आणि राम राम दोस्तांनो, मी धनश्री
1: आणि मी दर्शन घेऊन आलोय तुमच्यासाठी तुमची आपली आवडती युवा वाणी.
0: स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे
1: युवा मार्गदर्शन. काय गे धनश्री, तुला दिसत नाही का माझा चेहरा उतरला येते? एवढी पण माणुसकी नाहीये का तुझ्यात की विचारावं दर्शन काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे? तू आली आणि लागलीस कार्यक्रम सुरू केलास.
0: अरे तुझा चेहरा काय, माझा आणि जळगाव जिल्ह्याच्या सगळ्याच लोकांचा चेहरा उतरलेला असतो.
1: म्हणजे
0: सकाळपासून जेवून तापायला सुरुवात होते ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि मग त्यानंतर मध्यरात्री पर्यंत गरम वारा, फक्त चेहराच काय अख्खं शरीर लाही लाही करतं. आणि तू, तुझा चेहरा पडलाय म्हणून एवढी हळहळ व्यक्त करतोय?
1: तसं नाही, मला 2 दिवसांपूर्वी ऊन लागलं होतं म्हणून म्हटलं जरा माझा चेहरा जास्त वाईट दिसतोय का बघ.
0: बघू. हो आता वाईट दिसतोय तर आहेच, त्याला कोणी काय करू शकत नाही का. हो पण तू एक करू शकत होतास.
1: काय?
0: आपण सगळीकडे एवढं ऐकतो की उष्णतेपासून वाचण्यासाठी काळजी घ्या, टोपी, सनकोट, छत्री, रुमाल, खिशात कांदा, शीत आहार, भरपूर पाणी प्या, दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर पडूच नका.
1: हो हे ऐकलंय मी पण.
0: मग नुसतं ऐकण्यापेक्षा त्याचं पालनही केलं असतं तर नसतं पडलास तू आजारी.
1: ते जरा चुकलंच, पण आता जरा बरं वाटतंय आणि आता काळजी घेतोय मी तशी.
0: नाहीतरी माणूस ठेच लागल्यावर शहाणा होतो. असो मित्रांनो, दर्शनचं सोडा पण तुम्ही त्याच्यासारखी चूक करू नका. उन्हाची तीव्रता सध्या खूप जास्त आहे त्यामुळे योग्य ती पूर्ण काळजी घ्या आणि थंड राहा. हे गाणं ऐकत ऐकत चिल करा.

0: अर्ज किया है?
1: इरशाद इरशाद।
0: पर्सनैलिटी टाइट, रहता हूँ क्वाइट, वेट है लाइट, पर कोई बता दे राइट, कौन सा क्षेत्र करेगा मेरे फ्यूचर को ब्राइट।
1: वाह वाह वाह, क्या बात है क्या बात है।
0: अगं मी माझं दुखणं सांगतो आहे आणि तू काय वाह वाह वाह करते
1: है। हे बालका, तुझा दुःखाचा भार कमी करण्यासाठीच मी इथे आली आहे।
0: म्हणजे?
1: बालक, तुला गरज आहे योग्य करिअर गायडन्सची।
0: हो, अगदी अगदी बरोबर।
1: चिंता नसावी बालक, मी तुला वरदानात एक मार्गदर्शक देते।
0: अगं नाटकी रोलच्या बाहेर निघ आणि नीट बोल।
1: अरे कळलं नाही वाटतं तुला मला काय म्हणायचंय ते। मित्रांनो, ह्याला जरी कळलं नसलं ना तरी तुम्हाला मात्र लक्षात आलंय आणि हे मला माहितीये। चला तर मग ऐकूया, 10वी आणि 12वी नंतर करिअरची निवड कशी करायची याबाबत रागीब अहमद यांनी केलेलं मार्गदर्शन।
2: नमस्कार युवा मित्रांनो, आज आपण करिअर कसं निवडावं आणि करिअर म्हणजे काय, कारण 12वी झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना करिअर निवडताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। नेमक्या या समस्या कशा असतात, कारण एका संशोधनात असं सिद्ध झालेलं आहे की 80%पेक्षा जास्त विद्यार्थी महाविद्यालयात असताना एकापेक्षा जास्त वेळा आपली दिशा बदलतात, किंवा 80% विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो, ते एखादा कोर्स करत असतात पण ते करत असताना सुद्धा त्यांच्या मनातली संभ्रमावस्था जात नाही आणि मग त्याचे परिणाम अनेकदा विपरीत घडायला लागतात। सर्वप्रथम जर आपण योग्य करिअर निवडलं नाही तर काय समस्या निर्माण होऊ शकतात हे आपण बघूया। त्यामध्ये प्रमुखतः आपल्याला स्विचिंग द मेजर्स करावा लागतं, म्हणजे आपल्याला कोर्सेस बदलावे लागतात। उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेतो, वर्षभर त्याचा तो अभ्यास करतो आणि ऐन परीक्षेच्या काळामध्ये त्याला जेव्हा ते अवघड वाटतं किंवा त्याला ते करावंसं वाटत नाही तेव्हा ते सोडून देतो आणि मग तो परत दुसऱ्या कुठल्या तरी कोर्स संदर्भात विचार करायला लागतो। अनेकदा त्याने ते सोडलं नाही तरी मी या कोर्समध्ये अडकलो आहे अशी भावना त्याच्या मनात असते आणि त्याला अपेक्षित असं यश कधीच मिळत नाही। अनेक विद्यार्थी कॉलेज ट्रान्सफर घेतात, म्हणजे त्याला असं वाटतं की मी हे महाविद्यालय घेतलेलं आहे हे चुकीचं आहे किंवा ह्या कोर्ससाठी हे महाविद्यालय चुकीचं आहे। प्रॉब्लेम त्या महाविद्यालयात नसतो,

समस्या त्या महाविद्यालयात नसते तर समस्या ही त्या कोर्स संदर्भात असते, त्याच्या मनातल्या त्या शंका कुशंकांच्या बाबतीत असते आणि म्हणून ते विद्यार्थी कॉलेजबद्दल असमाधानी असतात. अनेकदा विद्यार्थी ड्रॉपआउट होतात. ड्रॉपआउट झालेले विद्यार्थी हे अनेकदा एक एक दोन दोन असे वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये प्रवेश घेतात आणि मग त्यांच्या वाट्याला अपयश येतं. आर्थिक कुचंबणा या विद्यार्थ्यांची व्हायला लागते, कारण एखाद्या कोर्सला फी भरलेली असते, नंतर दुसऱ्या कोर्सला त्यांना फी भरावी लागते, परत तिसऱ्यासाठी त्यांना, आणि अशामध्ये कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुद्धा बिकट होऊ शकते. सोबतच विद्यार्थ्यांमध्ये निराशा येते, मला काहीच करता येत नाही, मला काही जमत नाही, अशा भावनेने हे विद्यार्थी ग्रासतात. आणि म्हणूनच ह्या सगळ्या परिस्थिती जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपल्याला जीवनामध्ये करिअर निवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग सुरुवातीला आपण बघूया की नेमकं जेव्हा आपण करिअरबद्दल बोलतो तर करिअरची व्याख्या काय आहे किंवा करिअर म्हणजे काय. करिअर हा एखाद्या व्यक्तीचा निवडलेला व्यवसाय ज्यामध्ये सामान्यतः नोकरी, भूमिका किंवा विशिष्ट क्षेत्र किंवा उद्योगातील पदांची मालिका असते. एखादे करिअर हे एका महत्त्वपूर्ण कालावधीत पसरू शकते आणि त्यात शिक्षण, प्रशिक्षण आणि कामाच्या अनुभवाद्वारे विशेष कौशल्ये आणि ज्ञानाचा विकास समाविष्ट असू शकतो. लोक त्यांच्या आवडी निवडी, मूल्य, कौशल्य आणि शिक्षण यावर आधारित करिअर निवडतात. जर या व्याख्येमध्ये आपण बघितलं तर करिअर निवडताना काय महत्वाचं आहे हे सुद्धा या व्याख्येमध्ये दिलेलं आहे. जीवन जगत असताना मला नेमकं काय करायचं आहे हा प्रश्न आपल्याला स्वतःला उपस्थित झाला पाहिजे आणि त्याची उत्तरं इतर कोणी देण्यापेक्षा जर ती उत्तरं मीच शोधण्याचा प्रयत्न केला, मीच माझ्यातले गुण, माझी कौशल्य किंवा माझ्या आवडीनिवडी याचा सारासार विचार केला तर मित्रांनो आपल्याला करिअर निवडताना खूप मदत होऊ शकते. असं लक्षात आलेलं आहे की करिअर निवडीवरती अनेक बाह्य घटक हे परिणाम करत असतात. म्हणजे करिअर निवडत असताना नेमकं विद्यार्थी काय विचार करत असतात किंवा कुठल्या गोष्टींच्या आधारे करिअर निवड करतात आणि त्याच्यातनं त्यांची फसगत होऊ शकते हा मुद्दा आपण आता बघणार आहोत. त्याच्यामध्ये मुख्यतः टीव्ही किंवा प्रसारमाध्यम, टीव्ही, पिक्चर्स, सिरियल्स याच्यातनं एखाद्या विशिष्ट व्यवसायाला खूप वलयांकित केलं जातं. त्या संदर्भातलं खूप गुढीगुढी असं चांगलं चित्र या तरुणांच्या मनात निर्माण केलं जातं आणि मग प्रत्येक तरुणाला ते सिरियल बघताना, ते पिक्चर बघताना त्यांना असं वाटायला लागतं की आपण हे करिअर केलं पाहिजे. अनेकदा करिअर निवडत असताना आपल्या आवडीनिवडीपेक्षा विद्यार्थी आपले मित्र कुठल्या क्षेत्रात जात आहेत, आपले मित्र काय करत आहेत या संदर्भात जास्त दक्ष असतात, त्या संदर्भात ते माहिती घेतात आणि मग मित्र गेला मित्रासोबत राहायला मिळायला पाहिजे म्हणून त्याच महाविद्यालयात त्याच कोर्सला जाण्याचा ते अट्टहास करतात. तीन, लाईफ इंटरॅक्शन म्हणजे काय. तर तुम्हाला एखाद्या विशिष्ट अशा व्यवसायाबद्दलचं आकर्षण असतं पण दुर्दैवानं त्या व्यवसायात काय करावं लागतं याची इतंभूत माहिती आपल्याकडे नसते. जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर BDS, जनरली आपण असं बघाल की 12वी नंतर जेवढे विद्यार्थी नीटची तयारी करतात ते MBBS साठी तयारी करत असतात नीटची. मग नीट नाही लागलं MBBS तर BDS, BDS नाही लागला तर BAMS, BAMS नाही लागला तर BHMS आणि मग कुठंतरी मला काय करायचं आहे याच्यापेक्षा मला कुठं डॉक्टर व्हायचं एवढं त्यांचं डोक्यात असतं आणि फक्त मग डॉक्टर होताना कुठलं डॉक्टर व्हायचं हे सगळं विचार न करता ते जे मिळेल त्यामध्ये प्रवेश घेत असतात. अनेकदा पालकांच्या भूमिका या तुमच्या करिअर निवडीवरती परिणाम टाकत असतात. म्हणजे एखाद्या पालकांना जर आयुष्यात डॉक्टर व्हायचं असेल आणि ते होऊ शकले नाही तर मग ते त्या मुलांवरती दबाव टाकतात की तू डॉक्टर झालं पाहिजे. एखाद्या आईला वाटत असतं की मला हे करायचं होतं आणि ते आईचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न ती मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. मित्रांनो आता आपण बघितलं की नेमकं करिअर निवडीवरती काय परिणाम करत असतं. आता करिअर निवडताना तुम्ही काय केलं पाहिजे हे आपण महत्वाचं बोलणार आहोत. मित्रांनो सगळ्यात पहिलं मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की एस्टॅब्लिश युअर गोल, गोल शुड बी बिग, चॅलेंजिंग अँड रिअलिस्टिक. जीवनामध्ये तीन गोष्टी करा. एक, ध्येय ठरवा. ध्येय मोठं असलं पाहिजे, ध्येय आव्हानात्मक असलं पाहिजे आणि ध्येय हे वास्तववादी असलं पाहिजे. सेल्फ इन्स्पायर्ड म्हणजे जे तुम्हाला आतून वाटतं ते ध्येय असलं पाहिजे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला असं सांगितलं की एखादं ध्येय ठरवत असताना ते कोण काय सांगतं, कोण काय माहिती देतं यापेक्षा महत्वाचं आहे की तुम्हाला आतून काय वाटतं, तुम्हाला काय करायचं आहे. एकदा का तुम्हाला इन्स्पायरेशन भेटलं, तुम्हाला तुमचा ध्येय सापडला आणि का ठरवणं गरजेचं आहे तर मी एक छोटंसं उदाहरण देईन की समजा उद्या तुमच्या महाविद्यालयामध्ये अशी घोषणा झाली की आपल्याला एक दिवसीय सहलीला जायचं आहे. अशी घोषणा जेव्हा केली जाते तेव्हा तुम्ही पहिला प्रश्न विचारतात आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे आणि नेमकं कुठं जायचं आहे

हा प्रश्न का विचारतात? कारण त्या प्रश्नाच्या आधारित अनेक प्रश्न तुम्हाला निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही कुठं जायचं आहे याचाच प्रश्नाचं उत्तर नाही घेतलं तर बाकीची समस्या निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ कधी जायचं आहे, कुठल्या वाहनानं जायचं आहे, तिथं जेवणाची व्यवस्था काय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला मिळवायची असेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला एक प्रश्न विचारावा लागतो, ते म्हणजे आपल्याला कुठं जायचंय. जर एका दिवसाच्या सहलीसाठी मला कुठं जायचं आहे हा प्रश्न महत्वाचा असेल तर या जीवनाच्या प्रवासामध्ये 12 वर्ष शिक्षण झाल्यानंतर, 10 वर्ष शिक्षण झाल्यानंतर मला खरंच माहिती आहे का मला कुठं जायचं आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिले माझी विनंती असेल विद्यार्थ्यांना की आपण पहिले ध्येय ठरवा. मग ध्येय कसं असलं पाहिजे? तो स्मार्ट असला पाहिजे. SMART. एस स्पेसिफिक, मला डॉक्टर व्हायचंय, बरोबर आहे, पण कसलं डॉक्टर व्हायचंय? BHMS पण डॉक्टर आहे, BMS पण डॉक्टर आहे, BDS पण डॉक्टर आहे, हे आपल्याला ठरवलं पाहिजे. ते स्पेसिफिक बोलता आलं पाहिजे. मला इंजिनियर व्हायचंय, मग बिल्डिंग बांधणारा पण इंजिनियर आहे, मग IT कंपनीमध्ये काम करणारा पण इंजिनियर आहे, ऑटोमोबाईलमध्ये काम करणारा पण इंजिनियर आहे. मला इंजिनियर व्हायचं हे स्वप्न असू शकत नाही, हा करिअर असू शकत नाही. तर करिअर किंवा ध्येय हा स्पेसिफिक असला पाहिजे, म्हणजे त्याला स्पेसिफिक तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मला डॉक्टर व्हायचंय, मला दातांचं डॉक्टर व्हायचं, मला हाडाचं डॉक्टर व्हायचंय, मला मेंदूचं डॉक्टर व्हायचंय, नसतज्ञ व्हायचंय, हे तुम्हाला स्पेसिफिक केलं पाहिजे. मेजरेबल म्हणजे तुमचं ध्येय तुम्हाला मोजता आलं पाहिजे. आपण कुठं आहोत, कुठं जायचं आणि किती अंतर चाललो हे सुद्धा आपल्याला मोजता आलं पाहिजे. त्यानंतर अटेनेबल म्हणजे ते तुम्हाला अचीव करण्यासारखं असलं पाहिजे. अचिवेबल म्हणजे मी जेव्हा ध्येय ठरवतो तेव्हा आज माझी हाईट जर 5'1" असेल किंवा 4.5 feet असेल आणि मी स्वप्न ठेवलं आहे की नाही मला एअरफोर्सला स्क्वॉड्रन लीडर व्हायचंय, हे अटेनेबल किंवा अचिवेबल आहे का? कारण मी ऑलरेडी 18-23 वर्षाचा झालेलो आहे, माझी वयोमर्यादा मी क्रॉस केलेली आहे, माझी हाईट त्या मानाने कमी आहे, पण मी गोल ठरवलं म्हणून खूप मोठं ध्येय ठरवायचं, त्याच्यापेक्षा ते अचिवेबल असलं पाहिजे. ते साध्य करता येणारं ध्येय असलं पाहिजे, रिअलिस्टिक, ते वास्तववादी असलं पाहिजे आणि टाइम बाउंड असलं पाहिजे, म्हणजे ते वेळेमध्ये आपल्याला गाठता आलं पाहिजे. मला डॉक्टर व्हायचंय पण मी गेली 6 वर्ष नीटची परीक्षा देतोय. मग तू म्हणणार सर रगडिता कण वाळूचे तेलही गळे, बरोबर आहे, पण किती त्याला रगडायचं याला काहीतरी मर्यादा आपल्याला घालावी लागते. आणि म्हणून ते टाइम बाउंड असलं पाहिजे, ते वेळेचं बंधन असलं पाहिजे. आणि म्हणून ध्येय ठरवताना आपण बघितलं की सगळ्यात पहिली गोष्ट गोल ठरवता आला पाहिजे, दोन तो स्मार्ट असला पाहिजे, तो सेल्फ इन्स्पायर्ड म्हणजे मला आतून काय वाटतं याच्यावरती असला पाहिजे. आणि जर तुम्हाला हे समजायला त्रास होत असेल किंवा तुम्ही गोंधळलेल्या मनस्थितीत असाल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मानसशास्त्रज्ञ एज्युकेशनल सायकोलॉजिस्टना भेट देऊन त्यांच्याकडनं विविध मानसशास्त्रीय चाचण्यांचा आधार घेऊन ते अभ्यासू शकतात की तुमची नेमकी आवड काय आहे, तुमची अभिवृत्ती काय आहे, त्याला ऍप्टिट्यूड टेस्ट असं म्हटलं जातं. मग आपण बघितलं की सगळ्यात पहिले ध्येय ठरवलं पाहिजे. दोन, मी नेहमी सांगतो की तुम्ही जो काही ध्येय ठरवतात मित्रांनो त्याच्यात नेमकं काय करावं लागतं हे तुम्ही जाऊन बघा. उदाहरणार्थ मला BDS करायचंय, मला दातांचं डॉक्टर व्हायचंय, पण तुम्हाला खरंच माहिती आहे का की दातांचे डॉक्टर काय काम करतात? मला ऑटोमोबाईल इंजिनियर व्हायचंय, ऑटोमोबाईल कंपनीमध्ये काम करायचंय. पण तुम्ही कधी जाऊन बघितलं का की ऑटोमोबाईल इंजिनियर मध्ये गेलेला कर्मचारी तो इंजिनियर काय काम करतो, एक्झॅक्ट काय काम करावं लागतं हे करिअर निवडण्याआधी ठरवावं लागतं. अनेकदा फक्त आपल्या समोर एक सुंदर दृश्य असतं, त्या सुंदर दृश्याला आपण बघून, ग्लोरियस पिक्चर आम्ही त्याला म्हणतो, ते बघून आपण त्याच्याकडे आकृष्ट होतो. आणि जेव्हा आपल्याला ती कामं करावी लागतात तेव्हा आपल्या मनामध्ये निराशा निर्माण होते. आपल्याला तेव्हा वाटायला लागतं अरे मला तर जीवनात हे करायचंच नव्हतं, हे मी काय करतोय. आणि म्हणून मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच विनंती करेल की कुठलाही करिअर सिलेक्ट करण्याआधी ते काम करत असताना किंवा तो करिअर मला निवडायचा आहे ती लोक काय काम करतात ही प्रत्यक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी बघा. तिथल्या लोकांशी, अशा यशस्वी लोकांशी चर्चा करा, त्यांच्या संघर्षाची कहाणी समजून घ्या. कारण आज मी उठलो मला वाटलं आणि मी झालो असं कधीच होत नाही. आणि तीन आणि अत्यंत महत्वाचं, करिअर निवडत असताना असाच करिअर निवडा ज्याच्यामध्ये तुम्हाला समाधान लाभू शकत असेल, ज्याला मनापासून आनंद मिळत असेल. आणि आम्ही त्याला एका शब्दात असं म्हणतो की तुमचं पॅशन काय आहे ते ओळखा. मग असं सांगणं खूप सोपं असतं सर, पण ते पॅशन कसं ओळखायचं ते कोणीच सांगत नाही. आज मी तुम्हाला सांगतो नेमकं हे पॅशन कसं ओळखायचं. जे काम करत असताना तुम्हाला थकवा वाटत नाही, जे काम करत

असताना तुमच्या मनात नेहमी उत्साह असतो. जे काम करण्यासाठी तुम्ही आतुरलेले असतात, जे काम करत असताना तुमच्या मनामध्ये नवीन नवीन कल्पना निर्माण होतात, तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा आनंद मिळतो, ते काम म्हणजे तुमचं असलेलं पॅशन किंवा तेच तुमची आवड असं आपण मानू शकतो. तुम्ही आता स्वतःला विचारा की असं कुठलं काम आहे की अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्या बाबतीत माझ्या मनात उत्कंठ इच्छा आहे. मग मला ग्रह तारे बघायला आवडतात, मग मी युट्यूबवरती तेच चॅनल बघत असतो, मला त्याच्याबद्दल माहिती मिळवायला आवडते, मला त्याच्यामध्ये ते करत असताना कधी थकवा येत नाही, मी त्याला कधी बोर होत नाही, मला त्या विषयावर बोलायला, ऐकायला, इतरांना सांगायला आवडतं. ह्या अनेक गोष्टी जर तुमच्यासोबत आणि एकदा नाही त्या फक्त काही क्षणासाठी नाही तर वारंवार तुमच्या मनामध्ये त्याच गोष्टी जर उद्भवत असतील तर मी 100% सांगू शकतो की हे तुमचं पॅशन आहे. मग पॅशन हे कुठल्याही अपयशानं कधी कमी होत नाही. लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं जेव्हा पॅशन असतं, आपण म्हणतो की ती त्याची आवड आहे असं म्हणतो, तर ती आवड कामाच्या तासांनी, वेळेच्या अभावी, थकव्याने किंवा अपयशानं कधीच कमी होत नाही. या संदर्भात मी खूप मोठं उदाहरण देत नाही, पण स्टीव जॉब्स यांनी ॲपल कंपनी फॉर्म केली आणि काही वर्षानंतर काही कारणास्तव त्यांना त्या कंपनीच्या बाहेर काढण्यात आलं. पण स्टीव जॉब्स हे फ्रस्ट्रेट झाले नाही, निराश झाले नाही, पण तंत्रज्ञान आणि क्रिएटिव्हिटी ही त्यांचा आत्मा होती आणि म्हणून त्यांनी लगेच काही वर्षात नेक्स्ट नावाची कंपनी बनवली आणि तेच तंत्रज्ञान तिथं विकसित केलं. म्हणजे एखादी गोष्ट मला मिळाली तरच मी करेल, मला हे कॉलेज मिळालं तरच करेल, मला असं झालं तरच मी हे करू शकेल, असं म्हणण्यापेक्षा ते मला करायला आवडतं, मी ते करायला तयार आहे आणि त्याच्यासाठी मी किंमत मोजायला तयार आहे. हे जेव्हा तुमच्या मनामध्ये विचार तयार होतात तेव्हा खऱ्या अर्थानं तुमचं करिअर आहे, ती तुमची आवड आहे असं मानायला हरकत नाही. आणि म्हणून पहिलं म्हटलं की करिअर निवडताना तुमची आवड बघा. दोन, त्या संदर्भातला अभ्यास, त्या संदर्भातली इत्यंभूत माहिती मिळवा. आणि आज ते माहिती मिळवणं खूप कठीण झालेलं नाही आणि तुम्ही सगळे तरुण मित्र, युवा मित्र जे आहेत ते आज गुगल, यूट्यूब असे अनेक आधुनिक तंत्रज्ञान वापरत असतात, तर त्याच्यामध्ये काय शोधायचं ते महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या करिअर संदर्भातल्याच गोष्टी सर्च करा, म्हणजे तुम्हाला अजून त्या संदर्भातलं मार्गदर्शन मिळेल. चार, मग एकदा घेतलेला निर्णय बदलायचा नाही. स्टिक अप टू युअर आयडियाज, म्हणजे मी ध्येय ठरवलेलं आहे, आता हे ध्येय मी कुठल्याही सबबीवर बदलणार नाही, एवढं मजबूत असलं पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. काय होतं की आपल्याकडं सल्ले देणारे भरपूर असतात. तुम्ही एखाद्या कोर्सला गेलात, तुम्ही अभ्यासाला लागलात, तुम्ही त्या संदर्भातलं बोलायला लागलात की आपल्याकडं, म्हणजे मी गमतीत त्यांना रायचंद असं म्हणत असतो, म्हणजे सल्ले देणारे, राय देणारे, मग ते काय करतात, अरे बाबा नाही नाही, अरे आता कुठे याच्यात अपॉर्च्युनिटी आहे, अरे ते खूप पडलेले आहेत, अरे आता काही चालत नाही, अरे जमाना बदल गया भाई, तू कोणचा कोर्स लेके बैठा आहे, असं काहीतरी लोक म्हणून तुमच्या मॉरलला डाऊन करायला बघतात. तुमचा जो एक उत्साह असतो, तुमचा जो त्या करिअर प्रति एक तुमचं आवड असते, त्याच्यावरती विजरण घालण्याचं काम हे अनेकदा इतर लोक करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष करायला, कानाडोळा करायला शिकलं पाहिजे. आपण त्यांच्याशी वादविवाद न करता, ही माझी आवड आहे, हे करिअर माझं आहे आणि मला आवडतं म्हणून मी हे करतो, एवढंच उत्तर आपण दिलं पाहिजे. कारण अनेकदा आपल्या उत्साहावरती पाणी टाकण्याचं काम हे इतर लोक करत असतात. अशा लोकांची माहिती आपल्याला असणं आणि त्यांच्यापासून दुरावा निर्माण करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आपण आता चार गोष्टी बघून घेतल्या की आपलं करिअर कसं निवडायचं, दोन, करिअर निवडताना कुठल्या कुठल्या बाबी आपण बघितल्या पाहिजे, करिअर निवडलं नाही तर काय होऊ शकतं आणि करिअर निवडल्यानंतर आपल्याला काय केलं पाहिजे. आता अत्यंत महत्वाचं, या सगळ्याला परिश्रम हे अत्यंत महत्वाचं आहे. मायकल फिलिप्स हे नाव आपण सगळ्यांनी कधीतरी ऐकलं असेल. मायकल फिलिप्स हा जगातला उत्कृष्ट स्विमर आहे. आता तुम्हाला मी करिअरमध्ये यश कसं प्राप्त करायचं किंवा करिअर निवडल्यानंतर काय महत्वाचं असतं ते सांगतोय. मित्रांनो, मायकल फिलिप्स आपल्याला माहिती आहे की त्यानं 29 ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलेले आहेत, त्याच्यात 23 गोल्ड मेडल आहेत. एका ऑलिम्पिकला 7, एका ऑलिम्पिकला 8 आणि एका ऑलिम्पिकला 9 गोल्ड मेडल जिंकलेला हा जगजेत्ता जलतरणपटू आहे. त्याची एक पत्रकार परिषद चाललेली असताना एका पत्रकारानं त्याला असं सांगितलं की मायकल, हा तुझा भाग्याचा दिवस आहे. आता खरं तर यशस्वी व्यक्तीला जर कोणी सांगितलं की हा तुझा भाग्याचा दिवस आहे यशस्वीतेच्या दिवशी, तर त्याला आनंदच होईल. पण मित्रांनो, हे ऐकल्यानंतर मायकल फिलिप्सला राग आला. त्यानं त्या पत्रकाराला मंचवर बोलवलं आणि रागात विचारलं, परत बोल, तू काय बोललास. पत्रकार घाबरला, तो म्हटला, मी एवढंच बोललो की तुझा भाग्याचा दिवस आहे
तुला एवढे गोल्ड मेडल मिळाले.

0: आले. मित्रांनो, मायकल फिलिप्सनं दिलेलं उत्तर आज तुम्ही सगळ्यांनी शिदोरी म्हणून तुमच्याजवळ ठेवणं महत्त्वाचं आहे. मायकल फिलिप्स म्हणाला, मित्रा, हे मला मिळालेलं यश हे फक्त माझं भाग्य म्हणून मला मिळालेलं नाही, तर मागील 4 वर्षात 1 गोल्ड मेडलची संख्या वाढवण्यासाठी मी 10,000 तास पोहण्याचा सराव केलेला आहे. मित्रांनो, कल्पना करू शकतात, 4 वर्षात 10,000 तास. तुमचं गणित चांगलं असेल तर वर्षाला 2,500 तास, आणि अजून गणित चांगलं असेल तर प्रत्येक दिवशी 8 तास. तो म्हणतो, हे माझ्या 10,000 तासांचा परिपाक आहे की आज मला एवढे गोल्ड मेडल मिळाले. मित्रांनो, एकदा का ध्येय ठरलं तर मग त्याच्यासाठी परिश्रम, चिकाटी आणि मेहनत हे लादलेली अट आहे. फक्त मी ध्येय ठरवलं म्हणून यशस्वी होऊन जाईल, माझ्यात आत्मविश्वास आहे म्हणून मी यशस्वी होईल, असं शक्य कधीच होत नाही. तर निवडलेल्या करिअरसाठी आपण सतत प्रयत्नशील राहणं, रोज किती तास आपण त्या करिअरला देतो आहोत, जे ध्येय आपण ठरवलं, जे यश आपल्याला साध्य करायचंय त्याच्यासाठी किती तास अभ्यास करतोय, त्यासाठी किती मेहनत घेतोय, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि आत्मविश्वास सुद्धा महत्वाचा आहे, आणि फक्त आत्मविश्वासावरती सगळं यश मिळत नाही, तर आत्मविश्वासाला ज्ञानाची आणि कौशल्याची जोड असते हेही बघा. कारण आजकाल युट्यूबवर अनेक मोटिवेटर, मोटिवेशनल स्पीकर्स ना तुम्ही ऐकतात, हे करा, तुमच्यामध्ये आत्मविश्वास जाग करा, पण आत्मविश्वासाला जर ज्ञान आणि कौशल्याची जोड नसेल तर, उदाहरणार्थ माझ्यात खूप आत्मविश्वास आहे, मी काहीही करू शकतो, बरोबर आहे, मी काही करू शकतो, परंतु जर मला एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करायला सांगितलं तर मी पोट कापू शकेल, पण नेमकं ऑपरेशन काय करायचं आहे, ते शिवायचं कसं आहे, ह्याचं ज्ञान आणि कौशल्य मला अपेक्षित आहे, पण फक्त आत्मविश्वास आहे की मी काही करू शकतो. मित्रांनो, आत्मविश्वासाला ज्ञान आणि कौशल्याची जर जोड मिळत असेल तरच जीवनात यश हे लाभत असतं. सर्व विद्यार्थ्यांना एकदा परत यशस्वी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद.
1: ए रड्या, तूच सांग काय वाटलं तुला हे मार्गदर्शन ऐकून.
2: अगं, काय वाटलं काय विचारतेस, असं वाटतंय डोक्यावरचं ओझं उतरलं. आता मला कोणी जर विचारलं ना,
1: काय मग पुढे काय करणार,
2: तर या प्रश्नाचं त्रासिकपणे नाही तर अगदी विचारपूर्वक आनंदात उत्तर मी देऊ शकतो.
1: याचा अर्थ प्रॉब्लेम सॉल्व.
2: येस, राघीब अहमद यांना खूप खूप थँक्यू. मित्रांनो, तुमच्याही अनेक अडचणी या मार्गदर्शनातून नक्कीच दूर झाल्या असतील. आता जोमाने भविष्याच्या तयारीला लागा.
1: तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

0: आजच्या या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण धनश्री जोशी
1: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: तेव्हा मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत टाटा
1: बाय
0: सी यू अगेन. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूयात उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयीची रूपरेषा. उद्या सकाळी ठीक 5:50 आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल. यामध्ये सकाळी ठीक 6:05 मंगलप्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू. 8:15 लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची आनंद घ्याल. 8:40 जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज

दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची. सकाळी 9 वाजता वेद भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 10 वाजता बालजगत हा कार्यक्रम प्रसारित करू. यामध्ये संस्कृत विषयात विशेष प्रावीण्य मिळवलेली श्रेया श्रीकांत शाईवाले या बालमैत्रिणीशी अनघा पुराणिक यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. 10:30 वाजता गीतांजली मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू. 11 वाजता नाट्यपराग हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:30 वाजता गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद घ्याल. 12:00 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:00 वाजल्यापासून ते 5:00 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दरम्यान 1:40 वाजून पुणे जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. 5:00 वाजता गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

सायंकाळी साडेपाच वाजता युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 6:05 या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. मैफिले गझल हा कार्यक्रम सायंकाळी 6:10 प्रसारित करू. 6:30 अक्षर हा साहित्यावर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 लोकनाट्य कशी केली ग बाई करणी भाग पहिला आपण ऐकू शकाल. सादर करते आहेत माया जाधव. 7:15 लोकरंग लोकसंगीताचा कार्यक्रम, यामध्ये रामकृष्ण भजनी मंडळ गावसूज जिल्हा धाराशिव यांनी गायलेली अभंग आणि गवळणी आपण ऐकू शकाल. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. आणि 9:30 अखिल भारतीय नाट्य नभोनाट्य कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची. आणि 10:30 गोल्डन हिट्स हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांविषयीची रूपरेषा. यासह हिंदी, इंग्रजी आणि मराठीतील बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू.

आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सेवा आपण ऐकत आहोत. FM 101.3 MHz. श्रोते हो, सायंकाळचे 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत हा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं संत रामदास स्वामी यांची भक्तिरचना पंडित भीमसेन जोशी यांच्या.

सत्तेचा गुलाम या नाटकातील मामा वरेकर यांचं नाट्यपदात आज आपण ऐकलं अलकनंदा वाडेकर यांच्या आवाजामध्ये. संगीतकार होते अनंत दामले. श्रोते हो, मिश्र संगीत या कार्यक्रमात ऐकूया भवानी शंकर पंडित यांचं सुगम गीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

0: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं निदा फाजली यांची गझल आशा भोसले यांच्या आवाजामध्ये. संगीत होतं खय्याम यांचं. यावरच आजचा मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. सायंकाळचे 6:30 वाजत आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रम घेवरारी. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिरात संदेश.
1: बदला बदला, सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
4: शेततळे शेततळे शेततळे, उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी. फोन 82 37 83 19.
5: किडनी स्टोन, मुतखडा, इरट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
6: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
0: श्रोते हो, घेभरारी या कार्यक्रमामध्ये आता ऐकूया युवकांना योगाचे फायदे याविषयी योग प्रशिक्षिका रतन लोकरे यांची रागिनी घाटगे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: नमस्कार, मधुरस्वरांनी झुजवणाऱ्या आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत आणि या सांजकालीन प्रसारण सभेतील घेभरारी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपली युवा मैत्रीण रागिनी आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, शुभ संध्या. दोस्तांनो, घेभरारी या आपल्या कार्यक्रमात अनेक कलाकार येत असतात. कधी संगीत क्षेत्रातले येतात, कधी खेळाडू येतात, तर कधी नाविन्यपूर्ण माहिती देण्यासाठी, तर कधी दैनंदिन जीवनात घडत असलेल्या जडणघडणीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अनेक गेस्ट मंडळी पाहुणे आपल्याकडे येत असतात. तर अशाच आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे योग, योगा. योगाने काय होतं, त्याचे फायदे काय, योगा करण्यानं कितपत आपलं शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य सुदृढ बनतं, याविषयीचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे इंटरनॅशनल योगा कोच रतन लोकरे मॅडम यांना. जाणून घेऊयात युवकांसाठी योगाचे फायदे याविषयी. मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत.
1: नमस्कार.
0: मॅडम, आपला

0: थोडासा परिचय आपल्या युवक मित्रांना करून द्यावा.
1: माझं वेलकम केल्याबद्दल धन्यवाद. आणि माझा परिचय करून द्यायला मला आवडेल. माझं नाव रतन कमल रोहिदास लोकरे. माझ्या मिस्टरांकडची माझी ओळख आहे रतन हनुमंत गुजर. मी छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव या ठिकाणी सायन्स टीचर म्हणून गेली 20 वर्ष कार्यरत आहे.
0: मॅडम, आपण योगा कोच सुद्धा आहात, तर आपण कधीपासून योगा करता?
1: आता योगाविषयी जर सांगायचं झालं तर योगाविषयी आवड मला अगदी लहानपणापासूनच आहे. माझ्या घरामध्ये माझे पॅरेंट्स, माझे आई वडील, आजोबा हे मला अगदी लहानपणापासून योगा करताना दिसले आणि त्यांचं पाहून पाहून मलासुद्धा योगाविषयीची आवड निर्माण झाली आणि तेव्हापासूनच मी योगा करायला सुरुवात केली असं म्हटलं तर हरकत नाही.
0: बरं, ही जी आवड आहे, योगा करण्याची जी आवड आहे, ती त्यासाठी काय करता येईल?
1: आता तरुणांमध्ये योगाची आवड निर्माण होण्यासाठी तरुणांना अगोदर योगा म्हणजे काय हे माहिती होणं आवश्यक आहे. योगा म्हणजे योग. योग हा शब्द संस्कृत भाषेतील युज या धातूमधून तयार झालेला आहे. मराठीतील त्याचा अर्थ जर सांगायचा झाला तर योग म्हणजे जोडणे, मिळणे किंवा एकत्र येणे होय. जो योगाभ्यास आहे याचे लिखित स्वरूपामध्ये सर्वप्रथम कोणी ओळख करून दिली असेल तर ते महर्षी पतंजली. महर्षी पतंजली यांनी सर्वप्रथम लिखित स्वरूपामध्ये योगाचे महत्त्व मांडून दिले आणि योग ज्या ज्या प्रक्रिया आहेत, योगासनं आहेत, ते लिखित स्वरूपामध्ये मांडले. म्हणून महर्षी पतंजली यांना योगाभ्यासाचे जनक असं म्हटलं जातं. महर्षी पतंजली यांनी अष्टांग योगांचा सिद्धांत मांडला आणि त्या अष्टांग योगामध्ये त्यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे योग चित्तवृत्ती विरोध. आता योग चित्तवृत्ती विरोध म्हणजे नेमकं काय? तर योग म्हणजे जोडणे, एकत्र करणे, मिळणे, एकजूट ठेवणे. योग चित्त, चित्त म्हणजे मन आणि वृत्ती, वृत्ती म्हणजे आपली प्रवृत्ती किंवा मनाचं वागणं. जर आपण पाहिलं आपल्या मनाचं वागणं कसं असतं, असं म्हटलं जातं की अगदी वायुवेगापेक्षा सुद्धा मन जास्त वेगाने चालतं. मनाचा वेग हा वाऱ्याच्या वेगापेक्षा सुद्धा जास्त असतो. शरीर एका जागेवर असतं आणि एका क्षणात आपलं मन पूर्ण जगाची सफर करून येऊ शकतं एवढं वेगवान आपलं मन आहे. या वेगालाच चंचलता असं म्हटलं जातं.
0: अगदी खरे. आता आपण सांगितलं मन आणि शरीर या दोन्ही गोष्टींचा मेळ कुठेतरी योगामध्ये दाखवला जातो, तर योगामुळे आपल्या मानसिक किंवा शारीरिक या दोन्ही गोष्टींना कसा फायदा होतो याबद्दल काय सांगाल?
1: आता मन योग, योगाच्या सुरुवातच आपण काय केली की योग म्हणजे एकत्र करणे, मिळवणे किंवा जोडणे. आणि योगामध्ये योग चित्ती चित्तवृत्ती विरोध म्हणजे आपल्या ज्या चित्ताच्या वृत्ती आहेत, आपलं चित्त, आपलं मन, याची मूळ प्रवृत्ती काय आहे तर चंचल. चंचलता ही आपल्या चित्ताची मूळ प्रवृत्ती आहे. आणि याचा विरोध म्हणजे या आपलं जे चित्त आहे ते जे चंचल आहे या चंचलपणाचा विरोध करणं म्हणजे योग. चंचल मनाला एका ठिकाणी एकत्रित करणं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन साधणं म्हणजे योग असं मला म्हणता येईल.
0: यासोबतच शरीर विकार असू देत किंवा मानसिक ताणतणाव यावर सुद्धा योगा एक विशिष्ट प्रकारे कार्य करतो आणि त्याचा फायदा होतोच, याबद्दल आपण काय सांगाल आपल्या युवा मित्रांना?
1: आता योगाभ्यासाचा जो फायदा आहे तो सांगण्याच्या अगोदर मला त्याची आवश्यकता सांगायला आवडेल. की योगाची आपल्या जगाला का आवश्यकता आहे आज आपल्या आजच्या युवकांना, युवक असतील, मुली असतील, महिला असतील, वयोवृद्ध असतील, सर्वांसाठी योगाची आवश्यकता नेमकी काय आहे? आजच्या काळात योगाभ्यासाची आवश्यकता तर आज लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. वाढती लोकसंख्या ही सर्व प्रकारच्या जे प्रदूषण आहे म्हणा किंवा जी जगावरती आलेले संकट आहेत त्याचं मूळ कारण हे वाढती लोकसंख्या आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण वाढलेलं आहे. त्यामध्ये वायू प्रदूषण आहे, त्यानंतर जल प्रदूषण आहे, मृदा प्रदूषण म्हणजे माती प्रदूषण आहे, त्यानंतर ध्वनी प्रदूषण आहे. आणि या सगळ्या प्रकारच्या प्रदूषणाचं मेन कारण आहे वाढती लोकसंख्या. आणि या प्रदूषणामुळे आपण आपल्या हाताने आपल्या पायावरती दगड मारून घेणे हा प्रकार झालेला आहे. तो कसा? तर आपण वायू प्रदूषणापासून समजून घेऊया. आता वायू प्रदूषण म्हणजे हवेचं प्रदूषण. नैसर्गिकरित्या जे आपलं वातावरण आहे, वातावरणामध्ये असणारी जी हवा आहे, पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे की जिथं वायू आहे, त्यामुळे आपल्या पृथ्वीवरती सजीव एक्झिस्ट करतात, सजीव राहतात. पण सजीवांना, मानवांना आवश्यक असणारी जी प्युअर हवा आहे ती आज आपण टिकवून ठेवलेली आहे का? तर नाही. तर मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढलेली आहे. आपण हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड असेल किंवा कार्बन मोनॉक्साईड असेल, रेफ्रिजरेटर गॅसेस असतील, ते मोठ्या प्रमाणात आपण रिलीज करतो आहोत. मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे वाढलेले आहेत, कारखान्याची संख्या वाढलेली आहे आणि याच्यातून जो विषारी वायू बाहेर पडतो तो

0: डायरेक्ट कुठल्याही प्रक्रियेशिवाय आपण हवेमध्ये सोडतो आणि त्याच हवेमध्ये आपण सर्वजण श्वाससुद्धा घेतो. आणि मग या प्रदूषित हवेमध्ये जेव्हा आपण श्वास घेतो त्या श्वासाद्वारे आपल्या शरीरामध्ये हे सगळे विषारी वायू जातात आणि श्वसन नलिकेचे श्वसनावरच्या आपल्या श्वसन संस्थेचे विकार आपल्याला होतात, जसे की दमा आहे, ब्रॉन्कायटिस आहे, वेगवेगळे लंग कॅन्सर आहेत. आणि मग या सगळ्यावरती जर आपल्याला उपाय करायचा असेल तर आपल्याला योगाकडे पाहायला लागेल.
1: मॅडम, तुम्ही आता सांगितलं की श्वसनाचे विकार होतात या वाढत्या हवा प्रदूषणामुळे, तर यासाठी कुठले प्राणायाम आहेत का?
0: हो, नक्कीच आहेत. आता शहर असो, मेट्रोपॉलिटन सिटी असो, अशा शहरामधले लोक सुट्ट्या लागल्या, जो नोकरदार वर्ग आहे तो सुट्ट्या लागल्या की कुठं पडतो की जिथे आपल्याला मोस्टली गावाकडे जातो जिथं प्युअर हवा मिळते, तर प्युअर हवेच्या ठिकाणी आपण शोधत असतो. तर आपण रोज पहाटेच्या वेळेला आपण जिथं राहतो तिथे सुद्धा आपली हवा ही प्युअरच असते, कारण हवेमधलं जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे पहाटेच्या वेळेला खूप चांगल्या पद्धतीने वाढलेलं असतं. आपण पहाटेच्या वेळेला जर प्राणायाम केली, प्राणायामामध्ये मग भस्त्रिका आहे, अनुलोम विलोम आहे, कपालभाती आहे, यासारखे जर आपण श्वासाचे प्राणायाम केले तर आपल्या जी काय आपली रिस्पायरेटरी सिस्टीम आहे, जी आपली श्वसन संस्था आहे आणि त्याला होणारे जे विकार आहेत त्यापासून आपला खूप चांगल्या पद्धतीने आपण बचाव करू शकतो आणि आपण शरीर आपलं प्युरिफाय करू शकतो. त्यानंतर आपण सांगू शकतो की प्रदूषणामध्ये जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आता जलप्रदूषणामध्ये आपण पाहतो की मोठ्या मोठ्या शहरामध्ये नाल्यांचं जे पाणी असतं, जे स्वेज वॉटर आहे, सांडपाणी आहे, ते डायरेक्ट आपल्या ज्या वॉटर सोर्सेस आहेत
1: त्याच्यामध्ये
0: प्युअर वॉटर बॉडीज आहेत, जसं की रिव्हर्स आहेत, जसं की आपण म्हणतो नद्या आहेत, तलाव आहेत, विहिरी आहेत, याच्यामध्ये ते जातं आणि तेच पाणी पिण्यामध्ये वगैरे येतं. किंवा जे मोठमोठे उद्योगधंदे आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल वापरलं जातं आणि ते कुठल्याही प्रोसेसशिवाय ते पाणी डायरेक्ट आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये नद्यामध्ये वगैरे सोडलं जातं. आता आपण पाहतो की आपल्या घराच्या पुरतं आपण वॉटर प्युरिफायचा वापर वगैरे करतो, प्युरिट वगैरे वापरतो आपण आपल्या घरी, पण शेतीला हे पाणी आपण देताना काही प्युअर करून देत नाही. मग जसंच्या तसं ते केमिकलयुक्त पाणी आपण शेतामध्ये पाणी देतो आणि मग जसं वनस्पती लाईट प्रकाश संश्लेषण करतात अगदी त्या पद्धतीने हे केमिकल संश्लेषण सुद्धा त्या ठिकाणी होतंच. आणि मोठ्या प्रमाणात आपण म्हणतो की आपण फ्रेश फळं खातोय, आपण फ्रेश भाज्या खातोय, पण ते फ्रेश फळं आणि फ्रेश भाज्या त्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात केमिकल आहेत ते तुम्हाला दिसतंय का? ते मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरात जातं आणि त्या जल प्रदूषणामधून निर्माण झालेलं केमिकल ह्या भाज्यांच्या स्वरूपात, पाण्याच्या स्वरूपात आपल्या शरीरात जातं आणि मग त्याच्यापासून आपल्या शरीरावरती आणि इव्हन मनावरती पण खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम
1: अगदी खरे मनावर परिणाम होतो. अनेक जण डिप्रेशनमध्ये गेलेले वगैरे दिसतात. तणावाचं वातावरण असतं त्यामुळे ते तणावयुक्त वातावरणात जगत असतात. तर यापासून काही मार्ग काढण्यासाठी योगा कितपत फायद्याचा ठरतो किंवा योगामुळे तणाव त्यातून रिफ्रेश मिळू शकेल का आपल्याला?
0: येस, मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्याला तणावमुक्त वातावरणात जगायचं असेल किंवा अगदी आपल्या मनावरती येणारा ताण असेल, नैराश्य असेल, हे जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपण योगासनाकडे प्राणायामाकडेच वळलं पाहिजे.
1: मग मोस्टली कोणती प्राणायाम किंवा योगासनं युवकांनी केली पाहिजेत?
0: यामध्ये आपण म्हणू शकतो की आपल्या योगासनाला सुरुवात आपण प्राणायामापासूनच केली पाहिजे. जसं सुरुवातीला सांगितलं की प्राणायामामध्ये आपल्या मनाला चित्ताला स्थिर करण्यासाठी, श्वसन विकारांना कमी करण्यासाठी, श्वसनावरती काम करण्यासाठी आपण जसं भस्त्रिका, अनुलोम विलोम किंवा भ्रामरी यासारखे श्वासाचे प्राणायाम तर करायचेच आहेत, त्याचबरोबर आपल्या शरीराला बळकट करण्यासाठी आपण सूर्यनमस्कार करू शकतो. सूर्यनमस्कार हा सगळ्यात सुंदर व्यायाम आहे की ज्याच्यामध्ये 12 प्रकारच्या प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये घडून येतात. 12 प्रकार चे व्यायाम आपण एका सूर्यनमस्कारामध्ये करू शकतो आणि या सूर्यनमस्कारामधून आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. त्यामध्ये आपल्याला श्वास घेण्याची प्रक्रिया सुधारते, त्यानंतर आपलं शरीर लवचिक बनतं, पाठीचा मणका लवचिक बनतो, आपल्या शरीराचं पोश्चर सुधारतं, आपली चालण्याची जी काही प्रक्रिया आहे किंवा पाय पुढे टाकणे, पाय मागे टाकणे, पाठीचा मणका सरळ असणे, मान सरळ असणे, नजर सरळ समोर असणे, या तर प्रक्रिया सुधारतातच, त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन लेवल आणि आत्मविश्वास सुद्धा मोठ्या प्रमाणात विकसित होतो.
1: अगदी खरे. आता तुम्ही म्हटलात की आत्मविश्वास सुधारतो आणि कॉन्सन्ट्रेशन, या दोन्ही गोष्टी युवकांसाठी किंवा विद्यार्थी दशेतील सर्वांसाठी महत्वाच्या आहेत, तर यांनी हा मोस्टली किती वेळ केला पाहिजे?
0: आता कुठल्याही प्रकारचं प्राणायाम असेल किंवा योगासनं असतील याला आपल्याला रोज नियमित वेळ देणं आवश्यक आहे. कारण एका दिवशी आपण व्यायाम केला, प्राणायाम केला आणि परत 8 दिवस आपण सुट्टी घेतली असं होता कामा नये. त्याच्यातून मिळणारा काही जो फायदा आहे तो आपण जेव्हा सातत्य ठेवतो तेव्हा त्याच्यातून आपल्याला तो फायदा आहे तो मिळतो. डेली पूर्ण प्राणायाम आणि योगासनाचा जो वेळ आहे कमीत कमी एक

0: तास,
1: अच्छा
0: त्यामध्ये 30 ते 35 मिनिट आपण प्राणायाम आणि 30 ते 35 मिनिट आपण योगासने केली तर त्याच्यामधून मिळणारा फायदा हा खूप चांगल्या पद्धतीने मिळतो.
1: तुम्ही आता सांगितलंस की दैनंदिन जीवनामध्ये जर आपण योगा केला तर त्याचा फायदा नक्कीच होतो. मग हा जो योग करण्याची वेळ आहे ही उत्तम वेळ कोणती?
0: अगदी सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आपण जेव्हा उत्तम वेळ जर म्हणू तर सकाळी सकाळी पहाटे जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा हवेमधला ऑक्सिजन लेवल खूप चांगल्या पद्धतीने वाढलेला असतो आणि त्या वेळामध्ये जेव्हा आपण प्राणायाम करतो, योगासनं करतो, तेव्हा आपल्या शरीराला त्याच्यापासून मिळणारा फायदा आहे तो खूप चांगल्या पद्धतीने मिळतो.
1: आता तुम्ही सांगितलं त्याचे फायदे तर आहेतच, सोबत आत्ताचं जे जनरेशन आहे, युथ जनरेशन, अगदी स्पर्धेचं युग जगता आहे ते. बऱ्याच वेळेला त्यांच्या कामासाठी असेल किंवा MPSC UPSC सारख्या अनेक स्पर्धा परीक्षामध्ये जर मुलं असतील तर ते 8-8, 10-10 तास बैठे काम करतात. किंवा वर्क फ्रॉम होम ही एक संकल्पना आजकाल आली आहे, याच्यामध्ये सुद्धा किंवा ऑफिशियल टायमिंगमध्ये 8 ते 10 तास सर्वजण बसून काम करतात. तर त्यांची सिटिंग पोझिशन आहे, यामुळे त्यांना मणक्याचे आजार असतील किंवा अनेक कुठलाही आजार उद्भवू शकतो. तर अशा वेळी ज्यावेळेस 8-10 तास बैठे काम करून लठ्ठपणा वाढणे हा सुद्धा एक प्रकार वाढतो आहे. तर यावर कोणतं म्हणजे यासाठी कुठले योगासनं केले पाहिजेत किंवा यापासून जर मुक्ती मिळवायची असेल तर आपण योगाचा उपयोग आपण कसा करू शकू?
0: खूप चांगला प्रश्न विचारला. आता आजच्या स्पर्धेच्या युगात मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी अवस्थेमध्ये सिटिंग पोझिशन वाढलेली आहे कारण आपल्याला ते टार्गेट कम्प्लीट करायचं असतं. वर्क फ्रॉम होम असेल तर आपल्याला टार्गेट कम्प्लीट करायचं असतं. घरी बसून विद्यार्थी अभ्यास करत आहेत, 10-10 तास 15-15 तास त्यांचं सिटिंग वाढलेलं आहे कारण त्यांना त्यांचं काहीतरी टार्गेट क्रॅक करायचं आहे की हे आपल्याला एवढं पर्सेंटेज पाहिजे, तेवढं पर्सेंटेज पाहिजे. याच्या माध्यमामुळे किंवा यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात अभ्यासाला तर वेळ देणं गरजेचंच आहे, पण याच्यामध्ये काय होतं आहे तर त्यांच्या शरीराची जी सिटिंग पोझिशन आहे, एका जागेवर कंटिन्यू बसणं आहे, त्यामुळे त्यांच्या पाठीचा जो मणका आहे तो पूर्णपणे त्याला बाक आलेला आहे. मान स्पॉन्डलायझिससारखे विकार होऊ लागलेले आहेत, मानेचे विकार आहेत, पाठीचे विकार आहेत आणि त्यामुळे त्यांचं पूर्ण पोश्चर बदललेलं आहे. मग याच्यामध्ये आपण पूर्ण दिवसभर बसून राहण्यापेक्षा 1-1 तासाच्या नंतर उठणं, आजूबाजूला चालणं, ताडासन, वृक्षासन यासारखे आसन आपण करू शकतो. दिवसभरातील पूर्ण कामकाजाच्या धकाधकीच्या या काळामध्ये दिवसभराच्या 24 तासापैकी 1 तास आपण स्वतःला देऊ शकतो. हा जो पर्सनल टाईम आहे तो प्रत्येकाने राखून ठेवला पाहिजे, मग तो विद्यार्थी असो, वर्किंग वुमन असो, वर्किंग जेंट्स असतील किंवा अगदी वयोवृद्ध व्यक्ती असेल, अगदी सामाजिक घटकातील प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी हा योगासनाचा 1 तास वेळ दिलाच पाहिजे असं मला वाटतं.
1: आता तुम्ही सांगितलं की म्हणजे मणक्याचे आजार असतील किंवा मानेचे आजार असतील, यासोबत दृष्टीचे विकार सुद्धा अनेक जणांना उद्भवताना दिसतात. मग ते स्क्रीन टायमिंगमुळे असतील किंवा अभ्यासामुळे, व्हॉट एव्हर, स्क्रीन टायमिंग हा अभ्यासासाठी सुद्धा आहेच आहे. किंवा वर्क फ्रॉम होम करणारे लॅपटॉप कम्प्युटर वापरतात, त्यामुळे त्यांचा स्क्रीन टायमिंग वाढतो, यामुळे डोळ्यांचे सुद्धा खूप विकार आहेत. तर याविषयी किंवा डोळ्याचे विकार होऊ नयेत म्हणून आपण कोणती आसनं केली पाहिजेत, त्यामुळं म्हणजे डोळ्याला एक रिफ्रेश मुवमेंट देण्यासाठी किंवा आपले डोळे तंदुरुस्त राहावेत यासाठी आपण काय केलं पाहिजे, कोणते आसनं केले पाहिजेत?
0: आता सर्वच विकारांवरती योगासन हे अनन्यसाधारण उपाय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. आज जगभरामध्ये आपल्या भारतीय योगासनाचं आपण म्हणतो बघा हिंदीमध्ये आपला लोहा उन्होंने माना आहे असं आपण म्हणू शकतो की योगासनं ही प्रत्येक विकारावरती आपल्याला उपाय देतात. योगासनामध्ये असणारं सातत्य आणि त्या सातत्यातून हळूहळू आपल्या शरीरामध्ये जो होणारा बदल आहे तो कायमस्वरूपी असतो. आजच्या काळामध्ये जेव्हा आपल्या डोळ्याच्या विकारावरती आपल्याला अनेक योगासनाचा फायदा होऊ शकतो, त्यामध्ये त्राटक हे अत्यंत उपयुक्त आपण आसन म्हणू शकतो, ज्यामध्ये एखादा दिवा असेल किंवा अगदी सकाळी सकाळी सूर्याकडे एकटक पाहत राहणे, सकाळचा जो कोवळा सूर्यप्रकाश असतो किंवा कोवळं सूर्याचं बिंब असतं त्या सूर्याकडे आपण जेव्हा एकटक पाहत राहतो, डोळ्यातून अगदी अश्रू येईपर्यंत आपण त्या सूर्याकडे पाहत राहायचं, किंवा जर आपल्याला सकाळी ते जमत नसेल तर आपण दिवसातील कोणत्याही वेळामध्ये करू शकतो. समोर एखादी कॅन्डल तुम्ही पेटवून ठेवू शकता किंवा अगदी दिवा लावून ठेवू शकता, त्या दिव्याकडे तुम्ही एक जोपर्यंत डोळ्यामधून पाण्याच्या धारा लागत नाही तोपर्यंत एकटक पापणी न हलवता आपण त्याच्याकडे पाहत राहायचं. कंटिन्यू जर तुम्ही हे त्राटक केलं तर डोळ्याची जी क्षमता आहे ती वाढत राहते आणि आपल्या डोळ्याचा जो थकवा आहे हा कमी होतो.
1: यासोबतच हे विद्यार्थी किंवा युवकांसाठीच नाही तर संपूर्ण मानवी जीवन हे ताणतणावाचंच आहे. या ताणतणावामुळे मग मानसिक ताण येतो, शारीरिक ताण येतो, तर या तणावातून बाहेर येण्यासाठी मेडिटेशन्स वगैरे केले जातात, तर हे किती महत्त्वाचं आहे आणि याबद्दल आपण काय सांगाल?
0: आता मेडिटेशनबद्दल जर बोलायचं झालं तर मेडिटेशन हा मानसिक ताणतणावासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय आपण इथे धरूयात, कारण आजच्या धकाधकीच्या युगामध्ये

0: स्पर्धेच्या युगामध्ये, आणि स्पर्धेचं तर युग आहेच, त्याचबरोबर आपण मगाशी पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण आहे. त्या प्रदूषणामधून आपल्याला जे काही आपण म्हणतो की आपण खूप हेल्दी खातोय, हेल्दी पितोय, पण त्यामधून आपल्या शरीरात जाणारे जे काही रसायनं आहेत त्याचा एक तर आपल्या शरीरावरती परिणाम होतोय. शरीर जर सुदृढ नसेल तर मन सुद्धा सुदृढ राहणार नाही. असं म्हटलं जातं की साऊंड माइंड इज इन द साऊंड बॉडी.
1: अगदी
0: अगदी
1: खरे.
0: आपलं जे चांगलं मन कुठं राहू शकेल, आपलं मन चांगलं कुठं राहू शकेल तर चांगल्या शरीरामध्येच राहू शकेल. मग आपण आपलं जे शरीर आहे ते सुदृढ ठेवणं, निरोगी ठेवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे.
1: अगदी खरं. आताच तुम्ही सांगितलं मॅडम की, पण आत्ताच्या ज्या जनरेशनच्या मुली आहेत, यूथ यूथ गर्ल ज्या आहेत, त्या काय करतात, तर झिरो फिगर पाहिजे त्यांना किंवा स्लिम बॉडी, या अनेक कारणासाठी आहारावर त्या लक्ष केंद्रित करत नाहीत. हे नको खायला, जाडी वाढेल, ते नको, जाडी वाढते, तर अशांसाठी काय सांगाल तुम्ही?
0: खूप चांगला प्रश्न आहे. झिरो फिगर आज खूप प्रचलित झालेली आहे. अगदी वयात येणाऱ्या मुलीच नाही तर अगदी सगळ्यांच्या डोक्यावरती हे भूत बसलेलं आहे की माझी फिगर झिरो झाली पाहिजे. पण आपण ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये राहतो किंवा ज्या भौगोलिक ठिकाणी राहतो त्या त्या ठिकाणचं जे वातावरण आहे त्यानुसार आपलं शरीर घडणार आहे. झिरो फिगरच असेल म्हणजे काही ते सुदृढ असणार आहे असं नाही. तर आपलं पूर्ण शरीर हे सुदृढ होण्यासाठी आपल्याला आहाराची किती मोठी गरज आहे आपण तर अगदी शाळेत शिकलेलोच आहोत. बॅलन्स डाएट सर्वांनी शिकलेला आहे की संतुलित आहार कसा असावा. मग मला हे झिरो फिगरवाल्यांसाठी हे आवर्जून सांगावं वाटेल की जे झिरो फिगर आहेत त्यांनी आपली कंडिशन एकदा चेक करून पाहावं की त्यांच्या डोळ्याच्या आजूबाजूला किती काळी वर्तुळ आलेली आहेत. जे झिरो फिगरवाले आहेत त्यांनी आवर्जून तपासून पाहावं की जर तुम्ही तुमचं अगदी अट्टहासाने जे तुमचं आयडियल वेट आहे, हाईट आणि वेट याचा रेशो असतो, तुमच्या हाईटनुसार तुमचं वेट जर असेल तर खरंच तुम्ही अगदी सुदृढ आहात. पण त्यापेक्षा सुद्धा जर तुम्ही इतर प्रसारमाध्यमाचं असेल, जाहिरातीच्या आहारी जाऊन किंवा अगदी लोकांचं पाहून मी सुद्धा हडकुडीत झाली पाहिजे, मी सुद्धा झिरो फिगरच झाली पाहिजे याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्ही तुमचं आरोग्य गमावून बसाल, याच्यात तिळमात्रही फरक होणार नाही. म्हणजे काय होतं, झिरो फिगरच्या नादाखाली मुली काय करतात की जेवण कमी करणं, मला हे नको आहे, मला ते नको आहे, आणि त्यामधून त्यांचं जे पोषण व्हायला पाहिजे ते अजिबात होत नाही. आणि मग असे सगळं असून सुद्धा हे कुपोषित राहतात. झिरो फिगर ही संकल्पना जाऊन सुदृढ फिगर या संकल्पनेकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जी सुदृढ फिगर असेल त्याच्यामध्ये राहणारं मन सुद्धा सुदृढ असेल. आणि
1: सुदृढ फिगर ही जी संकल्पना आहे यासाठी योगा कितपत महत्वाचा ठरतो, किंवा युवक असतील किंवा अनेक म्हणजे संपूर्ण मानवी जीवनामध्ये काही जणांची तब्येत अगदी डाऊन असते, तर ही वाढण्यासाठी किंवा ही मेंटेन राहण्यासाठी योगा किती कार्य करू शकतो किंवा त्याचा फायदा कसा होईल?
0: आता महर्षी पतंजलींनी जेव्हा योगासनांची माहिती लिहिली, अष्टांग योग लिहिला, त्यामध्ये सरळ सांगितलेलं आहे, स्पष्ट सांगितलेलं आहे की योगासनं म्हणजे कुठला फक्त प्राणायामच नाही किंवा एखादं योगासन म्हणजे पूर्ण योगासन नाही, तर आपलं झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत हा जो दिनचर्या आहे ती आपण सुधारली पाहिजे. त्यामध्ये मग अनेक गोष्टींचा समावेश होतो. अगदी सकाळी झोपेतून उठल्यापासून आपण काय करतोय, आपली दिवसभराचं रुटीन काय आहे, आपण कुठल्या वेळेला जेवतोय, कुठल्या वेळेला कोणतं काम करतोय, आपण दुपारचा वेळ कसा वापरतोय. अनेक लोक दुपारी झोप हे आपल्या दिनचर्येमध्ये नाही की दुपारी झोपणं हे आपल्या दिनचर्येच्या पूर्ण विरोधात आहे. एक छोटासा नॅप तुम्ही घेऊ शकता, वामकुक्षी आपण म्हणू शकतो की जी 15 ते 20 मिनिटाची असू शकते, पण त्यापेक्षा जास्त तुम्ही झोपायचं नाही. किंवा संध्याकाळचं तुमचं जेवण कधी आहे, सकाळचं जेवण कधीच आहे, दुपारचं जेवण कधीच आहे, तुमच्या पाणी पिण्याच्या वेळा काय आहेत, तुम्ही कसं पाणी पिताय, म्हणजे तुमची टोटल दिनचर्या, संध्याकाळची झोपण्याची वेळ कधीची आहे, तुम्ही किती तास झोप घेताय, तुमचे साऊंड स्लीप किती आहे, गाढ झोप किती तुम्हाला लागते, सकाळी किती वाजता तुम्हाला आपोआप अलाराम न लावता जाग येते का, या सगळ्यावरून तुमची जी दिनचर्या आहे हे सगळं तुमच्या योगासनामध्ये समाविष्ट आहे. सकाळी झोपेतून जे उठणं आहे, टोटल आपली जी निरोगी व्यक्तीची, सुदृढ व्यक्तीची जी झोप आहे, ती कमीत कमी 6 तास साऊंड स्लीप, गाढ झोप आपल्याला मिळणं आवश्यक आहे. संध्याकाळी 10 च्या आत आपण झोपलं पाहिजे, सकाळी 5 च्या आत आपण उठलं पाहिजे. सकाळी पहाटे उठल्यानंतर अगदी माउथवॉश न करता, तोंड न धुता आपण पाणी पिलं पाहिजे. जी रात्रभर आपल्या तोंडामध्ये साठलेली लाळ आहे ती सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. आपल्या डायजेशन प्रोसेसमध्ये तिचा खूप महत्वाचा रोल आहे. जेव्हा सकाळी उठल्या उठल्या आपण पाणी पितो, त्यानंतर आपले जे योगासनं आहेत, प्राणायाम आहे, ते आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतं आणि मग आपला संपूर्ण दिवस एनर्जेटिकली जातो. त्यानंतर आपण पहिला ब्रेकफास्ट कधी घेतोय, आपल्या सकाळची न्याहारी काय आहे, त्याच्यामध्ये काय समाविष्ट आहे, तर आपल्या आहारामध्ये सकाळी 10 च्या आसपास जर तुम्ही 5 ला उठलेला असाल, 5 ला उठल्यानंतर तुम्ही जेव्हा उठल्या उठल्या पाणी पिताय, त्यानंतर कुठल्याही प्रकारचं एखादं ड्रायफ्रूट तुम्ही खाऊ शकता, कुठल्याही एका प्रकारचं फळ तुम्ही खाऊ शकता.

0: त्यानंतर तुमचा जो व्यायाम आहे, प्राणायाम आहे, ते तुम्हाला करायचं आहे. कमीत कमी 1 तास 2 तास तुम्ही प्राणायामाला स्वतःला वेळ द्यायचा आहे. सकाळचा क्वालिटी टाईम स्वतःसाठी काढायचा आहे. त्यानंतर 10च्या आसपास तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एखादं स्प्राउट तुम्ही खाऊ शकता, अंकुरित आपण म्हणतो कडधान्य. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचा समावेश आपल्याला अजिबात करायचा नाही आहे. त्यानंतर दुपारी 12:30 ते 2:30 दरम्यान तुमचं जेवण झालं पाहिजे. तुमच्या जेवणामध्ये कशाचा समावेश असला पाहिजे, तर जास्तीत जास्त जेवढी आपलं जेवणाचं ताट आहे त्याचा अर्धा भाग आपल्याला सॅलेड खायचा आहे. त्याच्यामध्ये काकडी असेल, गाजर असेल, बीट असेल, टोमॅटो असतील, अशा कच्च्या भाज्या किंवा कच्ची फळं आपण खायची आहेत. आणि त्यानंतर अर्धा भाग आपल्या जेवणाचा असेल, त्यामध्ये मग कार्बोहायड्रेटचं प्रमाण किती असावं, व्हिटॅमिन्सचं प्रमाण किती असावं, प्रोटीनचं प्रमाण किती असावं, तंतुमय पदार्थ फायब्रस सबस्टन्सेस याचं प्रमाण किती असावं हे सुद्धा ठरलेलं असतं. त्यानंतर जेवणाच्या नंतर पुढे 4:00 आसपास आपलं काहीतरी खाण्यात आलं पाहिजे. थोडंफार झोपण्याच्या अगोदर, आपली झोपण्याची वेळ जर 10ची असेल तर आपलं 7च्या अगोदर जेवण झालं पाहिजे. संध्याकाळी जेव्हा दिवस मावळतो, जसं इतर पशुपक्षी संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर काहीही घेत नाहीत, त्याप्रमाणे आपणसुद्धा संध्याकाळी दिवस मावळल्याच्या नंतर आपल्या आहारामध्ये आपण कुठलाही सॉलिड सब्स्टन्स घ्यायचा नाही आहे. घेतलं तर आपण लिक्विड थोडंफार प्रमाणात घेऊ शकतो. असा आपला आहार आणि आपली दिनचर्या असेल तर तुम्हाला योगासनाचे अतिशय उत्कृष्ट असे फायदे मिळून जातील.
1: मॅडम, तुम्ही आता सांगितलं की सात्विक जेवण काय असतं तेव्हा पौष्टिक आहार, पण आजचं जे जनरेशन आहे हे जंक फूडच्या मागं खूप, पॉकेटमधलं अन्न खाणं असेल, जस्ट कुकिंग असेल, 1 मिनिट कुकिंग 1 मिनिट इटिंग असं जे काही चाललेलं आहे, तर याबद्दल काय सांगाल? आणि यानंतर योगा करणं हा फायदेशीर ठरतो का हे खाल्ल्यानंतर?
0: करेक्ट. बघा, आजच्या आहाराकडे जर आपण पाहिलं तर रेडी टू पॅक, रेडी टू कुक, रेडी टू इट अशा
1: इन्स्टंटकडे
0: आपला सगळ्यांचाच कल जास्त आहे. कारण का? तर आपल्याला वेळच नाही असं आपण म्हणतो. आणि आपण म्हटलो वेळ नाही की खरंच आपल्याकडे वेळ नसतो. पण प्रत्येकाला दिवसाचे 24 तासच मिळालेले आहेत. त्याच्यात कोणाला 24 तासापैकी 2-4 तास कमी मिळाले तर 2-4 तास जास्त मिळालेत असं होत नाही. प्रत्येकाकडे वेळ 24 तासाचाच दिलेला आहे. त्यामध्ये मग आज जर आपण रेडी टू कुक, रेडी टू इट अशा पदार्थांच्या मागे लागलो तर आपलं आरोग्यसुद्धा अगदी तेवढंच. आपण म्हणतो बघा, टू मिनिट्स नूडल, 2 मिनिटात बनणारे नूडल, मग आपलं शरीरसुद्धा आपल्याला जी कॅपॅसिटी आहे ती 2 मिनिटच टिकणार आहे. ती काही जास्त टिकणार नाही. मग हे जे काही कॅन्ड फूड आहे, पॅकेज्ड फूड आहे, हवाबंद डबाबंद पदार्थ असतील किंवा पॅकेटबंद पदार्थ असतील, हे कधी पॅक केलेले असतात, कसे बनवलेले असतात, कुठल्या तेलामध्ये बनवलेले असतात, किंवा त्याच्यामधले इन्ग्रेडियंट्स काय आहेत, तिथे कधी तुम्ही तपासून पाहिलेत का? जर तुम्ही तपासून पाहिलं तर तुम्हाला हे निदर्शनास येईल की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे प्रिझर्वेटिव्ज आहेत त्याचा वापर केलेला असतो. कारण ते त्यांना जास्त काळ टिकवायचे असतात. आणि मग ते जे प्रिझर्वेटिव्ज आहेत शक्यतो त्याच्यामध्ये जास्त.
1: या कार्यक्रमातून मी आपली रजा घेते. पुन्हा भेटूया पुढील आपल्या घे भरारी या कार्यक्रमात. तोपर्यंत आपली मैत्रिणी रागिणीला रजा द्या. नमस्कार.

0: युवकांना योगाचे फायदे याविषयी योग प्रशिक्षिका रतन लोकरे यांची रागिनी घाटगे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत घे भरारी या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: आकाशवाणीचे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7:15 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. तेव्हा जाहिरात संदेश.

सर्वप्रथम तर आम्ही सांगू की स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 इयर्स इज ओके.

0: 12+4 years इज ओके, खर्च पण फार जास्त नाहीये. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी हा संदेश.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षलवाद्यांना अटक. 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमांपुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँडच्या दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3रा क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअप जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो. तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे असं ते म्हणाले. एआय, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँडचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. नेदरलँडचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांचीही ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. राज्यातल्या शासकीय, निमशासकीय तसंच खासगी आस्थांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॉश अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास विभागानं दिले आहेत. यासंदर्भात महिला आणि बालविकास विभागानं परिपत्रक जारी केलं असून विविध आस्था

0: आस्थापनांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना कायदेशीर अधिकार दिले आहेत. राज्यातल्या ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्व ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. या समितीमध्ये किमान 50% महिला सदस्य असणं, वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणं तसंच बाह्य स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचा समावेश असणं आवश्यक राहणार आहे. महिलांच्या तक्रारींसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच SHE अर्थात शी बॉक्स पोर्टल यांसारखी विविध माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे. सातारा, औंध आणि इतर गॅझेट तात्काळ अंमलात आणावीत, मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्या असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या तसंच एनटीएकडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. या प्रकरणी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात देशभरातल्या 6 ठिकाणी राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेतून कागदपत्र, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल सीबीआयनं जप्त केले. लातूर इथले निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांना या प्रकरणी अटक केल्यानंतर सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे. कुलकर्णी यांनी निवृत्तीआधी ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात मदत केली होती त्याबद्दलही त्यांची चौकशी केली जात आहे. तसंच नीट परीक्षेच्या तयारीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लातूर पॅटर्नचीही कसून चौकशी केली जात आहे. नीट परीक्षेच्या काही दिवस आधीच कुलकर्णी यांनी पुण्यात खासगी शिकवणी वर्ग सुरू केला होता. यात कुलकर्णी यांनी परीक्षेत येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं विद्यार्थ्यांना सांगितल्याचं बोललं जात आहे. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं गरजू विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी राज्यभर जाळं तयार केल्याचं तपासात उघड झालं आहे. नीट परीक्षेच्या दिवशी मनीषा वाघमारे यांच्या बँक खात्यात 10 लाख रुपये जमा झाल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या खात्यात प्रत्येकी 25,000 रुपये हस्तांतरित केले होते. पेपरमधले प्रश्न दाखवण्यासाठी आरोपींनी विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार 25,000 ते 25 लाखापर्यंत पैसे आकारल्याचं तपासात समोर आलं आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी मुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. आज अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको, त्याची पत्नी आणि इतर सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिवाय त्यांच्याकडून 65,34,000 रुपये एवढी रोख रक्कम आणि 147 SLR आणि अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. यातल्या चौघांना तेलंगणातून, दोघांना कुमनार इथून आणि नैताळा इथून 2 जणांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आज 5 जहाल नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात एक विभागीय समिती सदस्य, एक प्लाटून समिती सदस्य, एक क्षेत्रीय समिती सदस्य आणि 2 दलम सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर एकूण 38 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिक्षण मंत्रालयानं देशातल्या 14 ते 18 वयोगटातल्या शाळाबाह्य मुलांच्या

0: च्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. नागपूर ते मडगाव दरम्यानच्या रेल्वेला आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात हिरवा झेंडा दाखवला. सध्या ही गाडी 2 दिवस धावणार असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर लवकरच ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न केला जाईल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेटमध्ये थोड्याच वेळात कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात अमरावती इथं 45.6 इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षलवाद्यांना अटक. 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: श्रोतेहो, संध्याकाळचे 7:10 आणि 45 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम वृत्तविशेष आपण ऐकू शकाल ठीक 7:15.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक।
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती।
2: श्रोते हो, रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित
2: जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास।
2: लेखिका श्रीमती वीणा वाठोरे।
3: कार्यक्रमाचं संचालन केले आहे होमेश्वरी वडीखाय
2: आणि आशिष सातपुते यांनी,
3: आणि निवेदन केले आहे
2: नेहा तिवारी आणि शंतनू ढेंगरी यांनी,
3: आणि सादर करते आहेत
2: आशिष बेनिशाम सातपुते।
4: दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल अनुभव या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास।
5: हॅलो
6: हॅलो,
5: क्या हाल है?
6: बड़ा बुरा ये साल है।
3: हे रूपक आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत

0: Tomás.
1: श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ठीक 7:15 वाजता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो, महाराष्ट्र हे देशातलं सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य आहे, पण कांद्याचा उत्पादन खर्च एकीकडे वाढत असून त्या तुलनेत कांद्याला बाजारात योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आहे. केंद्र सरकारनं नाफेड मार्फत कालच 1,235 रुपये प्रति क्विंटल दराची घोषणा केली आहे. या संपूर्ण मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्याशी केलेली ही बातचीत.
1: कांद्याचा हमी भाव, निर्यात धोरण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी भारत दिघोळेजी आपल्याशी बोलत आहेत. राज्यातील कांदा उत्पादकांच्या सध्याच्या परिस्थितीविषयी नेमकं काय सांगाल? या समस्या निर्माण होण्याची कारण काय?
2: महाराष्ट्रामध्ये देशात सर्वाधिक कांदा उत्पादन केला जातो. कांदा हे अवर्षणग्रस्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक आहे आणि या प्रमुख नगदी पिकापासून शेतकऱ्यांचं अर्थकारण हे त्या त्या वर्षाचं साधलं जातं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं ठोस असं धोरण तयार केलं नाही. मग ते कांदा निर्यातीच्या संदर्भात असेल, कांद्याच्या बियाण्याचे उत्पादन असेल, किंवा कांदा लागवड आणि कांद्याची काढणी, कांदा साठवणूक, या संदर्भात सरकारचं अजूनपर्यंत तरी कुठलंही असं ठोस धोरण नाही की ज्यामध्ये सरकारला जर आज आपण विचारलं की देशात एकूण किती कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि काही कांद्याच्या संदर्भात सरकारी आकडेवारी जर आपण बघितली तर ती थोडी अंदाजावर आधारित आहे. ती अगदी सत्य परिस्थिती समजेल इतकी अचूक माहिती अजून अद्यापर्यंत तरी सरकारकडे उपलब्ध नाही. सरकारने याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा एकूण उत्पादकांचा आकडा निश्चित होत नाही, देशाची एकूण वार्षिक कांद्याची गरज किती टनाची आहे याची माहिती सरकारकडे उपलब्ध राहत नाही आणि अतिरिक्त कांदा उत्पादन ज्या ज्या वर्षी देशात होईल हा कांदा जास्तीत जास्त निर्यात कसा होईल आणि निर्यातीतून देशाला परकीय चलन कसं मिळेल यासाठी सरकारचं धोरण तयार होणं गरजेचं आहे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत झालेलं नाही. आता देश स्वतंत्र होऊन पुढच्या वर्षी 80 वर्ष होत आहे, परंतु कांदा उत्पादकांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर कुठल्याही राज्य सरकारने केंद्र सरकारने आजपर्यंत कांदा उत्पादकांसाठी भरीव असं काम झालेलं अद्यापर्यंत तरी दिसत नाही.
1: उत्पादन खर्च, बाजारभाव आणि शेतकऱ्यांचं हित या तिन्ही गोष्टींची सांगड कशी घालता येईल?
2: हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की शेतकऱ्यांच्या काही खूप मोठ्या महत्वाकांक्षा नाहीये. शेतकऱ्यांच्या कांद्याला शेतकऱ्यांना जो काही दर हवा आहे तो दरवर्षी त्याच्यामध्ये थोडीशी वृद्धी होऊन त्यांचा जो उत्पादन खर्च आहे, आता आपण 2025-26 हंगामातला कांदा काढून शेतकरी बांधवांनी त्यांच्या चाळींमध्ये साठवणूक केलेला आहे, या शेतकरी बांधवांना चालू हंगामामध्ये जो कांदा पिकवण्यासाठी खर्च आलेला आहे तो किमान 20-22 रुपये प्रति किलो इतका खर्च आलेला आहे, म्हणजे क्विंटलला 2,000-2,200 रुपये. अशा वेळी शेतकऱ्यांना नफा होण्यासाठी किमान 3,000 आसपास प्रति क्विंटल बाजारभाव मिळणं आवश्यक आहे. म्हणजे या 30 रुपये किलोचा जो बाजार

0: भाव शेतकऱ्यांना जर मिळाला तर त्यांचा झालेला उत्पादन खर्च त्यात वसूल होईल, काही नफाही त्यांना होईल आणि ग्राहकांना एक माफक दरात कांदा मिळेल. ग्राहकांना, भारतीय ग्राहकांच्या अलीकडच्या काही वर्षातली जर आपण एकूण परिस्थिती बघितली तर देशातला ग्राहक जो आहे अगदी सर्वसामान्य शेतमजुरापासून मोठमोठ्या नोकरी उद्योग व्यवसाय करणाऱ्या ग्राहकांचा आपण याच्यात जर विचार केला तर आता एक सक्षमता त्या तुलनेत वाढत चाललेली आहे. 40-50 रुपये किलोने देशातल्या ग्राहकांनी कुटुंबासाठी लागणारा कांदा खरेदी केला तर त्या कुटुंबावरती काही मोठं आर्थिक संकट कोसळेल अशी कुठलीही आता परिस्थिती राहिलेली नाही. आता आपण जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार केला तर साधारणतः पुढच्या काही कालावधीमध्ये 8वा वेतन आयोग लागू करण्याचा सरकार विचार करत आहे. अनेकदा राज्य कर्मचारी असतील किंवा केंद्रीय कर्मचारी असतील, महागाई भत्ता वाढला जातो. खासगी नोकऱ्या करणारे असतील, व्यवसाय असतील, तिथेही नफ्याचं प्रमाण हे त्या वर्षी वाढत चाललं आहे. अशा ग्राहकांची जी खरेदीची जी क्षमता आहे ती पण आता वाढत चाललेली आहे. अशा वेळी शेतमालच नेमका का स्वस्त हवाय, इतर गोष्टी मात्र देशामध्ये महाग घेतल्या जातात, विकल्या जातात. शेतकरी पण एक ग्राहक आहे. लाखोच्या कोट्यवधीच्या संख्येने असणारे शेतकरी स्वतःला लागणाऱ्या कुटुंबाच्या गरजेच्या सगळ्या वस्तू असतील, शिक्षण असतील, दवाखाना असेल, त्याच्यानंतर दैनंदिन गरजेच्या वस्तू असतील, शेतीमध्ये लागणाऱ्या सगळ्या कृषी निविष्ठा असतील, या महागड्या पद्धतीने जर शेतकरी खरेदी करत असेल, त्यांनी पिकवलेला कांदा असेल, इतर शेतमाल असेल, त्याला एक उत्पादन खर्चाचा एक माफक दर मिळणं निश्चित गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सरकारचं एक प्रभावी धोरण असलं पाहिजे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत सरकारचं प्रभावी धोरण निर्माण झालेलं नाही. ते कुठल्याही राजकीय पक्षाचं सरकार जरी सत्तेत असलं तरी शेतकऱ्यांना मात्र वर्षानुवर्षे हाच कट अनुभव येत आहे.
1: निर्यात बंदी किंवा शुल्कामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं?
0: निर्यात बंदी हा सर्वात मोठा शेतकऱ्यांचा घात होणारा सरकारचा निर्णय असतो. निर्यात बंदीच्या बाबतीत काही मागचे मी दाखले देईन की ज्यामध्ये साधारणतः 2019 मध्ये अतिवृष्टी झाली होती संबंध राज्यभर नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा चाळीमध्ये साठवलेला कांदा होता त्या कांद्यावरती देशाच्या कांद्याची गरज निर्माण झाली आणि मग त्या दरम्यानच्या काळात कांद्याचे दरही खूप वाढले. अगदी क्विंटलला 10,000-12,000 रुपये याच्यापेक्षा अधिकचा दर तो अगदी काही कालावधीसाठी झाला होता. 2020 मध्ये सरकारने कांदा निर्यात बंदी केली आणि आता अलीकडे 2023 मध्ये पण केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली. 40% निर्यात शुल्क त्याच्यावरती लागू केलं. किमान निर्यात मूल्य $800-850 त्याच्यावरती लागू केलं. या कालावधीमध्ये कधी कधी सरकारने परदेशी कांदाही आयात केला पण हे जेव्हा निर्णय सरकार घेतात किंवा ती घेण्याची वेळ येते त्यावेळी सरकार हे सोयीस्करपणे विसरून जातं की आपल्याच शेतकऱ्यांचा, राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांचा कांदा अनेक महिने, वर्षातले अनेक दिवस हे जर कवडीमोल मातीमोल दराने विकताय आणि कधीतरी काही कालावधीसाठी जर दर वाढ झाली तर त्या दरवाढीमध्ये त्या त्याच्या कालावधीसाठी देशातल्या ग्राहकांनी 2 पैसे अधिकचे मोजले त्यांनी विशेष काही त्यांच्यावर आर्थिक भार पडत नाही किंवा पडणार नाही. कारण ज्या ज्या वेळेस कांद्याला दरच नसतात त्यावेळेस शेतकरी आपला मातीमोल कवडीमोल दराने बाजार समितीत कांदा विकून रिकाम्या हाती घरी येतात, त्यांना नफा सुद्धा होत नाही.
1: राज्य आणि केंद्र सरकार जवळपास दरवर्षी कांदा खरेदी करतं, यावेळी देखील कालपासून खरेदी सुरू केली आहे, यामुळे शेतकऱ्याचा किती फायदा होतो?
0: राज्य सरकारचं याच्यामध्ये कुठल्याही खरेदीशी संबंध येत नाही. राज्य सरकारने आतापर्यंतच्या कालावधीत जर बघितलं तर साधारणतः 2000 साली बाजार हस्तक्षेप योजनेत कांदा खरेदी केला होता. त्याच्यानंतरच्या कालावधीत एखाद्या दुसऱ्या वेळेस कांदा राज्य सरकारने खरेदी केला असेल. परंतु राज्य सरकारकडे आम्ही महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने गेल्या 3-4 महिन्यापूर्वीच पत्रव्यवहार केलेला आहे मुख्यमंत्री महोदयांकडे की तुम्ही MISC स्कीम राबव, मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम, थेट बाजारातून कांदा शेतकऱ्यांचा खरेदी करा, बाजार हस्तक्षेप योजना. परंतु यावर्षी सरकारने त्याला काही दाद दिली नाही आणि केंद्र सरकारच्या बाबतीत जे आपण बोलताय तर ते गेल्या अनेक वर्षांपासून, अनेक दशकांपासून नाफेड या संस्थेमार्फत बफर स्टॉक कांद्याचा केला जातो. खूप पूर्वीच्या काळी तो 10,000-20,000 टन, 15,000 टन घेतला जायचा. 2019-20 सालापासून मग त्याचे लाखाचे आकडे गाठायला लागले. मग त्याच्यामध्ये साधारणतः 1,00,000 टन कांदा 2020 साली खरेदी केला. मग पुढे जाऊन 1,50,000 टन 2021 ला, पुढे जाऊन 2,50,000 टन, 3,00,000 टन, नंतर 7,00,000 टन, असे ते लाखो टनाचे आकडे दिसायला लागले. पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आणि सरकारच्या योग्य रीतीने ती योजना न राबवल्यामुळे जी शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना ठरणार होती, शेतकऱ्यांना त्याच्यापासून निश्चित फायदा मिळणार होता, पण तिच्यातल्या भ्रष्टाचारामुळे आणि गैरव्यवहारामुळे त्या योजनेतून सरकारी पैसाही कोट्यवधीचा अपव्यय व्हायला लागला. ग्राहकांनाही न्याय द्यायचं जे काम सरकारचं होतं ते दूर राहिलं आणि शेतकरी मात्र नाहक त्याच्यामध्ये बळी ठरला. कारण ह्या ज्या खरेद्या त्या त्यावेळीच होत गेल्या, मागच्या 3 वर्षापासून नाफेडला जोडून आता NCCF संस्थेला केंद्र सरकारकडून खरेदी दिली जाते. याचं कारण असं आहे की नाफेडच्या बोगसगिरीमुळे आणखीन एका नव्या संस्थेला आपण काम देऊया खरेदीचं आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता येईल असं सरकारचं धोरण होतं. पण दुर्दैवाने एनसीसीएफ सारख्या कांद्याच्या क्षेत्रात आलेल्या ह्या संस्थेने एनसीसीएफ इतर शेतमाल आधीपासूनच खरेदी करते, परंतु कांदा हा त्यांचा मागच्या 3 वर्षाचा अनुभव आहे. पण नाफेडच्या अनेक वर्षाच्या दशकात

0: त्यांच्या कामाला सुद्धा 3 वर्षात एनसीसीएफने हरवलं आणि त्याच्यावरती मात केली, पण दुर्दैवाने ती शेतकऱ्याच्या हिताची किंवा सरकारच्या हिताची नाही मात केली, तर ती भ्रष्टाचार अधिक करण्यामध्ये मात केली. आणि कागदोपत्री फक्त शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो सरकारला दाखवण्यात आला. दुर्दैवाने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी न करता आधीच स्वस्त दरात व्यापारी बांधव असतील किंवा ज्यांनी तो कांदा खरेदी केला अशा लोकांकडून तो कांदा सरकारी कांदा दाखवण्यात आला. आणि याच्यासाठी कागदपत्र मात्र शेतकऱ्यांचे जोडून याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं भ्रष्टाचार झालेला आहे. आणि त्याचा आर्थिक जो निधी आहे सरकारचा तोही वाया गेला. ग्राहकांनाही ते न्याय देऊ शकले नाही. आणि शेतकऱ्यांचं तर मात्र एका एका शेतकऱ्याचं म्हटलं तर मागच्या 5 ते 6 वर्षांमध्ये किमान 10 ते 15 लाखाचं एका एका शेतकऱ्याचं कांदा उत्पादकाचं ह्या चुकीच्या धोरणामुळे नुकसान झालेलं आहे.
1: कांदा प्रश्नावर दीर्घकालीन उपाय काय असू शकतात?
0: कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाय काय असू शकतात हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्यावरतीच शेतकऱ्यांचा पूर्ण फोकस आहे. कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाययोजना अशी आहे की जोपर्यंत नैसर्गिक आपत्ती असेल, मग गारपीट, अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, अतिवृष्टी, ही शेतकरी शेतामध्ये शेतमाल उभा करत असताना त्या पिकाचं उत्पादन घेत असताना त्यांची मानसिकता आधीच झालेली असते की आपल्या शेतमालाचं ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे कधी ना कधी नुकसान होऊ शकतं. परंतु ह्या सर्वावर मात करून ज्यावेळेस शेतकऱ्यांचा शेतमाल कांदा असेल किंवा इतर पीक असेल हे व्यवस्थित निर्माण होतं, तयार होतं, उत्पादित होतं आणि ते बाजारांमध्ये जेव्हा विकण्यासाठी शेतकरी घेऊन जातात त्यावेळेस जो भाव मिळायला पाहिजे तर तो भाव मिळण्यासाठी सरकारचं एक धोरण पाहिजे की या वर्षी कांद्याचा उत्पादन खर्च किती आहे आणि त्या उत्पादन खर्चावर आधारित असा असा दर बाजार समित्यांमध्ये मिळाला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी दर मिळाला तर तो दरातला फरक सरकार म्हणून आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये भरपाई देऊ. त्याच्यानंतर आपल्या देशाची एवढी मोठी क्षमता आहे, 140 कोटी लोकसंख्येचा देश असलेल्या या देशामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, अन्य काही राज्यांमध्ये ज्या पद्धतीने खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी कांदा जो रब्बी हंगामात होतो अशा 3 हंगामातील जो कांदा उत्पादित होतो, देशाची गरज भागवून जो अतिरिक्त कांदा उत्पादित होतो याची कशी निर्यातीची एक व्यवस्थित अशी पूर्ण सिस्टीम तयार करता येईल सरकारला, याच्यावरती जर निश्चितपणाने काम झालं, जे सरकारी कृषी विद्यापीठ आहे तिथून अतिशय दर्जेदार आणि माफक दरात बियाणं जर शेतकऱ्यांना उपलब्ध झालं तर मात्र उत्पादन खर्च कसा आहे तो निश्चितपणाने त्याच्यामध्ये घट होईल. आणि कमी उत्पादन खर्चामध्ये जेव्हा घट होईल आणि शेतकऱ्याचा चांगला कांदा उत्पादित होईल शेतामध्ये अशा वेळेस त्या दराची पण सांगड सरकारला घालणं सोपं असणार आहे. कारण आता शेतकऱ्यांचा संताप कशाने होतोय की एकीकडे आमचं दरवर्षी उत्पादन खर्च वाढत चाललाय आणि दुसरीकडे आम्हाला भाव मात्र दरवर्षी वाढण्याऐवजी कमी कमी मिळत चाललाय. म्हणून शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलंय आणि शेतकरी कर्जबाजारी होऊ राहिले. याच्यासाठी तुम्ही जो विचारला प्रश्न आहे की दीर्घकालीन उपाययोजना काय, सरकारने एकूण देशाची कांद्याची गरजेचा जो आकडेवारी काढावी, त्यानंतर एकूण कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आकडेवारी किती आहे राज्यात देशात त्याची आकडेवारी निश्चित करावी आणि परदेशी कांद्याची त्या त्या वर्षीची किती मागणी असणार आहे त्या बाबतीत शेतकऱ्यांना जर तुम्ही अवगत केलं शेतकरी त्या पद्धतीने आपल्या शेतात कांद्याचं उत्पादन घेतील आणि एवढ्या मोठ्या प्रचंड लोकसंख्येला सरकारची जी मानसिकता असते की ग्राहकांना माफक दरात कांदा मिळाला पाहिजे तो निश्चित प्रमाणात उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांनाही त्याच्यामध्ये रास्त बाजारभाव मिळेल. या सर्व याच्यातून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मी जी माहिती दिली हीच माहिती आम्ही ह्याच माध्यमातून कांदा संघटनेने वेळोवेळी सरकारकडं ईमेल असतील, प्रत्यक्ष पत्रव्यवहार असतील, मुंबईत मंत्रालयात भेटी देऊन असतील किंवा मंत्री आणि खासदार, जिल्हाधिकारी यांच्याही पत्रव्यवहारामध्ये वारंवार ह्या मागण्या आम्ही केलेल्या आहे. अनेक आंदोलनांमधून पण आम्ही ह्या मागण्या केलेल्या आहे. याच्यावरती काम होत नाही. दुर्दैवाने आता याच्यापूर्वी 2025 मध्ये राज्याचे जे पणन मंत्री आहे जयकुमार रावल साहेब त्यांनी जी कांदा धोरण समिती निश्चित केली होती, स्थापन केली होती, तिचे पाशा पटेल म्हणून अध्यक्ष होते, अशाही समितीने राज्याची प्रमुख किंवा देशाची प्रमुख म्हणून कांदा उत्पादक संघटना म्हणून आम्ही जे काही काम करतो अद्यापर्यंत आमच्याशी कधीही संपर्क केलेला नाही. आता राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी फडणवीस साहेबांनी 25 मार्चला मुंबईमध्ये विधानसभेचं अधिवेशन अर्थसंकल्पाचं सुरू असताना कांदा आढावा बैठक घेतली. तिथं आता एक नव्याने सचिवस्तरीय समिती कांद्यासंदर्भात एक आता स्थापन केलेली आहे आणि काल साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी 1235 रुपये क्विंटलने म्हणजे 12 रुपये 35 पैसे किलोने शेतकऱ्यांचा कांदा आम्ही खरेदी करू अशी काल घोषणा केलेली आहे. पण दुर्दैवाने आमचा खर्च 2000 पेक्षा 2500 पेक्षा अधिक असताना त्याच्या निम्म्या बाजार भावात कांदा आमचा शेतकऱ्यांचा खरेदी करून आमचं फायदा होण्याऐवजी सरकारच्या निर्णयामुळे जर नुकसान होत असेल तर निश्चितच शेतकऱ्यांना याचा संताप होणार आहे. आणि याच्यापूर्वीचं 2023 मध्ये एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकारकडून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं घोषित केलं आणि 2410 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 24 रुपये 10 पैसे किलोचा दर दिला होता. मग जर 2023 ला सरकारनेच आम्हाला कांदा उत्पादकांना 2410 रुपयाचा दर दिलाय तर तेच सरकार आता पुढच्या 3 वर्षानंतर 2410 ऐवजी 3000 भाव द्यायला पाहिजे होता. दुर्दैवाने ते आता 1235 चा भाव देत आहे. तर ही विसंगती कशासाठी आणि

0: मग शेतकऱ्यांच्याच बाबतीत असे दुर्दैवी निर्णय का होतात हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो.
1: दिगोळेजी, आपण आकाशवाणीशी या महत्वाच्या विषयावर संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
2: श्रोते हो, वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन समन्वय आणि मुलाखत मनीषा देवणे आणि निवेदन श्रद्धा वझे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत FM 101.3 MHz. श्रोते हो, सायंकाळचे 7:30 वाजले आहेत.
2: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: नमस्कार मंडळी. मंडळी, किसान वाणी या कार्यक्रमात मी आपली रेडिओ भगिनी पल्लवी निपाणीकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 26 वैशाख शके 1948 अर्थात 16 मे 2026.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: मंडळी कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत काकडीवरील कीड नियंत्रण याविषयीची संकलित माहिती. मंडळी नमस्कार. मंडळी, आता आपल्यापैकी अनेक शेतकरी बांधव हे नगदी पिकं, कडधान्याची पिकं यासोबतच भाजीपाला उत्पादन याकडे वळाले आहेत. असंच आणखी एक उत्पादन म्हणजे फळभाज्यांचे उत्पादन, जसं वेलवर्गीय भाज्यांचं उत्पादन, वेलवर्गीय फळांचं उत्पादन. या वेलवर्गीय फळातील एक महत्त्वाचं उत्पादन म्हणजे काकडी. आणि आता काकडीविषयी जनमानसांमध्ये खूप अवेअरनेस आलेला आहे, जागृती आलेली आहे की काकडी हा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे. वजन कमी करायचं असेल काकडी खायला सांगितली जाते, चेहऱ्यावर तजेलदारपणा आणायचा असेल काकडी खायला सांगतात, उन्हाळ्यात शरीरात आलेला वृक्षपणा घालवायचा असेल तरीसुद्धा काकडी खायला सांगितली जाते. कोणताही कार्यक्रम असेल जिथं पंक्ती उठत असतील तिथं हमखास कोशिंबीर ताटामध्ये आपलं ठाण मांडून बसलेली असते आणि या कोशिंबिरीचा अविभाज्य भाग म्हणजे काकडी. त्यामुळं वर्षभर आपल्याकडं या काकडीची मागणी असते आणि आपल्या शेतकरी बंधू भगिनींचा स्वभाव असा आहे की मागणी तसं उत्पादन. त्यामुळं अनेक शेतकरी मंडळी आता काकडीच्या उत्पादनाकडं वळताना दिसत आहेत.

0: मात्र काकडीची लागवड केल्यानंतर पुढं चालून त्या काकडीवर पडणाऱ्या काही किडी जर आपण वेळीच नाही रोखल्या तर मात्र आपल्या उत्पादनात घट येते. पर्यायानं आपण घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरतं. म्हणून आजच्या आपल्या घर शिवार कार्यक्रमात आपण काकडीवर पडणाऱ्या काही किडींचा बंदोबस्त कसा करता येईल या दृष्टीनं माहिती ऐकणार आहोत. मंडळी, काकडी हे कमी कालावधीत चांगलं उत्पादन देणारं पीक आहे, पण जर सुरुवातीपासून काळजी नाही घेतली तर किडी संपूर्ण मेहनत वाया घालवू शकतात. खरं तर काकडीच्या शेताची सुरुवात ही स्वच्छतेपासून करा. शेतात उगवलेली तणं, जुनी सुकलेली वेलं, पिकांचे अवशेष हे सगळं किडींसाठी जणू सुरक्षित निवारा असतो. त्यामुळं पेरणीपूर्वीच आणि पिकाच्या सुरुवातीपासूनच आपलं काकडीचं शेत हे स्वच्छ ठेवा. लहानशीच ही काळजी असेल पण पुढं मात्र मोठा फायदा देऊन जाते. दरवर्षी तेच ते पीक घेऊ नका. एकाच जमिनीत सतत काकडी किंवा वेलवर्गीय पिकं घेत राहिलो तर किडी आणि रोग हमखास वाढतात. त्यामुळं पिकांची फेरपालट करा. जमिनीसाठीही चांगलं आणि पिकासाठीही, आपल्या उत्पादनासाठीही. आज बाजारात रोगप्रतिकारक्षम काकडीच्या जाती उपलब्ध आहेत. शक्य असेल तर अशाच जाती निवडा. रोग कमी, खर्च कमी आणि उत्पादन जास्त, तिहेरी फायदा. पिवळे, निळे, चिकट सापळे वापरा. छोटे पण प्रभावी मावा, पांढरी माशी, फुलकिडे यासारख्या किडींना आकर्षित करण्यासाठी पिवळे आणि निळे चिकट सापळे लावा. हे सापळे फक्त किडी पकडत नाहीत तर शेतात किडींची संख्या वाढते का नाही हेही आपल्याला वेळेवर समजतं. सापळा पीक म्हणजेच किडींची दिशाभूल. मुख्य काकडी पिकाजवळ ब्लू हवर्ड स्क्वॅश सारखं सापळा पीक घेतलं तर किडी तिकडे वळतात आणि काकडी सुरक्षित राहते. ही पद्धत जुनी असली तरी फारच उपयोगी आहे. जर आपल्याला काकडीवर फुलकिडे ही कीड पडलेली दिसली तर ती ओळखायची कशी? फुलकिडे पानं कुरतडतात, काकडीचा वेल कमकुवत करतात. यासाठी स्पायरोमेसिफेन 0.2% फवारणी प्रभावी ठरते. मंडळी, मावा आणि पांढरी माशी या किडी फारच धोकादायक, कारण त्या मोझॅकसारखे विषाणूजन्य रोग पसरवतात. वेळीच नियंत्रणासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर काकडीच्या वेलावर इमिडॉक्लोप्रिड सारख्या औषधांचा वापर करावा लागेल. काकडी बिटल ही कीड विशेषतः रोपांच्या सुरुवातीला नुकसान करते. जर आपण प्रतिरोप एक बिटल दिसला तर तात्काळ उपाय करावा लागेल. फॅब्रिक रो कव्हर वापरणं हा रासायनिक औषधांशिवायचा चांगला पर्याय आहे. नागअळी पानांमध्ये नागमोडी रेषा दिसायला लागल्या तर उशीर न करता योग्य कीटकनाशकाची फवारणी करा. पण जपून गरज पडल्यास कार्बनडायझिम 0.1% काकडीच्या वेलाच्या मुळाजवळ देता येतं. इथिओन किंवा इमिडोक्लोप्रिड वापरताना मात्र मधमाशांचे संरक्षण नक्की हे लक्षात ठेवा. शेतकरी बंधूंनो, कोणतीही फवारणी करण्यापूर्वी किडींची संख्या खरंच नुकसान करणारी आहे का, म्हणजेच आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे का हे तपासून घेणं गरजेचं आहे. गरज नसताना फवारणी म्हणजे खर्चही वाढतो आणि निसर्गाचंही नुकसान होतं. शक्य असल्यास आपल्या कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी किंवा कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. योग्य वेळी योग्य उपाय केले तर किडींपेक्षा आपणच ताकदवान ठरतो. मंडळी, ज्या शेतकरी बांधवांनी आता सध्या काकडी लागवड केली आहे किंवा इथून पुढे करणार असतील तर त्या शेतकरी बांधवांनी काकडीचे हे कीड रोग नियंत्रण लक्षात ठेवावं, म्हणजे त्यांना फायदा होईल. मंडळी, किसानवाणी या आपल्या कार्यक्रमात आत्ताच आपण काकडीवरील कीड नियंत्रण याविषयीची माहिती ऐकलीत.
1: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बिजू का.
2: पुतला बोल रहे?
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब?
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है.

0: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आरोग्य बळीराजा हे सदर. यामध्ये आज आपण ऐकूयात कोरफड या वनस्पतीचे औषधी गुणधर्म, आणि हे गुणधर्म आपल्याला सांगत आहेत डॉक्टर वंदना मेंढेकर.
1: श्रोते हो, आज आपण कोरफड या औषधी द्रव्याची माहिती पाहणार आहोत. आज आपण पाहतो की कोरफडीपासून विविध शाम्पू साबण तयार केले जातात. त्याचप्रमाणे सौंदर्य प्रसाधनामध्ये कोरफडीपासून विविध जेल तयार केले जातात. तर कोरफड या औषधी द्रव्याचे ॲलोवेरा हे लॅटिन नाव आहे. लिलियसी रसन कुल या कुलातील आहे. ग्रहकन्या, ग्रहकुमारी, घृतकुमारी, कन्या, बहुपत्रा, मृदू, कपिला अशी याची पर्यायी नावे आहेत. कोरफडीचे 1 ते 2 फुटाचे क्षूप असते आणि त्याला मांसल पाने असतात. भारतात सर्वत्र कोरफडीचे क्षूप आढळते. प्रामुख्याने कोरफडीचे पान औषधी द्रव्यासाठी उपयोगात आणले जाते. कोरफडीच्या रसापासून बनलेल्या घनसाराला काळा बोळ असे म्हणतात. कोरफडीच्या पानापासून जो रस निघतो हा रस तिक्त मधुर असून मधुर विपाक आहे आणि शीतविरयाचा आहे. पानाचा स्वरस हा गुरु स्निग्ध पिच्चिल गुणाचा आहे. वात, पित्त, कफ अशा तीनही दोषावर कोरफडीचे कार्य होते. शरीरातील अधोमार्गाने म्हणजेच गुदमार्गाने मलाचे उत्सर्जन करण्याचे कार्य होते. कोरफडीचे उपयोग काय आहेत हे पाहूयात. कोरफडीचे स्थानिक उपयोग, आपल्या शरीराला होणाऱ्या वेदना आणि सूज कमी करण्यासाठी काळा बोळ वापर. डोळ्याच्या विकारामध्ये या कोरफडीचा गर डोळ्यावर बांधतात. शरीरावर जर जुना व्रण असेल तर व्रणकर्माचे काम कोरफड करते. श्रोते हो, कोरफडीचे आपल्या शरीराच्या आत म्हणजेच अभ्यंतर शरीरासाठी उपयोग काय होतात हे पाहूया. कोरफड अल्प मात्रात दिली असता तिक्त रसामुळे जाठरग्नीचे दीपन पाचन कार्य करते. मलप्रवृत्ती म्हणजे शौचास साफ होण्यास मदत होते, परंतु अधिक मात्रेत दिले असता शौचास पातळ होते. कफज्वर म्हणजेच कफामुळे आलेला ताप, जुनाट ताप, प्रलेपक ताप यामध्ये कोरफडीचा रस आणि पिंपळी चूर्ण द्यावे. प्लीहा वृद्धी यालाच स्प्लिनोमेगाली असे म्हणतात. तर आपल्या शरीरातील प्लीहा या अवयवाची प्रमाणापेक्षा जास्त वाढ होणे यालाच प्लीहा वृद्धी म्हणतात. यामध्ये कोरफडीचा रस हळदीच्या चूर्णासोबत दिल्यास रुग्णास फायदा होतो. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास पांडुरोग होतो. अशा वेळी कोरफडीचा रस लोह मंडूर भस्मासोबत देतात. कावीळ या आजारात यकृत या अवयवाला सूज

0: आलेली असते. त्यावेळी यकृत आणि सिरामधील साठवलेल्या पित्ताचे शोधन करण्यासाठी कोरफडीचा रस आणि आरोग्यवर्धिनी हे औषध देतात. विसर्प म्हणजेच इरिसिफेलस किंवा याला नागवेडा असेही म्हणतात. या आजारात दाह किंवा उष्णता म्हणजेच आग कमी करण्यासाठी कोरफडीच्या रसाचा लेप लावावा. कोरफडीची मात्रा किती द्यावी? तर कोरफडीचा रस हा 10 ते 20 मिली प्रमाणात द्यावा. काळा बोळ हा 125 ते 300 मिली या प्रमाणात द्यावा. या कोरफडीपासून कुमारी आसव, कुमारिका वटी, रजप्रवर्तिनी वटी, कुमारी पाक इत्यादी औषधी कल्प तयार करतात.
1: मंडळी, आरोग्य बळीराजाचं या सदरांतर्गत आत्ताच आपण डॉक्टर वंदना मेंढेकर यांनी सांगितलेल्या कोरफड या वनस्पतीविषयीची माहिती ऐकलीत. मंडळी, घरश्वार कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत हवामान अंदाज. वाचक स्वर आहे दौलत निपाणेकर यांचा.
2: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला धाराशिव जिल्ह्याचा उद्या रविवार दिनांक 17 मे 2026 हवामान अंदाज याप्रमाणे आहे. उद्या धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एकूण पावसाची शक्यता ही 8 मिलीमीटर सांगण्यात आली आहे. यासोबतच ते असंही कळवतात की उद्याचं कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान 23 अंश सेल्सिअस राहू शकतं. उद्या आकाशाची स्थिती अंशतः ढगाळ राहून सकाळची सापेक्ष आर्द्रता 66% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 23% खाली येऊ शकते. आणि उद्या वारा वायव्य दिशेने ताशी 12 किलोमीटर वेगाने वाहण्याची देखील शक्यता त्यांनी वर्तविली आहे. तर मंडळी, हा आहे धाराशिव जिल्ह्याचा उद्या रविवार दिनांक 17 मे 2026 हवामान अंदाज. हा हवामान अंदाज आपल्याला प्राप्त झाला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून.
1: मंडळी, घरश्वार कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात हवामान अंदाज. वाचक स्वर होता दौलत निपाणेकर यांचा.

बरं तर मंडळी, यासोबतच मी आपली रेडिओ भगिनी पल्लवीनी पाणीकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढील किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यूबॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
2: शेततळे शेततळे शेततळे, उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध। सुलाखे डॉक्टर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी। फोन 82 37 83 1990।
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।

0: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद।
1: श्रुती हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर। अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द सूर आणि हृदय एकत्र येतात। पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका। मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून।

आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतील राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक। 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा। गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण। आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जून पर्यंत येण्याचा अंदाज। भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमापुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज आपल्या नेदरलँड्स दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते।
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया। दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया। जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है।
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3रा क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअपचं जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं। भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो, तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व, तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे असं ते म्हणाले। AI, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँड्सचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांचीही भेट घेतली। नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांची ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली। मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या, तसंच NTA कडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणी अटक झालेल्या प्राध्यापक PV कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या दोघांना न्यायालयानं 10 दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवलं आहे। NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेत केंद्र सरकारनं आज 2 सहसचिव आणि 2 सहसंचालकांची नियुक्ती केली आहे। भारतीय सांख्यिकी सेवेच्या 1998 तुकडीच्या अधिकारी अनुजा बापट आणि भारतीय महसूल सेवेच्या 2004 तुकडीच्या अधिकारी रुचिता वीज या पुढील 5 वर्षांसाठी NTAच्या सहसचिव असतील, तर भारतीय महसूल सेवेच्या प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आकाश जैन तसंच भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागातील अधिकारी राजेंद्र भोजगडिया यांची सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। शिक्षण मंत्रालयानं देशातील 14 ते 18 वयोगटातील शाळेबाहेर असलेल्या मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे। शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। उपलब्ध आकडेवारीनुसार देशात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक 100 मुलांपैकी केवळ 62 मुलंच 12वीपर्यंत पोहोचतात, त्यामुळे सध्या 14 ते 18 वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शाळेबाहेर आहेत। यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या एका नवीन उपक्रमाच्या अंमलबजावणी धोरणाचाही या बैठकीत

आढावा घेण्यात आला. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं येत्या 1 जुलैपासून 9वीच्या अभ्यासक्रमात 3 भाषा अनिवार्य केल्या आहेत. या 3 भाषांपैकी किमान 2 भाषा या मूळ भारतीय भाषा असणे आवश्यक आहे. तसंच 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3ऱ्या भाषेची कोणतीही बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही. सर्व मूल्यमापन पूर्णपणे शाळा आधारित आणि अंतर्गत स्वरूपाचं असेल असं मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं भारतीय हज यात्रेकरूंसाठी आज लघु हज पॅकेजची घोषणा केली. या नवीन व्यवस्थेअंतर्गत यात्रेकरूंना हजचे विधी पूर्ण करून सुमारे 20 दिवसांच्या आत परतणे शक्य होईल. हे लघु हज पॅकेज 17 मे ते 5 जून या कालावधीत राबवले जाईल. या विशेष उपक्रमाअंतर्गत सुमारे 10,000 यात्रेकरू यावर्षी हज यात्रेला जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादीमुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली नाही असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. अहोरात्र कार्य करणाऱ्या रुग्णालयांप्रमाणे दिवस रात्र काम करण्याची गरज आहे असं प्रतिपादन सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. न्यायव्यवस्थेच्या कामकाजात होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तंत्रज्ञान हाच एकमेव उपाय प्रभावी उपाय असल्याचं ते म्हणाले. न्याय वितरणाला गती देण्यासाठी तांत्रिक प्रगतीचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी अधिक सखोल न्यायिक रचना करण्याचं आवाहन सरन्यायाधीशांनी यावेळी बोलताना केलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं एका मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करत 182 कोटी रुपये किमतीचे 227 किलो वजनाचे कॅप्टागॉन हे अंमली पदार्थ जप्त केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे. मध्य आशियातल्या दहशतवादी गटांकडून कॅप्टागॉन या अंमली पदार्थाची तस्करी केली जाते. या प्रकरणी दिल्लीतून एका सिरियाच्या नागरिकाला अटक झाली आहे. केरळमध्ये होऊ घातलेले मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी आज काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांची त्यांच्या तिरुवनंतपुरम इथल्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी वार्ताहरांशी संवाद साधला. वेगवेगळी मतं असणं हे राजकारणात नैसर्गिक आहे, मात्र पक्षाने एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयामागे ठामपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे असं वेणुगोपाल यावेळी म्हणाले. तर दोघांमध्ये मतभेद असल्याचं वृत्त फेटाळून लावत मंत्रिमंडळ स्थापनेची चर्चा सुरळीतपणे सुरू असल्याचं सतीशन यांनी सांगितलं. मंत्र्यांची यादी उद्या दुपारपर्यंत राज्यपालांना दिली जाईल असं ते म्हणाले. वेणुगोपाल यांची भेट घेण्याआधी सतीशन यांनी ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांचीही भेट घेतली. चेन्निथला यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं यासाठी सतीशन प्रयत्नरत असल्याचं सांगितलं जात आहे. केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी चेन्निथला हेही आग्रही होते. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून भूतानला भारतापेक्षा खूपच कमी दरात पेट्रोल विकलं जात असल्याच्या दाव्याचं सरकारनं खंडन केलं आहे. समाज माध्यमावरचा हा दावा हा व्हिडिओ जुना असून नागरिकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं तो संदर्भाशिवाय शेअर केला जात आहे असं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटनं म्हटलं आहे. थायलंडमधल्या बँकॉक इथं आज रेल्वे आणि सार्वजनिक बसची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 29 जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे आणि बसची टक्कर होऊन आगीचा भडका उडाला. यामध्ये अनेक चारचाकी आणि दुचाकींना झळ पोहोचली आहे. इस्रायलनं गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यात हमासच्या लष्करी विभागाचा नेता मारला गेल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. इज अल दिन अल हदाद असं त्याचं नाव असून 7 ऑक्टोबर 2023 इस्रायलवर हल्ला करण्यात त्याचा महत्वाचा वाटा होता असं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्स सोबत सुरू आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कोलकात्याच्या 8 षटकात 1 बाद 85 धावा झाल्या होत्या. अमेरिका आणि नायजेरियाच्या सशस्त्र दलांनी इस्लामिक स्टेट ग्रुपचा म्होरक्या अबू बिलाल अल मैनुकी याला काल एका संयुक्त मोहिमेत ठार केल्याचं अमेरिके

0: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हजयात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. श्रोते हो, रात्रीचे 8:15 वाजले आहेत.

0: डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधू वरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
4: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
5: श्रोतो, लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करीत आहोत. यामध्ये आज ऐकणार आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनी मंडळ मेडशिंगा तालुका जिल्हा धाराशिव यांनी गायलेली अभंग.
6: श्रोतो, प्रसारित करत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनी मंडळ मेडशिंगा तालुका जिल्हा धाराशिव यांनी गायलेले अभंग. गायक आहेत दगडू तात्या कांबळे, सहभागी गायक जयश्री दत्ता नांदे, सरुबाई दगडू कांबळे आणि वनमाला विष्णू दरेकर. संगीत साथ तबला विष्णू नारायण दरेकर, हार्मोनियम विठ्ठल दादाराव कुंभार आणि टाळ दत्ता आबाराव नांदे. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: FM 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सेवा. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी पत्रगीत हा कार्यक्रम.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीत.

नमस्कार रसिक श्रोते हो, मराठी पत्रगीत या कार्यक्रमामध्ये मी स्वाती कुलकर्णी आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनस्वी स्वागत करते आणि कार्यक्रमात पहिलं पत्र घेते. मुक्काम पोस्ट मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून आमचे श्रोते आहेत डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे हर्सुल सांगवी औरंगाबाद इथून, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबाद इथून, मेघराज युवराज कुलते रिधोरी देवी रुद्र कोळकर वाकोळणी तालुका बदनापूर इथून. श्रोते हो, यांना ऐकायचं आहे तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं दादा कोंडके यांचं गीत महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. ऐकूयात हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

तुझं वाचून कर्मेना या चित्रपटासाठी अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. सुहासचंद्र कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं या गीतासाठी पसंती कळवली होती वरुड जवळका इथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे. श्रोते हो, कार्यक्रमामध्ये आता ऐकूया माझा पती करोडपती या चित्रपटातील शांताराम नांदगावकर यांचं गीत. किशोर कुमार, अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं या गीतासाठी पसंती कळवली आहे. तालुका लोहारा जिल्हा मुक्काम पोस्ट अष्टाकासार तालुका लोहारा जिल्हा धाराशिवथून शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी पाटील, सृष्टी पाटील, समस्त पाटील परिवार. ऐकूयात हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

मराठी पत्रगीत या कार्यक्रमात ऐकूया चंगू मंगू या चित्रपटासाठी अपर्णा मयेकर, अनुपमा देशपांडे, सुरेश वाडकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. या गीतासाठी पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट दत्तवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. इथून आमचे श्रोते आहेत संपत्ती खेमलपुरे, राणी अंकिता खेमलपुरे, तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे. ऐकूयात हे गीत.

0: कच्चा कोमड़ा करी।
1: प्रेमासाठी वाटेल ते या चित्रपटातील उषा मंगेशकर आणि सुदेश भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं। या गीतासाठी पसंती कळवली होती गणेश पेठ पाथर्डीतून अंबादास शिंदे, संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे। श्रोते हो, कार्यक्रमामध्ये आता ऐकूया गम्मत जम्मत या चित्रपटातील शांताराम नांदगावकर यांचं गीत। अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं, अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांनी गायलेलं या गीतासाठी पसंती कळवली आहे। महादेवघाट अमलेश्वर इथून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश ठाकूर, तारिणी ठाकूर, सूरज ठाकूर, ज्योती ठाकूर आणि बाबू रियाज ठाकूर। ऐकूयात हे गीत

श्रोते हो, मराठी पत्रकीत या कार्यक्रमात आपण ऐकलत फटाकडी या चित्रपटासाठी बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेला आशा भोसले यांच्या स्वरातील जगदीश केवळकर यांचं गीत। या गीतासाठी पसंती कळवली होती जय हिंद रेडिओ श्रोता संघ हिपरसोबा तालुका औसा जिल्हा लातूर इथून। आमचे श्रोते आहेत फौजी उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, इस्लाम शेख, बाबा शेख, सिमरन शेख, करिश्मा शेख, सानिया पठान, शकील पठान वळसंगीकर, बिस्मिल्ला शेख, गदर शेख, नेलोफर शेख, बिलोरी जिल्हा दांदेडीतून, चांदनी आयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद। कार्यक्रमामध्ये आता ऐकूया माझं घर माझा संसार या चित्रपटातील सुधीर मोगे यांचं गीत। अनुराधा पोडवाल सुरेश वाडकर यांनी गायलेलं या गीतासाठी पसंती कळवली आहे शनिवार पेठ बीड इथून। पी व्ही कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे आणि प्रथमेश कुलथे, ऐकूयात हे गीत।

नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील शांताराम नांदगावकर यांचे गीत आपण ऐकलं सचिन आणि अनुराधा पोडवाल यांच्या आवाजामध्ये. संगीतकार होते अनिल अरुण. या गीतासाठी पसंती कळवली होती मुक्काम पोस्ट गोवर्धन तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम इथून. आमचे श्रोते होते श्री रवींद्र पवार, स्मिना पवार, श्रीकांत, एकनाथ काळे आणि आशाताई काळे. मराठी पत्रगीत या कार्यक्रमात आता ऐकूया राजाने वाजवला बाजा या चित्रपटासाठी अनुराधा पोडवाल आणि विजय मांडके यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं. या गीतासाठी पसंती कळवली आहे फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात. ऐकूयात हे गीत.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकूया प्रेम करूया खुल्लम खुल्ला या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि बेला सुलाखी यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचे गीत. या गीतासाठी पसंती कळवली आहे बालम टाकळी जिल्हा अहिल्यानगर येथून. आमचे श्रोते आहेत नंदकुमार अदवंत, उर्मिला अदवंत, निलेश अदवंत, मयूर अदवंत, कल्पेश अदवंत आणि संगीता अदवंत. ऐकूयात हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

0: आणि श्रोते हो, यावरच आजचा मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रथम हिंदीतून बातमीपत्र आणि त्यानंतर रात्री 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.